नमस्कार. 233° एक मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्स आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान आमी उलयता. आयज वार बुधवार, भारतीय सौर दीस 3 आषाढ, शक्य 1948 म्हळ्यार 24 जून 2026. सकाळची 5:55:52 जाल्ले आसात. समेस्त आयकुप्यांक सकाळचे सभेक मायेमोगाचो येवकार. म्हादय चॅनलाच्या आयच्या सकाळचे सभेक आतां आमी सुरवात करता. सुप्रभात.

0: असत ऐकूया आजचे विचार किरण.
1: परिवर्तन फकत चर्चेन जायना, ताज्या खातीर कृतीची गरज आसता हाची साक्ष इतिहासूय दिता. आपले चारित्र्य विद्यार्थ्यांनी स्वच्छ दवरपाक जाय. आपल्या मनात जिज्ञासायुक्त शंका येवप आणि त्या शंकांचे समाधान करून घेवप होच प्रगतीचो मंत्र. नेताजी सुभाषचंद्र बोस.

आयकुप्यानो, आयचे विचार किरण निकतेच तुम्ही आयकले आणि आता आयकुया आमचो आधार ही भक्तिगीतांची कार्यावळ. आमचो आधार ह्या भक्तिगीतांच्या कार्यावळीन आयकुप्यांक माई मोगाचो येवकार. आमची ही भक्तिगीतांची कार्यावळ सुरू करताना तू नारायणी, तू सगळ्यांची आवय, सृष्ट तुझ्या तेजान उजवाडटा, आमी तुका नमस्कार करता. हे माते, तू विश्वाची मालकीण, तू जगाची स्वामिनी, तू मूळ शक्त, आमी तुझ्या पायांक नमस्कार करून तुझी उपासना करतात. संवसारांत कितलोय काळोख आसलो जाल्यार देवी तुज्या कृपेन सदांच उजवाड करून तूं आमकां वाट दाखयता, दर एक संकश्ट पयस करता. हे देवी माते, तुज्या ह्या रुपाक आमी सदांच नमन करता.

हे देवी कामाक्षी माते, तू तुझ्या भक्तांच्या फाटल्यान सदांच उभी रावता, तांच्यो सगळ्यो इच्छा पूर्ण करता। तुझ्या कृपेन आमचे जिवीत सदांच आनंदमय जाता। तू सगळ्यांचे कष्ट दूर करता, हे देवी कामाक्षी तुका नमन करता। देवी कामाक्षी तुझं नाम जप केल्यार मनात शांती, बुद्धी आणि आपल्या जीवितांत दिशेची मोलादीक भावना मेळटा। जशी एक आवय परोपकारी नदर तिची भक्तांचेर दवरता, तशेंच जिणेंतल्यो सगळ्यो अडचणी तुझ्या आशीर्वादान

0: स्थूल स्थाना म्हळ्यार किडनी किंवा मूत्रपिंड. शरीरातल्यो दोन किडन्यो ह्यो चवळीच्या आकारा प्रमाण असतात. शरीरातले रक्त शुद्ध करप, तातूंतलो आवश्यक घटक शरीरांत परत धाडप आणि अनावश्यक जो घटक असा तो मूत्र रूपान शरीरातल्या भायर उडोवपाचे एक महत्वाचे काम किडनी करता. एक फिल्टर कसो असता तशाच प्रमाण किडनी आमच्या शरीरांत काम करता. आमचो आहार विहार जर आमी व्यवस्थित घेतलो जाल्यार किडनीचे काम हे व्यवस्थित चलता. पूण आमची जर जीवनशैली आमी बदलली जाल्यार ताचो त्रास या मूत्र व संस्थानाचेर म्हणजे आमच्या किडनीचेर अवश्य जाता. गरमेच्या दिसांनी तिखट झणझणीत खावप, जसे मिरच्यो, भाजीपाव, मसाल्याचे खावप हाणे शरीरातल्यान पित्त वाढटा. पित्त वाढिल्ल्या कारणान शरीरान उष्णता वाढून ताचो परिणाम थेट मूत्र व संस्थानाचेर आणि मुताचेर जाता. मुत्ता असताना जळजळ जावप, हळडुवें मुतूंक जावप वा तांबडे मुतूंक जावप हे शरीरान उष्णता वाढल्या हे दाखयतात. अशे त्रास जाले की हमकास भरपूर उदक पिवपाक जाय असो सल्लो हमकास आमकां मेळटा. पूण ह्या उदकाची मात्रा ही प्रत्येक मनशागत बदलता हे मात लक्षांत दवरात. कुळागरांत काम करपी, रस्तो खणपी, शेतांत काम करपी आणि एसीन बसून काम करपी मनशाच्या उदकाची गरज ही वेगवेगळी असता हे लक्षांत घ्या. कारण कुळागरांत काम करपी मनशाक घाम खूप येता, तर एसीन बशिल्ल्या मनशाक घाम बिलकूल येना. सो जसे आमच्या शरीरातल्यान उदक भायर वता तशे तशे आमी उदक पिवपाक जाय. म्हणून भरपूर उदक पी हो सल्लो सदांच सरसकट आमी दिवपाक शकना. तशेंच उदक हे थोडे थोडे पिवपाक जाय. शांतपणे बसून एका जागेर पिवपाक जाय. उभे राहून उदक पिवप सुद्धा घातक असा. तशेंच एका फावटी भरपूर म्हणजे लिटर भर उदक पिवप सुद्धा केल्या उपरांत अपाय जावं येता. मूत्रविकार जावचे न्हय म्हण कांय पदार्थ तुम्ही अवश्य टाळचे. जश्यो की खूप बियो आशिल्ली फळां ही प्रमाणा भर खायत जाल्यार आमकां मुतखड्या सारखे त्रास जाताना दिसूं येतात. अशे बरेच मूत्र व संस्थानाचे आमकां त्रास जाता, जसे की मुताची जळजळ, मुतपाक हळडुळे जावप. तर गरमेच्या दिसांनी एका आमी कितें करूंक शकता, तर आमच्या घरा आशिल्ले सादेशे वखद खूप आमकां बरे करू शकता. ते म्हणजे सुखी कोथमीर. एक लिटर उदकान 4 ते 5 चमचे सुखी कोथमीर घालून ते उदक जर दिसभर पिल्यार मूत्र व संस्थानाचे बरेचशे रोगांनी आमकां आराम मेळटा. जळजळ तर रोखडीच थांबता, तशेंच परत परत जंतू संसर्ग सुद्धा आमकां जावंक शकना. मुतपाक वचपाची संवेदना जाल्या बरोबर आमी मुतपाक वचपाक जाय. मूत आडून धरले जाल्यार बरेचशे त्रास आमकां जावं येता. जायत्या लोकांक परत परत जंतू संसर्ग जावपाचो त्रास असता, तेजेर ते जायती वखदाय घेतात. पूण ताचे मुखेल कारण असता ते म्हणजे मुतपाची संवेदना आडून धरप. तर हो सल्लो जर आमी पाळ्ळो जाल्यार बरेचशे त्रास आमचे कमी जावं येता. तशेंच आजच्या पिढयेक सोरो, सिगरेट हेंचे व्यसनाचे खूप वायट सवय जाल्या. हाणें फक्त मूत्र व संस्थानाचे न्ही तर शरीरात अनेक घातक रोग जसे कॅन्सर सुद्धा जावपाक शकतात. तशेंच सोरो सिगरेटी बरोबर जेंका गोडे मुताचे दुयेंस आसा त्यांनी तर खूप सांबाळून रावपाची गरज आसा. कित्याक रक्तातली साखर जर प्रमाणा भायर वाढली, रक्तातले क्रिएटिनीन जर खूप वाढले जाल्यार क्रॉनिक रिनल फेलियर असो त्रास जावन किडनी आमची पूर्णता निकामी जावपाक शकता. ताका लागून ही जर व्यसना जर तुम्ही करतात जाल्यार पूर्णपणे बंद करपाक जाय. आणि जेंका गोड्या मुताचे दुयेंस आसा त्यांनी नियमित आपल्या रक्ताची चाचणी करून घेवपाक जाय. गोड्या मुताचे दुयेंस जाल्यार नियमित रक्ताची चाचणी करप आणि आयुर्वेदिक डॉक्टराचो सल्लो तुम्ही मात्र अवश्य घेवचो.
1: मूत्रविकार ह्या विषयाचेर वैद्य आदित्य बर्वे हांणी दिल्ली माहिती निकतीच तुम्ही ऐकली. सवरजन 55 मिनटां आणि 18 सेकंद जाल्ले आसात. ऐकुप्यानो आता ऐकुया आयज वितरावपाच्या कार्यावळींची रूपरेषा. रूपरेषा सांगून जाल्या उपरांत 7 वरांचेर हिंदीतल्यान खोबरो आमी दिल्ली केंद्रावेल्यान संक्षेपीत करतली. तशेंच 7 वरां जावन 5 मिनटांचेर कोंकणीतल्यान मुखेल खोबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो. 7 वरां जावन 7 मिनटांचेर शुभप्रभात ह्या कार्यावळीन दिन विशेष. उपरांत 7 वरां जावन 25 मिनटांचेर कोंकणीतल्यान प्रादेशीक खोबरो. 7 वरां जावन 30 मिनटांचेर शुभप्रभात ह्या कार्यावळीन अर्थ उद्देग सादर करपी महेंद्र देसाय. तशेंच कुवेटकार पीट

तर ही एन शिवदासांची कथा तुमका आयकुपाक मेळटली. आठ वरजन 40 मिनटांचेर कोंकणीतल्यान खबरो तुमका आयकुपाक मेळटल्यो. 8:50 चित्रसंगीत ही हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ आसतली. 9:30 मराठी गीतांची कार्यावळ तुमका आयकुपाक मेळटली. 10:05 कातारा

टावर जाऊन 30 मिनिटांचेर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत ह्या कार्यावळीत श्री नरसिंह बलू वडवट्टी हांचे क्लेअरनेट वादन तुमकां ऐकपाक मेळटले, राग अलैया बिलावल. दनपारच्या सभेन 11:05 गाता रहे मेरा दिल 12:00 कार्यावळींची रुपरेषा. 12:05 फोन इन अस्तुरी ह्या कार्यावळीत आयचे मुखेल सोयरी आसा सतीश सुब्राय नायक, अध्यक्ष पब्लिक एस्ट्रॉनॉमिकल ऑब्जर्वेटरी पणजी आणि असोसिएशन ऑफ फ्रेंड्स ऑफ एस्ट्रॉनॉमी गोवा. विषय आसा खगोलशास्त्राच्या मळार, सादर करपी चारुशिला देसाय. उपरांत 1:05 कांद्रावळा 1:40 सदा फुली ही कोंकणी गीतांची कार्यावळ आसतली. 2:30 हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ तुमकां ऐकुपाक मेळटली. आमच्या तिसऱ्या सभेन सांज वेळार 5:30 युववाणी मराठी ह्या कार्यावळीत संगीता सुतार हांच्यो कविता तुमकां ऐकपाक मेळटल्यो. 6:05 कार्यावळींची रुपरेषा. 6:15 शब्दुली ही कोंकणी गीतांची कार्यावळ आसतली. 6:30 कोंकणीतल्यान खोबऱ्यो तुमकां ऐकपाक मेळटल्यो. कातारांची कार्यावळ आसतली 6:35. 7:00 तिनी सांजा ह्या कार्यावळीत कोंडी ही अपूर्वा करपे हांची कथा तुमकां ऐकपाक मेळटली. 7:20 कोंकणीतल्यान प्रादेशीक खोबऱ्यो. चावडेर ह्या कार्यावळीत खेत बचाव अभियान ह्या विषयाचेर राहुल कुलकर्णी हांची डॉक्टर संजय कुमार उद्धरवर हांणी घेतिल्ली मुलाखत तुमकां ऐकपाक मेळटली. 8:00 कार्यावळींची रुपरेषा. गीत गजल उपरांत 8:30 हिंदी कार्यक्रम ही कार्यावळ तुमकां ऐकपाक मेळटली. 9:15 स्पॉटलाइट 9:30 चर्चा का विषय दिल्ली केंद्रा वेल्यान. धावराचेर कोंकणी संगीत खेळ तुमकां ऐकपाक मेळटलो सती. उपरांत 10:30 हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत ह्या कार्यावळीत धोंडुताई कुलकर्णी हांचे गायन तुमकां ऐकपाक मेळटले, राग मीरा मल्लार उपरांत राग सुहा. आणि 11:10 आमची तिसरी आणि निमणी सभा सोपतली. तर ऐकुप्यानो ह्यो झाल्यो आयज महादेव चॅनलाचेर वितरावपाच्यो तरेकवार शो कार्यावळी.

नमस्कार, यो आसा काय मुखेल खबरो. शिक्षकांनी मळावेले नवे नवे अभ्यासक्रम, या अभ्यासांतले नाविन्य, आधुनिकता, संशोधन शिकोवपी शिक्षण ही आयच्या काळाची गरज. गोंयच्या तरणाट्यांक हे शिक्षण राज्यान मेळचे म्हण गोंयांत खासगी विद्यापीठां येवप म्हत्वाची अशें मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी म्हळां. कोंकणी भाशा मंडळान अखिल भारतीय कोंकणी परिषद आनी रविंद्र केळेकार ज्ञान मंदीर शाळा हांच्या जोड पालवान शनै गोंयबाब हांची 149वी जयंती मनयली. धनगर समाजाचो एसटीन आसपाव जावपा खातीर मुखेलमंत्री सावंत हांच्या फुडारपणा खाला शिष्टमंडळ केंद्रीय घर मंत्री अमित शाह हांची भेट घेतले. घर मंत्र्यासयत केंद्रीय आदिवासी कल्याण खात्याच्या मंत्र्यांची लेगीत शिष्टमंडळ भेट घेतले. गोंय कला संस्कृती

खात्याचे संस्कृतीक पुरस्कार जाहीर जाल्यात. खात्याचे युवा सृजन पुरस्कार लेगीत जाहीर जाल्यात. गोंय पर्यटन खात्यान सुदारीत शेक धोरणा अंतर्गत 1 जुलय ते 30 सप्टेंबर 2026 ह्या कालावधी खातीर दर्यादेगेचेर डॅक पॅड छत्री टेबल आनी खुर्च्यो घालपाक पात्र खासगी शेक ऑपरेटर उपारगृह आनी हॉटेल मालकां कडल्यान अर्ज मागयल्यात. 29 जून मेरेन राज्यान उटंगाराच्या पावसाची शक्यताय आसा ते प्रमाण हवामान खात्यान आज पावसाचो येलो अलर्ट जारी केला. फिफा विश्वकप 2024 पुर्तुगालान घसघशीत जैत मेळयला. अमेरिकेतल्या ह्युस्टन शहरान जाल्ल्या गट के मॅचीन पुर्तुगालान उझबेकिस्तानाचो 5-8-0 असो पराभव केलो. ह्यो आशिल्ल्यो काय मुखेल खबरो.

0: शुभ प्रभात ह्या कार्यावळीन आयकुप्यांक येवकार. आयकुप्यानो, आयज शुभ प्रभात ह्या कार्यावळीन सुरवेक आयकुया आयचे दिनविशेष.
1: दिनविशेष

0: ऐकू प्यानो, आजचे दिनविशेष निकतेच तुम्ही ऐकले.
1: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स.
2: वेव्स
1: हातून तुमका विनामूल्य मेळटात
2: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदें.
1: तर करात बेगोबेग डाउनलोड
2: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल आयओएस वेल्यान.
1: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
2: वेव्स

ऐकुप्यानो, तुम्ही ऐकतात शुभप्रभात ही कार्यावळ. नव्या दिसाची सुरुवात म्हळ्यार सपना वास्तवात वास्तव रूपात करपाची एक नवी संद. आशेन आणि उमेदीन भरिल्लो हो दीस. सूर्याच्या पहिल्या किरणान सगळ्यांच्या जिवितांत सुख शांती आणि समृद्धी हाडू. पाऊस पडलो काळीज भिजले पावसाचे गीत आणि म्हजे काळीज पाऊस आयला खुशी झाला.

ऐकुप्यानो, वृषाली पाटील यांच्या आवाजात तुम्ही हे गीत ऐकले. ऐकुप्यानो, सुखात दरेक मनीस आधार दिवपाक तयार असता, पण दुःख

ऐकूप्यानो, शुभप्रभात या कार्यावळीतल्यान विसव घेऊया आणि 7:25 मिनिटांचेर ऐकूया कोकणीतल्यान प्रादेशिक खबरो.

0: why private university is required. कारण जोपर्यंत ॲडव्हान्समेंट, इनोव्हेशन, टेक्निकल रिसर्च हे जर नवीन नवीन स्टडी करिक्युलम्स हे गोयात येऊपाची गरज असा आणि इट इज ओनली पॉसिबल थ्रू द प्रायव्हेट युनिव्हर्सिटी. हे रुटीन एज्युकेशन हाज्या व्यतिरिक्त आम्ही नवीन कितीतरी आमकां शिकपाक जाय आणि बरे कॅम्पसीस गोयात तयार जावपाक जाय.
1: कोकणी भाषा मंडळान अखिल भारतीय कोकणी परिषद आणि रवींद्र केळेकार ज्ञान मंदिर शाळा यांच्या जोड पालवान काल मडगावां कोकणी भवनात कोकणीचे महापुरुष शणै गोंयबाब यांची 149वी जयंती मनयली. या वेळार कोकणी भाषा मंडळाचे अध्यक्ष रत्नमाला दिवकर, अखिल भारतीय कोकणी परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष चेतन आचार्य, रवींद्र केळेकार ज्ञान मंदिर शाळेचे मुख्याध्यापक अनंत अग्नी, विद्याभवन कोकणी शाळेच्यो मुख्याध्यापिका अक्षया फळदेसाय, मंगलदास भट, कवी उदय गुडे हजर आशिल्ले. मानेस्तांनी शणै गोंयबाबांच्या फोट्याक फुलांची आर्गां ओपली आणि त्यांच्या वावराची माहिती दिली. कोकणी भाषेचे उदरगती संबंधी या वेळार विद्यार्थ्यांनी सोपूत घेतलो. जपान, चीन यासारखे विकसित देश आपापल्या मायभाषेचो व्हड प्रमाणात उपेग करतात, हाकाच लागून ते उदरगत करतात. गोयांत दरेक कोकणी मनशान कोकणीतल्यान वेव्हार करपाक जाय, कोकणी भाषेविशी अभिमान बाळगून काम करपाक जाय असे मत मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी उक्तायले. गोवा कोकणी अकादमीन दिवचल कोकणी सेवा केंद्र हांच्या जोड पालवान शणै गोंयबाबांच्या 149व्या जयंती निमित्तान आयोजित कार्यावळींत मुखेलमंत्री उलयताले. धनगर समाजाचो एसटींत आसपाव जावपा खातीर मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांचे फुडारपणाखाला शिष्टमंडळ केंद्रीय घर मंत्री अमित शाह हांची भेट घेतले. घर मंत्र्यांसयत केंद्रीय आदिवासी कल्याण खात्याच्या मंत्र्यांची लेगीत शिष्टमंडळ भेट घेतले. 2 महिन्याभितर हो प्रश्न सुटावो जावपाची मागणी धनगर समाजाच्या शिष्टमंडळान मुखेलमंत्री सावंत हांचे लागी केल्या. धनगर समाजोन्नती मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत कवळेकार हांच्या फुडारपणाखाला शिष्टमंडळान मुखेलमंत्री सावंत हांची भेट घेतली. या विषयाचेर चर्चा केल्या उपरांत कवळेकार हांणी ही माहिती दिली. गोय कला संस्कृती खात्याचे सांस्कृतिक पुरस्कार जाहीर झाल्यात. हातून रजनी ठाकूर संगीत, आग्नेलो जुवा फर्नांदीस संगीत, रामचंद्र धोंडू नायक संगीत, गुरुदास शिरगांवकर हांकां भजन, रमेश वंसकर हांकां साहित्य, जयंती नायक हांकां साहित्य, ज्योती कुकळकार नाटक, चंद्रकांत गांवस नाटक, आयरीन कार्दोस तियात्र, दुमिंगो कुएलो तियात्र, विनायक फट्टे आकाडकर लोककला, महेश वेंगुर्लेकर फायन आर्ट्स हांचो आस्पाव आसा. कला संस्कृती खात्याचे युवा सृजन पुरस्कार जाहीर झाल्यात. हातून सौरभ कारकानीस नाटक, गोविंद नायक नाटक, विशान गावडे हस्तकला लोककला, गौतम गावस भजन, दीपराज सताड्डेकर साहित्य जाले उमाकांत पोके हस्तकला हांकां कला संस्कृती खात्याचे युवा सृजन पुरस्कार जाहीर झाल्यात. 29 जून मेरेन राज्यात उटंगाराच्या पावसाची शक्यता असा. ते प्रमाण हवामान खात्यान आज पावसाचो येलो अलर्ट जारी केला. फाल्यां 25 जूनाक राज्यान पावसाचो ऑरेंज अलर्ट आनी 26 ते 29 जून या काळान येलो अलर्ट जारी केला. 24 ते 27 जून या काळान राज्यान वाऱ्याचो वेग वराक 40 ते 50 किलोमीटर आसतलो. फिफा विश्वकप 2026 अमेरिकेतल्या ह्युस्टन शारांत जाल्ल्या गट के मॅचीन पुर्तुगालान उझबेकिस्तानाचेर 5-8-0 असे घसघशीत जैत मेळयले. स्टार खेळगडो क्रिस्टियानो रोनाल्डोन 2 गोल करून पुर्तुगालाच्या जैतान मोलाची भूमिका साकारली आणि ताका मॅन ऑफ द मॅच जाहीर केलो. रोनाल्डो 6 वेगवेगळ्या संवसारीक वस्तादपण सर्तींनी गोल करपी संवसारांतलो पहिलो खेळगडो झालो आणि ताणें आपल्या व्हड कारकिर्दीन आणि एक अद्भूत विक्रम जोडलो. आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो. आमच्यो फुडल्यो प्रादेशिक खबरो आसतल्यो सांजवेळा 7 वेळा.

0: शुभ प्रभात ह्या कार्यावळीन आयकुप्यांक परत एक फावट येवकार. आयकुप्यानो आतां आयकुया अर्थ उद्देग सादर करपी महेंद्र देसाय.
1: नमस्कार. अर्थ उद्देग कार्यावळींत तुमकां सगळ्यांक माझ्या मोगाचो येवकार. आयच्या काळांत

नमस्कार, हांव मनाली प्रभुगांवकर. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. राष्ट्रपती भवनात काल सांजे वेळार जाल्ल्या दुसऱ्या नागरी भोवमान पुरस्कार सुवाळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हिणे पद्म पुरस्कार भेटयले. शिक्षणीक मळावेले नवे नवे अभ्यासक्रम ह्या अभ्यासातले नाविन्य, आधुनिकता, संशोधन शिकोवपी शिक्षण ही आयच्या काळाची गरज आसा अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी म्हळां. अयोध्या राम मंदिरात मेळिल्ल्या देणग्याविशी आणि अर्पणामधल्या कथित अनियमिततेची चौकशी करपाक 3 सदस्यीय विशेष तपास पंगड हांणी आपलो प्राथमिक तपास अहवाल सादर केला. सुरवातीक निश्चित जाल्ली रुपरेषा विस्कळीत जाल्ली ती सावरून आणि तातूंत सुधारणा करून प्रस्तावित द्विपक्षीय व्यापार कबलात मार्गार लावपाक भारत आणि अमेरिकेमदी उच्चस्तरीय चर्चा सुरू झाल्या. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा हांणी सांगला की नॅशनल ॲग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड म्हळ्यार नाफेड देशातल्या सुमार 74 लाख शेतकऱ्यांक मजत करता. आणि म्हार्दोळ युनायटेड स्पोर्ट्स क्लबान आयोजित केल्ले 19वे फोंडा तालुका फुटबॉल सर्तीचो म्हार्दोळ मैदानार आरंभ झालो. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

ठळक बातम्या. बदलत्या जागतिक परिस्थितीत सामायिक आव्हानांचा सामना करण्यासाठी ब्रिक्सची भूमिका अत्यंत महत्वाची, पंतप्रधानांचं प्रतिपादन. आगामी खरीप हंगामासाठी सतर्क राहण्याचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांचे निर्देश. कोचिंग संस्थांचं नियमन अधिक कडक करण्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये विशेष मोहीम. आणि फिफा फुटबॉल स्पर्धेत पोर्तुगलचा उझबेकिस्तानवर विजय, क्रिस्टियानो रोनाल्डोची ऐतिहासिक कामगिरी. आता सविस्तर बातम्या. बदलत्या जागतिक परिस्थितीत दहशतवाद आणि सायबर सुरक्षेपासून ते उदयोन्मुख तंत्रज्ञानापर्यंतच्या सामायिक आव्हानांचा सामना करण्यासाठी आणि सुरक्षा सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी ब्रिक्सची भूमिका अत्यंत महत्वाची आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. पंतप्रधानांनी काल नवी दिल्ली इथं ब्राझील, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका या ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांची भेट घेतली. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षपदाच्या कार्यकाळात व्यावहारिक सहकार्य वाढवणं, ग्लोबल साऊथ

अर्थात विकसनशील देशांसाठीच्या प्राधान्यक्रमांना पाठिंबा देणं, अधिक सुरक्षित आणि सर्वसमावेशक जगाच्या निर्मितीमध्ये योगदान देणं या गोष्टींवर भर दिला जाईल असं त्यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. दरम्यान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि रशियाचे सुरक्षा सल्लागार सर्गेई शोइगू यांनी सहकार्याबाबत तसंच रशियानं मांडलेल्या प्रस्तावांवर चर्चा केली. दिल्लीत आयोजित 16व्या ब्रिक्स राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीदरम्यान त्यांची भेट झाली. भारत रशिया यांच्यातील विविध क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्याच्या प्रगतीचा त्यांनी आढावा घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कतारचे अमीर शेख तमीम बिन हमाद अल थानी यांनी काल दूरध्वनीवरून संवाद साधला. गेल्या रविवारी कतारमधल्या रास लाफान इंडस्ट्रियल सिटी इथं झालेल्या अपघातात भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्याबद्दल कतारच्या अमीरांनी शोक व्यक्त केला. बाधित कुटुंबांबद्दल सहानुभूती दर्शवल्याबद्दल आणि जखमींना त्वरित वैद्यकीय मदत पुरवल्याबद्दल मोदी यांनी कतारच्या नेत्यांचे आभार मानले. दोन्ही नेत्यांनी आपापल्या नागरिकांचं कल्याण आणि सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा यावेळी पुनरुच्चार केला. एल निनो स्थितीच्या प्रभावामुळे यावर्षी मान्सूनचा पाऊस कमी राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शेती आणि शेतकऱ्यांवर होणारा परिणाम लक्षात घेऊन केंद्र सरकार आगामी खरीप हंगामासाठी तयारी करत आहे अशी ग्वाही कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी काल नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत दिली. देशात आतापर्यंत सरासरीपेक्षा सुमारे 43% कमी पाऊस झाला आहे आणि जुलै महिन्यातही मान्सून कमकुवत राहण्याची शक्यता आहे. कमी पावसामुळे एकंदर 315 जिल्हे प्रभावित होऊ शकतात. यामध्ये सिंचनाची सुविधा अत्यंत मर्यादित अर्थात 25% कमी सिंचन क्षेत्र असलेले 111 उच्च प्राधान्य जिल्ह्यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त 25-50% सिंचन क्षेत्र असलेले 76 जिल्हे मध्यम प्राधान्य श्रेणीत तर धरणं आणि इतर स्रोतांद्वारे तुलनेनं चांगल्या सिंचन सुविधा उपलब्ध असल्यानं 128 जिल्ह्यांचं कमी प्राधान्य श्रेणीत वर्गीकरण करण्यात आलं आहे. यापैकी बहुतांश जिल्हे मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, बिहार, झारखंड, तेलंगण, आंध्र प्रदेश आणि ओडिशा या 12 राज्यांमध्ये आहेत. बाधित जिल्ह्यांसाठी आपत्कालीन योजना तयार करण्यात आल्या असून यामध्ये पर्यायी पिकं, कमी कालावधीत येणाऱ्या वाणांची लागवड, पीक विविधता आणि उपलब्ध जलस्रोतांचा अधिक चांगल्या प्रकारे वापर करण्यावर भर देण्यात आला आहे असं चौहान म्हणाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल नवी दिल्लीत पद्म पुरस्कारांच्या दुसऱ्या टप्प्यातले सन्मान प्रदान करण्यात आले. राज्यातल्या 7 मान्यवरांचा कालच्या सन्मानार्थींमध्ये समावेश होता. पार्श्वगायिका अलका याज्ञिक यांना कला क्षेत्रातल्या योगदानाबद्दल पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार रोहित शर्मा, वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉ अर्मिडा फर्नांडिस, वारली आदिवासी परंपरेचे जतन करणारे 89 वर्षीय तारपा वादक बिकल्या लाडक्या धेंडा, अभिनेते दिग्दर्शक आर माधवन आणि उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल अशोक खाडे यांना पद्मश्री सन्मान प्रदान करण्यात आला. चित्रपट, दूरदर्शन आणि रंगभूमी या तिन्ही माध्यमांमध्ये 4 दशकांहून अधिक काळ उल्लेखनीय कार्य करणारे ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांना कला क्षेत्रातल्या योगदानाबद्दल मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आंतरराष्ट्रीय सागरी संघटना अर्थात आयएमओनं होर्मुझच्या सामुद्रधुनीत अडकलेल्या 11,000 अधिक खलाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याची योजना जाहीर केली आहे. आयएमओचे सरचिटणीस आर्सेनियो डोमिंग्वेज यांनी एका निवेदनात म्हटलं आहे की या मोहिमेसाठी आवश्यक असलेली सुरक्षिततेची हमी आणि सुरक्षित जलवाहतुकीसाठी अनुकूल परिस्थितीची खात्री करण्यात आली आहे. ही मोहीम इराण आणि अमेरिका यांच्यातल्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर हाती घेण्यात आली असून इराण, ओमान या क्षेत्रातील इतर देश आणि सागरी उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांच्या सहकार्यानं ही मोहीम राबवली जाणार आहे. होर्मुझची सामुद्रधुनी कोणत्याही शुल्काशिवाय व्यापारी जहाजांसाठी पूर्णपणे खुली आहे असं जिनिव्हा इथं संयुक्त राष्ट्रांच्या कार्यालयातल्या इराणचे राजदूत आणि स्थायी प्रतिनिधी अल बहरीनी यांनी जाहीर केलं. इराण आणि अमेरिका यांच्यातील वाटाघाटींच्या आधारे 60 दिवसांनंतर परिस्थितीचा आढावा घेतला जाईल असंही ते म्हणाले. लखनौमधल्या शिकवणी वर्गात नुकत्याच घडलेल्या आगीच्या घटनेनंतर या इमारतीच्या मालकाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. उत्तर प्रदेश सरकारनं राज्यभरात कार्यरत कोचिंग संस्थांचे नियमन अधिक कडक करण्यासाठी आणि बेकायदेशीरपणे चालणाऱ्या कोचिंग केंद्रांविरुद्ध कारवाई करण्यासाठी एक विशेष मोहीम सुरू केली आहे. संपूर्ण राज्यातील अशा केंद्रांवर अग्निसुरक्षा लेखापरीक्षण केलं जाईल असं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल सांगितलं. तळघरातील कोचिंग सेंटर, नर्सिंग होम किंवा इतर व्यावसायिक आस्थापना चालवणं कोणत्याही परिस्थितीत मान्य नसल्याचंही त्यांनी सांगितलं.
सर्व

जिल्हा दंडाधिकाऱ्यांना त्यांच्या संबंधित जिल्ह्यांमध्ये कार्यरत असलेल्या सर्व कोचिंग संस्थांचं सर्वसमावेशक सर्वेक्षण करण्याचं आणि त्यांची यादी तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती आकाशवाणीच्या वार्ताहरानं दिली. महाराष्ट्र शासनाच्या विभागांमधील कामकाज अधिक कार्यक्षम, सुरक्षित आणि लोकाभिमुख करण्यासाठी महा एआय प्रगत कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी महाराष्ट्र हब हा कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित देशातला पहिलाच अभिनव उपक्रम विकसित करण्यात आला असल्याचं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. महा एआय प्लॅटफॉर्मबाबत विधानभवनात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री काल बोलत होते. या उपक्रमाची अंमलबजावणी राज्यातल्या विविध विभागात लवकरच होणार असल्याचं ते म्हणाले. संवेदनक्षम अर्थव्यवस्था निर्माण करण्यासाठी, शाश्वत विकासाला गती देण्यासाठी आणि सर्वसमावेशक वाढ सुनिश्चित करण्यासाठी अधिक मजबूत बहुपक्षीय सहकार्याचं आवाहन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल केलं. नवी दिल्ली इथं आयोजित ग्लोबल कन्व्हर्जन्स फॉर ग्रोथ समिट या कार्यक्रमात दूरस्थ माध्यमातून संबोधित करताना त्या बोलत होत्या. लोकसंख्याशास्त्र, विकासाचे टप्पे, संसाधनांची उपलब्धता आणि आर्थिक संरचना तसंच देशांतर्गत गरजांचं प्रमाण भिन्न असतं हे ओळखून अत्याधिक आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या असंतुलन कसं कमी करता येईल यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे असं त्या म्हणाल्या. भारत आणि अमेरिका यांच्यातील विस्तारणारी आर्थिक भागीदारी मजबूत असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्ली इथं अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी जेमिसन ग्रीर आणि भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांची भेट घेताना बोलत होते. आर्थिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी आणि विकास आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी नवीन संधी निर्माण करण्याच्या दृष्टीनं अमेरिकेसोबत रचनात्मकपणे काम करण्यास भारत कटिबद्ध असल्याचं गोयल यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील परिस्थितीबाबत पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी केलेल्या विधानांवर भारतानं तीव्र शब्दात टीका केली आहे. या क्षेत्रात पाकिस्तानच्या अनेक दशकांपासून राबवल्या जाणाऱ्या धोरणांचा हा थेट परिणाम आहे. या धोरणांमुळे या भागातील नागरिकांचं आर्थिक शोषण, मूलभूत अधिकारांची पायमल्ली केली जात आहे, तसंच प्रशासकीय दडपशाही अशा मुद्द्यांमुळे नागरिकांची नाराजी यांचा समावेश आहे, असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत अमेरिकेतल्या ह्युस्टन इथं खेळल्या गेलेल्या क गटातल्या सामन्यात पोर्तुगलनं उझबेकिस्तानवर 5-0 असा विजय मिळवला. क्रिस्टियानो रोनाल्डोनं 2 गोल करत पोर्तुगलला हा दणदणीत विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. या गोलसह 6 विश्वचषक स्पर्धांमध्ये गोल करणारा रोनाल्डो हा पहिला खेळाडू ठरला. त्याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आलं. तर इंग्लंड आणि घाना यांच्या दरम्यान एल गटातला सामना 0-0 अशा बरोबरी सुटला. गट एलमधल्या आणखी एका सामन्यात थोड्या वेळापूर्वी क्रोएशिया आणि पनामा यांच्यातल्या लढतीत क्रोएशियानं स्पर्धेतला पहिला विजय मिळवला. हवामान. पुढील 2 दिवसात नैऋत्य मोसमी वारे महाराष्ट्र, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या काही भागात पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पुढील 3 दिवसात किनारपट्टीवरील कर्नाटक, कोकण आणि गोव्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. बदलत्या जागतिक परिस्थितीत सामायिक आव्हानांचा सामना करण्यासाठी ब्रिक्सची भूमिका अत्यंत महत्वाची, पंतप्रधानांचं प्रतिपादन. आगामी खरीप हंगामासाठी सतर्क राहण्याचे कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान यांचे निर्देश. कोचिंग संस्थांचं नियमन अधिक कडक करण्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये विशेष मोहीम. आणि फिफा फुटबॉल स्पर्धेत पोर्तुगलचा उझबेकिस्तानवर विजय, क्रिस्टियानो रोनाल्डोची ऐतिहासिक कामगिरी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. ब्रिक्स देशांनी आतंकवाद, सायबर धोके सयत जागतीक सुरक्षा आव्हानांक फुडो करपा खातीर घटमूट सहकार्याचो उलो मारला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांकां कतारच्या अमिरातान फोन करून कतारातल्या रास लफान शारात जाल्ल्या अपघातात 12 भारतीय नागरिकांक मरण आयिल्ल्याचेर दुख उक्तायले. पाकिस्तान व्याप्त काश्मीराच्या परिस्थितीविशी पाकिस्तानान केल्ल्या विधानाचेर भारतान खर टिका केल्या. ही टिप्पणी पाकिस्तानान स्वतःच्या अपयशांक धुकलपाक आनी मानवी हक्कांच्या उल्लंघनापासून नजर चुकोवपाक केल्या अशें भारतान म्हळें. फिफा विश्वचषकात पोर्तुगालान उझबेकिस्तानाक 5-8-0 असो हारयलो आनी फुडल्या 2 दिसांत महाराष्ट्र, छत्तीसगड आनी मध्य प्रदेशांतल्या कांय वाठारांनी नैऋत्य मॉन्सून आनीक फुडें सरपा खातीर परिस्थिती अनुकूल आसा अशें भारतीय हवामान खात्यान सांगलां. आता पुराय खबरो. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आनी ब्रिक्स राष्ट्रांच्या वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांनी

आतंकवाद, सायबर धोके सयत जागतीक सुरक्षा आव्हानांक फुडो करपा खातीर घटमूट सहकार्याचो उलो मारला. भारतान राष्ट्रीय राजधानीत आयोजित केल्ले उचेल्या पावडावेले बसकेत हे विशीं चर्चा जाली. भारताच्या एनएसए अजीत दोवाल हांच्या फुडारपणाखाला जाल्ले 16वे ब्रिक्स राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बसकेत वांगडी देशातल्या वरिष्ठ सुरक्षा प्रतिनिधींनी एकठांय येवन आंतरराष्ट्रीय समुदायाक तोंड दिवपी पारंपारीक आनी नव्या धोक्यांचेर चर्चा केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांकां कतारचे अमीर शेख तमीम बीन हमद अल थानी हांचो फोन आयिल्लो. आयतारा कतारांतल्या रास लफान उद्देगीक शारांत जाल्ल्या अपघातांत भारतीय नागरिकांक मरण आयिल्ल्याचेर कतारच्या अमीरान दुख उक्तायले आनी जखमी लोक बेगीन बरे जावचे अशी इच्छा उक्तायली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी बाधित कुटुंब

0: शकता आयली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी बाधीत कुटुंबाविशी सहानुभूती दिवपी उतरां खातीर तांचेर उपकार मानले. तशेंच दोनूय फुडाऱ्यांनी आपल्या नागरिकांची सुरक्षीतताय सुनिश्चित करपा खातीर आपली वचनबद्धताय दाखोवन आदार दिलो. अस्तंत आशियातल्या परिस्थितीचेर चर्चा करतना प्रधानमंत्री मोदी हांणी चालू आशिल्ल्या शांतताय यत्नात कताराच्या रचनात्मक भूमिकेची तोखणाय केल्या. पाकिस्तान व्याप्त काश्मीरातल्या परिस्थितीचेर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ हांणी केल्ल्या विधानाचेर भारतान खर टिका करताना सांगला की ही टिप्पणी शेजारच्या देशान स्वतःच्या अपयशांक धुकलपाक आणि मानवी हक्कांच्या उल्लंघनापासून नजर चुकोवपा खातीर केल्या. नवी दिल्लीत मीडियाक संबोधित करताना मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल हांणी सांगले की नवी दिल्ली हे कल्पित दावे खरपणान न्हयकारता. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल हांणी नवी दिल्लीत सुरू आशिल्ल्या ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या 16व्या बसके निमित्त चर्चा केली. ह्या बसकेत स्थिर आणि विधायक द्विपक्षीय संबंध, भारत आणि चीन देशाक विश्वास आणि परस्पर समजिकाय वाढोवपा खातीर मजत करतले हाचेर दोवाल हांणी भर दिला.
1: वी नीड टू बी कॉग्निझंट ऑफ द न्यू सिक्युरिटी थ्रेट्स अँड चॅलेंजेस. नॉन ट्रेडिशनल थ्रेट्स have transcended national borders and have developed defeat systems against conventional responses. Innovative disruptive technologies, more camouflaged variants of terrorism, cyber threats in a world which is getting increasingly digitized, they all constitute an important threats for us.
0: फाटल्या तिमाहीत भारताच्या वट्ट व्यापारात 5.4% वाढ झाल्या असे नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ अशोक कुमार लहरी हांणी सांगला. नवी दिल्लीत ट्रेड वॉच त्रैमासिक अहवालाची निमाणी आवृत्ती प्रकाशित करताना डॉ लहरी हांणी ही माहिती दिली. भारताची निर्यात 1.84 trillion मेरेन पावल्या आणि फाटल्या तिमाहीत आयात 6.5% वाढल्या असे सांगले. अस्तंत आशियातल्या परिस्थितीविषयी उलयताना त्यांनी हे संकष्ट तात्पुरते आशिल्ल्याचे सांगून रोखडीत संसारात शांतताय निर्माण जातली अशी आस्त उक्तायली. देशाची अर्थव्यवस्था घटमूट करपा खातीर उदरगतीची गती वाढोवपा खातीर आणि समावेशी उदरगत सुनिश्चित करपा खातीर सगळ्या भागधारकांमधी सहकार्य गरजेचे असा असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन हिणे सांगले. नवी दिल्लीत झाले ग्लोबल कन्व्हर्जन्स फॉर ग्रोथ ह्या परिषदेत मंत्री सीतारामन हांणी व्हर्च्युअली संबोधित केले. संसारातल्या आव्हानांक तोंड दिवपा खातीर सामूहिक जागतिक कृती करपाची गरज असा हाचेर तिणे भर दिलो. भारताची वाढ मुखेलपणान देशी मागणीक लागून जाता असे अर्थमंत्र्यांनी सांगले. सहभागी जाल्ल्यात आंतरराष्ट्रीय चलन निधी वांगडाच G7 राष्ट्रांचे तशेच भारत, ब्राझील, चीन, केनिया, दक्षिण कोरिया या देशांचे प्रतिनिधी आशिल्ले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी ऐकतात.
2: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: आता मुखावेल्यो खबरो. राष्ट्र पयली म्हळ्यार नेशन फर्स्ट हे तत्व भारताच्या वेगान वाढपी विश्वसनीय आणि भरवशाच्या जागतिक शक्तीत जावपी परिवर्तना फाटले मुखेल प्रेरणास्थान असा असे नवी दिल्लीत एका खासगी प्रसारमाध्यमा संस्थेन आयोजित केल्ल्या शिखर परिषदेत उलयताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगले. फाटल्या दशकात देशाच्या यशाची बुन्याद विश्वास, स्थिरताय आणि व्यापक जागतिक हिताकडे आशिल्ली कटिबद्धताय हाचेर आधारिल्ली असा असे ताणी म्हळे. सरकारच्या 12 वर्षाच्या कार्यकाळाचेर उजवाड घालताना प्रधानमंत्र्यांनी सांगले की स्वच्छ भारत, मेक इन इंडिया, खादीक प्रोत्साहन आणि थळाव्या उत्पादनांक तेको ह्यासारखे उपक्रम यशस्वी झाले कारण नागरिकांनी राष्ट्रनिर्मितीची भावना स्वीकारली. परवडपी घरां, कर सुधारणा, भलायकी सेवा येवजण आणि सुधारित शारी मुळाव्या सुविधांचो उल्लेख करताना प्रधानमंत्र्यांनी गरिबांक आणि मध्यमवर्गीयांक सक्षम करप ही मुखेल प्राथमिकता आशिल्ल्याचे सांगला.
3: पिछले 12 वर्षों के जो भी सिद्धियां देश की रही है उनके मूल में राष्ट्र प्रथम की भावना ही केंद्र में है. स्वच्छ भारत अभियान

0: से लेकर मेक इन इंडिया, खादी खरीदने पर जोर, स्थानीय वस्तुएं खरीदने पर जोर, ये सारे इनिशिएटिव इसलिए सफल हुए क्योंकि देश की जनता ने देश को सबसे ऊपर रखते हुए अपना कर्तव्य निभाया।
1: तमिळनाडू सरकारान वेत्री थमिजागम विजन दस्तावेजाक मान्यताय दिल्या। दस्तावेजा खाला एक मुखेल उपक्रम म्हळ्यार थाई मामन थांगा मुथिरा थित्तम म्हळ्यार मामाची भांगरा रिंग येवजण। हे येवजणे खाला तमिळनाडूत कायमस्वरुपी रावपी कुटुंबातल्या नवजात भुरग्यांक 1 ग्राम भांगराची मुदी भेटयतले, पूण प्रसुती ही सरकारी हॉस्पिटलात जावपाक जाय। राज्य सरकारान पुराय तमिळनाडूत त्याच्या प्रसारणा खातीर वर्सुकी अर्थसंकल्प 755.83 कोटी रुपया थारायला। हे येवजणे खातीर बेगोबेग निविदा आपोवपाचे निर्देश मुखेलमंत्री सी जोसेफ विजय हांणी दिल्यात। केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह हांणी सांगला की नॅशनल एग्रीकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड म्हळ्यार नाफेड देशातल्या सुमार 74 लाख शेतकऱ्यांक मजत करता। नवी दिल्लीत अटल अक्षय ऊर्जा भवनात नाफेडच्या nafex.in ह्या लिलाव पोर्टलाचे उक्तावण करताना ते उलयताले। राष्ट्रवाद, सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि भारतीय संस्कृतीचे पुरस्कर्ते म्हणून मंत्री शाह हांणी डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी हांची तोखणाय केली।
2: नाफेड ने एक प्रकार से nafex.in, दृष्टि, ईआरपी और नाफेड कल्याण, ये चार पहलों की शुरुआत की। तो वो क्रांतिकारी इसलिए कि नाफेड जो 2014 में बंद होने की कगार पर आ गया था, आज नाफेड ये सारी पहल कर 500 करोड़ के मुनाफे के साथ, 30,000 करोड़ के टर्नओवर के साथ देश के 74 लाख किसानों की सेवा कर रहा है।
1: 2026 फिफा विश्वचषकात अमेरिकेतल्या ह्युस्टनात जाल्ल्या के गटात पोर्तुगालान उझबेकिस्तानाक 5-8 असो हारयलो। 41 वर्सा पिरायेच्या क्रिस्टियानो रोनाल्डोन 2 गोल केले। रोनाल्डो आपल्या गोलांनी 6 वेगवेगळ्या विश्वचषक सर्तींनी गोल करपी पयलो खेळगडो थारला। ताका मॅन ऑफ द मॅच फाव जालो। फुडल्या 2 दिसात महाराष्ट्र, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातल्या काय वाठारांनी नैऋत्य मॉन्सून आणिक फुडे सरपा खातीर परिस्थिती अनुकूल असा असे भारतीय हवामान खात्यान सांगला। हवामान खात्यान फुडल्या 3 दिसात कर्नाटक, कोकण आणि गोयात व्हडा प्रमाणात पाऊस पडपाचो अदमास उक्तायला। आयएमडीच्या म्हणण्याप्रमाण आयज आसाम, मेघालय, मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र, ओडिशा, उपहिमालयीन, अस्तंत बंगाल, सिक्कीम आणि तेलंगणा ह्या वाठारात व्हडा प्रमाणात पाऊस पडपाची शक्यता असा। मजगती उदेंत मध्य प्रदेश, उदेंत उत्तर प्रदेश आणि विदर्भात फाल्या मेरेन उष्णताय ल्हाराची परिस्थिती पातळपाची शक्यता असा। आता खबरो सोपोवच्या आधी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो। ब्रिक्स देशांनी आतंकवाद, सायबर धोके सहित जागतिक सुरक्षा आव्हानांक फुडो करपा खातीर घटमूट सहकार्याचो उलो मारला। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांकां कतारच्या अमिरात फोन करून कतारातल्या रास लफान शारात झाल्ल्या अपघातात 12 भारतीय नागरिकांक मरण आयिल्ल्याचेर दुख उक्तायले। पाकिस्तान व्याप्त काश्मीराच्या परिस्थितीविषयी पाकिस्तानान केल्ल्या विधानाचेर भारतान खर टीका केल्या। ही टिप्पणी पाकिस्तानान स्वतःच्या अपयशाक धुकलपाक आणि मानवी हक्काच्या उल्लंघनापासून नजर चुकोवपाक केल्या असे भारतान म्हळे। फिफा विश्वचषकात पोर्तुगालान उझबेकिस्तानाक 5-8 असो हारयलो आणि फुडल्या 2 दिसात महाराष्ट्र, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातल्या काय वाठारांनी नैऋत्य मॉन्सून आणिक फुडे सरपाक परिस्थिती अनुकूल असा असे भारतीय हवामान खात्यान सांगला। इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो। आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 6:30 नमस्कार।
3: ₹233.1 म्हळ्यार 1287 किलोहर्ट्स। आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वयल्यान आमी उलयता। 8:51 जाल्ली आसात। आयकुया चित्रसंगीत। आयकुप्यानो सुरवेक ऐकूया सोनू के टिटू की स्वीटी ह्या फिल्मातले गीत, अरिजित सिंग हांचो आवाज, अमाल मलिक हांचे संगीत आणि रचना।

ऐकुप्यानो, युवा ह्या फिल्मातले गीत तुम्ही ऐकले. सुनीता सारथी, लक्की अली आणि कार्तिक हांचो आवाज आशिल्लो ए आर रेहमान हांचे संगीत. 9 वरां जावन 1 मिनिट जाल्ले आसात. चित्रसंगीत ह्या कार्यावळीतल्यान विसव घेवया आणि ऐकुया कोकणीतल्यान मुखेल खबरो. नमस्कार, हांव मनाली प्रभुगांवकर. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. ब्रिक्स देशांनी आतंकवाद, सायबर धोके सयत जागतीक सुरक्षा आव्हानांक फुडो करपा खातीर घटमूट सहकार्याचो उलो मारला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांकां कतारच्या अमिरान फोन करून कतारातल्या रास लफान शारात जाल्ल्या अपघातात 12 भारतीय नागरिकांक मरण आयिल्ल्याचेर दुख उक्तायले. पाकिस्तान व्याप्त काश्मीराच्या परिस्थितीविशी पाकिस्तानान केल्ल्या विधानाचेर भारतान खर टिका केल्या. ही टिप्पणी पाकिस्तानान स्वतःच्या अपयशाक धुकलपाक आणि मानवी हक्कांच्या उल्लंघनापासून नजर चुकोवपाक केल्या अशें भारतान म्हळां. तमिळनाडू सरकारान वेत्री जमी जागम व्हिजन दस्तावेजाक मान्यताय दिल्या.

0: सशक्त आणि निरोगी जीण अपनावपाक
1: आपणायात योग।
0: योग
1: भारताची प्राचीन देणगी।
2: लड़की क्यों आयकुप्यानो, चित्रसंगीत ह्या कार्यावळीन आयकुप्यांक परत एक फावटी योगकार। आता ऐकूया हम तुम ह्या फिल्मातले गीत अलका याग्निक आणि शान हांचो आवाज़।

ऐकूप्यानो बंटी और बबली ह्या फिल्मातले गीत तुम्ही ऐकले सोनू निगम आणि महालक्ष्मी अय्यर हांचा आवाज आशिल्लो. एहसान शंकर एहसान लॉय हांचे संगीत आणि गुलजार हांची रचना.

बरें तर आयकुप्यानो, ह्या गीता संगताक आयची चित्रसंगीत ही हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ हांगाच सोंपता. दोनशे 233° 1 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्स आकाशवाणी पणजी केंद्राची ही महादैव वाहिनी. 9:30 आणि 15 सेकंद झालेले आहेत. श्रोते हो, आता ऐकूया मराठी गीतांचा कार्यक्रम. श्रोते हो, पाऊस म्हणजे फक्त पाणी नाही, तो आठवणीचा एक गोड पूर आहे. बाहेर कुणी सांगावं या पावसाला मन चिंब व्हायला हवं. पडणाऱ्या सरीसोबत बालपण परतायला हवं. पावसाची सर आता नुकतीच बरसली आणि आठवणींची पाऊलवाट पुन्हा एकदा हरवली.

श्रोतेहो आनंद तारी यांच्या स्वरात हे गीत तुम्ही ऐकलं. आता ऐकूया विनायक जोशी आणि रंजना जोगळेकर यांच्या स्वरात हे गीत.

मनमोहन निघून बेधुंद झाला. सरी सरसरत स्वच्छंदी बरसल्या, थोडा गारवाही खाली उतरला. श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात मराठी गीतांचा हा कार्यक्रम. आता ऐकूया सोनाली पाटील यांच्या स्वरात.

0: श्रोते हो, संदीप खारे यांच्या स्वरात हे गीत तुम्ही ऐकलं.
1: आपल्या जडणघडणीत आकाशवाणीची भूमिका असते फार महत्वाची. आकाशवाणी करते आपल्यावर चांगले संस्कार. आकाशवाणीबद्दल
2: गोव्याचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत व्यक्त करतायत आपले विचार.
3: मी लहानपणापासून आकाशवाणी ऐकतो, आजही ऐकतोय, आपणही सर्वांनी ऐकावी ही विनंती.

0: 1287 किलोहर्ट्स वर म्हणजेच महादई वाहिनीवर संध्याकाळी 7 वाजता एका कार्यक्रम तिन्ही सांजा।
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात मराठी गीतांचा कार्यक्रम। श्रोते हो, फुलासारखे उमलत रहा आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदात रहा। मन ओळखण्यापेक्षा मन जपणारी माणसं हवीत, कारण ओळखणारी ही क्षणभरासाठी असतात पण जपणारी ही आयुष्यभरासाठी।

वाट पाहशील तर आठवण बनवून तुझ्या ओठावर गाणे बनवून एकदा मनापासून आठवण तर करून बघ तुझ्या चेहऱ्यावर गोल हास्य बनवून श्रोते हो आता ऐकूया हर्षवर्धन वावरे आणि आनंदी जोशी यांनी

आयकुप्या न्हू, लॉर्ना चिकू सुदेश भोसले आनी लॉरेन्स देतेराकोल हांच्या आवाजान तुमी हे गीत आयकले. फुडले सुवातेर आयकुया कॉनी रोज, लॉर्ना, ट्रिस्का, यंग चिकू हांच्या आवाजान हे गीत.

आयकुप्यानो, एच ब्रिटन आनी सुकोरीन हांच्या आवाजान तुम्ही हे गीत आयकले. फुडले सुवातेर आयकुया आल्फोन्सो बॉन्ड ब्रागांझा हांचो आवाज.

0: बरें तर आयकुप्यानो, ह्या गीता सांगाताक आयची कातारांची कार्यावळ हांगाच सोंपता.
1: स्वच्छ भारत घडयतना स्वच्छ मनान स्वच्छ काळजान भौशीक स्वच्छताय राखुया, आरोग्यवान रावुया. स्वच्छता ही सेवा.

0: आपले वर्चस्व गाजयतल्या अस्तुऱ्यांखातीर खासा कार्यावळ अस्तुरी, अस्तुऱ्यांच्या कला गुणांक वाव दिवपी कार्यावळ अस्तुरी। अस्तुरी घेऊन येता आकाशवाणी पणजी बुधवार ते आयतार 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचेर अस्तुरी।
1: नमस्कार, हांव रघुनाथ साकोर्डेकर, एक नाट्य कलाकार। आकाशवाणीक ह्या वर्सा 90 वर्सां पुराय जाता, ह्या खातीर आकाशवाणीक मना काळजा सावन खूब खूब परबी। खरे म्हळ्यार आकाशवाणी आयकत आयकत हांव ल्हानाचो व्हड जालो। आदी युववाणी कार्यक्रम ते आतां नभोनाट्या मेरेन हांव आकाशवाणी कडेन संबंदीत आसा। म्हजे कलात्मक व्यक्तिमत्व घडोवपांत आकाशवाणीचो हात आसा। आकाशवाणीक खूब खूब परबी।
2: आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल आयकुप्यानो 10:30 जाल्ले आसात। आयकुया हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत ह्या कार्यावळीन श्री नरसिंह बलू वडवट्टी हांचे क्लेरनेट वादन, राग अलैया बिलावल।

श्री नरसिंह बलू वडवट्टी हांच्या क्लॅरिनेट वादनांत तुम्ही ऐकलो राग अल्हय्या बिलावल. या वांगडा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ इतल्यान सोंपता. आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान आमी उलयता. 11 वरांचेर आमी दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत करता हिंदीतल्यान खबरो.

0: सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणा खातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणा खातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारां खातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दर वर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तसेच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश असा. ऑनलाईन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू झाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध असात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.
1: -233 अंश म्हणजे 1287 किलोहर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान आम्ही उलयता. 11 वरां जावन 7 मिनटां झाल्यात. गाता रहे मेरा दिल या कार्यावळीत तुमका सगळ्यांक येवकार. ऐकूया पहिले गीत. सुरवेक ऐकूया दंगल या फिल्मातले गीत जॉनिता गांधी हांच्या आवाजात. प्रीतम हांचे संगीत आणि अमिताभ भट्टाचार्य हांची गीतरचना.

लागा चुंदरी में दाग या फिल्मातले गीत तुम्ही ऐकले के आणि श्रेया घोषाल यांच्या आवाजात. संगीतकार शंतनू मोइत्रा आणि गीतकार स्वानंद किरकिरे. ऐकू पियानो फिल्मी संगीताचं आस्वाद तुम्ही घेता ऐकत गाता रहे मेरा दिल. ऐकूया फुडले गीत हमको दिवाना कर गए या फिल्मा खातीर सोनू निगम आणि तुलसी कुमार हांचो आवाज.

0: गाता रहे मेरा दिल, तुम्ही ऐकता आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलाचेर. कार्यवळीत या खिणाक घेऊया लहानसोच विसव.
1: गाव आणि हाव ऐकात गावांतल्यो गजाली गावकऱ्यांकडल्यान.
2: गावामध्ये खास नाव गाव रे मजो गाव.
1: दर महिन्याच्या पहिल्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचे शुभ प्रभात हे कार्यावळीत

0: आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलात
1: गाव आणि हाव
2: गाता रहे मेरा दिल या कार्यावळीत तुमका परतून एकदा येवकार ऐकूया फुडलं गीत.

मितवा या फिल्मातले गीत तुम्ही ऐकले. स्वप्नील बांदोडकर आणि जान्हवी प्रभू अरोरा हांचा आवाज, संगीतकार निलेश मोहरीर आणि गीतकार अश्विनी शेंडे. गाता रहे मेरा दिल कार्यावळ पुढे वर्ताना आता ऐकूया ठाई अक्षर प्रेम के या फिल्मातले गीत. अनुराधा पौडवाल आणि बाबुल

0: सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दर वर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तसेच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वा मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश असा. ऑनलाईन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू झाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध असात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.
1: गाता रहे मेरा दिल कार्यवळी तुमका परतून एकदा येवकार. ऐकूया फुडले गीत कुली नंबर 1 या फिल्मा खातीर चंदना दीक्षित आणि अभिजीत भट्टाचार्य हांच्या आवाजात, आनंद मिलिंद हांचे संगीत आणि समीर हांची गीतरचना.

ऐकू पियानो फिल्मी संगीताचो आस्वाद तुम्ही घेता ऐकत गाता रहे मेरा दिल आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलाचेर कार्यावळीत या खिणाक घेऊया ल्हानसोच विसव.

गाता रहे मेरा दिल। कार्यवळ पुढे वर्ताना आता ऐकूया अलबेला या फिल्मातले गीत उदित नारायण आणि अलका याग्निक हांच्या आवाजात, जतीन ललित हांचे संगीत आणि समीर

0: नटसम्राट या फिल्मातले गीत तुम्ही ऐकले विभावरी आपटे जोशी हांच्या आवाजात. अजित परब हांचे संगीत आणि कुसुमाग्रज हांची गीतरचना. या गीतावांगडा गाता रहे मेरा दिल कार्यावळ इतल्यान सोपता.
1: वेगवेगळ्या मळार आपले वर्चस्व गाजयतल्या अस्तुऱ्यांखातीर खासा कार्यावळ अस्तुरी. अस्तुऱ्यांच्या कला गुणांक वाव दिवपी कार्यावळ अस्तुरी. अस्तुरी घेऊन येता आकाशवाणी पणजी बुधवार ते आयतार 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचेर अस्तुरी.
0: दोनशे 2331 म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान आम्ही उलयता. 12:14 जाल्यात. आता जाणा जाऊन घेऊया फुडल्या कार्यावळींची रूपरेषा. ही रूपरेषा सांगून झाल्या उपरांत 12:05 ऐकूपाक रावात खासा बायलां खातीर अस्तुरी ही कार्यावळ. अस्तुरी आयज घेऊन येता लाईव्ह फोन इन प्रोग्राम. मुखेल सोयरे सतीश सुब्राय नायक. अध्यक्ष पब्लिक एस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्वेटरी पणजी आणि असोसिएशन ऑफ फ्रेंड्स ऑफ एस्ट्रॉनॉमी गोवा. विषय जाऊन असा एस्ट्रॉनॉमी खगोलशास्त्राच्या मळार. सादर करतात चारुशिला देसाय. संपर्क करपा खातीर फोन 08322224457 आणि 08322241285. 1 वराचेर हिंदीतल्यान खबरो. मुखेल खबरो 1:05 उपरांत कानळा ओळा कार्यावळ तुमकां ऐकुपाक मेळटली. सदाफुली 1:40 चित्रसंगीत ऐकुपाक रावात 2:30. 3:12 आमची दंपारची सभा सोपता. सांच्या 5:28 आमची तिसरी सभा सुरू जाता. मराठी युवाणी 5:30 रोजगार माहिती 6:10 शब्दुली ऐकूपाक रावात 6:15 कातरांचो आस्वाद घ्यात 6:35 7:00 तिन्ही सांजा. 7:20 प्रादेशिक खबरो. चावडेर 7:30 8:15 गीत गजल. 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 चर्चा का विषय आम्ही दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत करता. रातच्या 10:00 कोकणी नाटक. 10:30 हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत. रातच्या 11:12 आमची निमाणी सभा सोपता. ह्यो आशिल्ल्यो म्हादय चॅनलावेल्यो तरेकवाळ कार्यावळी. आता जाणा जाऊन घेऊया FM रेनबो चॅनलावेल्यो कार्यावळी. 12:05 ऐकूपाक रावात अस्तुरी लाईव्ह फोन इन कार्यावळ. कातारांचो आस्वाद घ्यात 1:05 दनपारच्या 2:00 मराठी गीतां तुमकां ऐकूपाक मेळटली. दोन 32 पश्चिमी संगीताच्या कार्यावळीत ज्यूक बॉक्स. 3:00 RJ's चॉईस. 3:30 NCERT प्रायोजित केली कार्यावळ उमंग. डान्स हिट्स 4:05 इन टॉप गियर 5:10 मराठी गीतां 5:35 तुमकां ऐकूपाक मेळटली. रेनबो सांज ऐकूपाक रावात 6:05

हिंदी चित्रपट संगीत 7 वरां जाऊन 10 मिनटांचेर, कातारां 8 वरांचेर. 8 वरां जाऊन 30 मिनटांचेर सदाबहार. 9 वरां जाऊन 30 मिनटांचेर पश्चिमी संगीताच्या कार्यावळीत वॉट्स हॉट. 10 वरां जाऊन 5 मिनटांचेर फोन इन रिक्वेस्ट सॉंग्स कार्यावळ. द फील गुड आर 11 वरां जाऊन 10 मिनटांचेर ह्यो आशिल्ल्यो एफ एम रेनबो चॅनला वेल्यो तरेकवाळ कार्यावळी. फुडली कार्यावळ रोखडीच.

0: नमस्कार भयणीनो आणि म्हज्या सगळ्या ऐकप्यांक परतून एकदा मायमोगाचो येवकार. एफ एम रेनबोच्या वितरावणीत आणि आकाशवाणी पणजे केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान ही लायव्ह फोन इन अस्तुरी आमच्या स्टुडिओत आसात. आयच्या मुखेल सोयरे सतीश सुब्राय नायक, ते अध्यक्ष आसात पब्लीक एस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्वेटरी पणजे, तशेंच असोसिएशन ऑफ फ्रेंड्स ऑफ इकॉनॉमी गोंय ह्या संस्थेचे ते अध्यक्ष आसात. आनी आयचो विशय एस्ट्रॉनॉमी अर्थातूच खगोलशास्त्राच्या मळार. तुमच्या सांगातान आसा हांव चारुशिला. आमी येवकार दिवया सतीश बाबाक. सतीश बाब नमस्कार आणि येवकार.
1: नमस्कार. नमस्कार.
0: तुमच्या व्यस्त कामकाजातल्यान तुम्ही म्हाका फोन केल्या बरोबर हय म्हळे, सो हांव तुमकां मनापासून धन्यवाद दिता. आमच्या आकाशवाणीन येवन तुमकां कितें दिसलें?
1: खूब बरें दिसलें चारुशिला ताई. म्हाका पयलींच्यो सगळ्यो यादी आयल्यो. एक म्हणजे हे आतां आमचो एस्ट्रॉनॉमीचो प्रोग्राम आसा खगोलशास्त्राचो, तो सांगच्या पयलीं एक हांव पूर्वरंग मात्रो तयार करता. कितें जालें न्ही, ह्या दूर आमच्या ऑल इंडिया रेडिओ आकाशवाणी आनी आमचें नातें खूब पयलींचें. हांव ल्हान आशिल्लो तेन्ना हांगा मिलन म्हणून एक कार्यकर्ती आशिल्ली, मिलन हेगडे, ती म्हज्या आवयची वळखीची आशिल्ली फ्रेंड. सो तिणें म्हाका आपूण खळार मळारान पयलीं, आतांच्या लोकांक याद आसा काय ना खबर ना, खळार म्हळ्यार हो प्रोग्राम खूब सुंदर येतालो. आनी जशे मागीर टीव्ही आयले उपरांत लोक रामायण महाभारत पळोवंक बसताले, तशे आमी मळ्यान रावताले, पणजे आमी खळार म्हळ्यार पळोवंक रावताले. आनी तातूंत हांवें खुबशे खळार मळारांत भाग घेतल्या. मागीर आमचे हिंदी पाठ आसतालो, तातूंत एक टिचर आसताली रायबनची, मधुश्री पित्रे, तांच्या बरोबर खुबशे हिंदी पाठ हांवें केल्या. आनी हे पयलीं कितें जातालें, आमच्या नवीन टायम्स एक मेन पेपर आशिल्लो गोंयचो, तातूंत हे सगळें येताले की आज अमक्या वेळार अमको प्रोग्राम आसतलो, सतीश नायक आनी हे अमके. आनी म्हजी आवय ते कट करून कटिंग्स दवरताली. आज म्हजी आवय ना, पूण म्हाका ते कटिंग जेन्ना मेळटा म्हाका ह्यो सगळ्यो पयलींच्यो याद्यो भरू भरून येता. हे सगळे नाते म्हणजे इतले जवळचे म्हजे आकाशवाणीचे नाते आसा.
0: सतीश बाब खूब बरे दिसले. म्हणजे आमच्या आकाशवाणीचेर तुम्ही ल्हानपणापासून येताले आणि तुम्ही म्हणले की तुमची आई ते आपले नाव पेपरार येताले ते कट करून दवरताली. सो तुका परतून एकदा मनापासून धन्यवाद. आणि तुवें विषय काढलो म्हणून सांगता, मधुश्री पित्रे दिदी कडे हांवूय बी हिंदी पाठाच्या कार्यावळीत भाग घेताले आणि म्हाका खूप अभिमान जाता की हांवें मधुश्री पित्रे दिदीक ह्याच कार्यक्रमान हाडिल्ले 14 जानेवारीक. सो दिदी जर हो कार्यक्रम आयकता आसत जाल्यार हिंदी पाठाक आमकां दिदी म्हणपाची संवय आशिल्ली न्ही. सो सतीश बाब खूप बरे दिसले. तुमची थोडे भितर हांव वळख करून दिता. फाटली 32 वर्सां सावन ह्या मळार तुमी कार्यरत आसात, अनेक संस्था तुमी उघडल्यात. म्हणजे पणजे आणि मडगांव ह्यो दोनूच आशिल्ल्यो.
1: पणजे आमचे ओरिजिनली पणजे पब्लीक एस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्वेटरी ही 82 फाउंड केल्ली, ताजे नंतर थोड्या तेंपान मडगांवां एक फाउंड केल्ली. मागीर हांवें एक फुडाकार घेवन गोंयभर हरमळच्यान आमच्या पेडणेच्यान म्हणू शकता काणकोण पर्यंत आमी ते स्प्रेड केले.
0: 9 सेंटर्स आसात आणि अनेक संस्थांनी तुम्ही या तुमच्या खगोलशास्त्राच्या विषयाचे तुम्ही लेक्चर्स दितात, भुरग्यां खातीर कार्यक्रम हे करतात आणि तुमका अनेक माननीय व्यक्तिमत्वांक

0: वचपाचो मेळपाचो संबंद तुमकां भाग्य मेळ्ळां. तातूंत गोंयचे मानाधीक गव्हर्नर श्री केदारनाथ साहनी तशेंच आमचे राष्ट्रपती ज्यांच्या विशीं प्रत्येकाक आदर आसा अशे डॉक्टर APJ अब्दुल कलाम हांकां तुमी मेळ्ळ्यात, तांच्या विशीं सविस्तर आमी जाणून घेवया. आनी तुमचो जर बायोडेटा हांव वाचूंक वचत न्ही, आमची अशीच सगळी मिनटां वतली, सो परतून एकदा तुमकां हांव धन्यवाद म्हणटा. आनी सध्या आमचे सतीश सुब्राय नायक हे LIC ह्या संस्थेंत सहाय्यक पदाचेर कार्यरत आसात. सो तुमची नोकरी आनी हो तुमचो छंद तुमी बेस बऱ्या तरेन हाताळटात. पयलो प्रश्न म्हाका न्ही, खूब प्रश्न आयल्या, पूण ताज्या पयलीं हांव म्हजे प्रश्न तुमकां विचारता. खगोलशास्त्र म्हणजे एक्झॅक्टली कितें?
1: आता मुळाचो प्रश्न खगोलशास्त्र. सो एस्ट्रॉनॉमी हे सायन्स आसा, फिजिक्स किंवा एस्ट्रोफिजिक्सूय ते भाग आसा, पण आमचो संस्कृत हिंदी कोंकणीन आमी खगोलशास्त्र म्हणतात. तो अर्थ खूप खोल आसा. ख म्हणजे संस्कृतान आकाश, ब्रह्मांड ख, ख इति आकाश ख, आणि गोल म्हणजे ताजे नेचर, तो दिसता गोल, ब्रह्मांड गोल दिश्टी पडटा. आणि आम्ही एक असो गैरसमज असता की पहिलीचे लोक आशिल्ले तांकां विज्ञान म्हणले खबर नाशिल्ले, पृथ्वी फ्लॅट आसा आणि अशी सपाट अशे ना. नावूच खगोलशास्त्र असा, म्हणजे आमच्या पहिलीच्या पूर्वजांक ते विज्ञानीक आशिल्ले, वैज्ञानिक, तांकांय खबर आशिल्ले की हे ब्रह्मांड गोल असा. ख गोल शास्त्र म्हणजे विज्ञान. सो हे ब्रह्मांडाचे विज्ञान, जे सगळे विज्ञान असा ते मुळाचे विज्ञान, हे बेज सायन्स म्हणू शकतात हे एस्ट्रॉनॉमी.
0: ओके.
1: आणि
0: हा सांगा.
1: हय. आणि एस्ट्रॉनॉमी आम्ही इंग्लिश भाषेत पळले जाल्यार आम्ही म्हणतात मदर ऑफ सायन्स. मदर ऑफ सायन्स म्हणजे अशी आख्यायिका असा आणि असे आमकां पुरावे असत की आमी जेन्ना आदिमानवाच्या रूपात हे पृथ्वीर पहिलीदा आयले तेन्ना आमच्या मूळभूत गरजो ज्यो असतात, आम्ही जिवंत रावपाक, जे खावपाक जाय, रावपाक जाय, हे सोडून जर मनशान एक एक्स्ट्रा काम केले, एक जे जनावरां करनात ते काम, म्हणजे आकाशाकडे पळोवपाचे, ब्रह्मांडाकडे पळोवपाचे आणि ताजे ज्ञान संपादन करपाचे, एक क्वेश्चन मार्क आपल्या तकलेन एक हे करपाचो की हे किदें, हांव खंय आसा, हांव कोण, हांव खंय आसा आणि हे म्हजे भोवती चल्ला किदें, हातूंतल्यानूच विज्ञानाचो जन्म झालो आणि आमची जी ह्युमन सिव्हिलायझेशन असा ही प्रगत झाली. सो एस्ट्रॉनॉमी हे पहिले विज्ञान ज्यातूंतल्यान सगळे भायर सरला आणि मनीस सुद्धा ह्या खगोलशास्त्रा खातीर आज इतलो प्रगत जावपाक पावला हे आमी स्पष्टपणे ठळक म्हणू शकतात.
0: सो असे हे खगोलशास्त्र. म्हाका नी याद, तुमकां प्रश्न याद जाल्या तशें विचारता, आमी आकाशगंगा म्हणटात ती कितें?
1: आकाशगंगा हो शब्द आमच्या संस्कृत शब्द असा फॉर गॅलेक्सी. आमची जी गॅलेक्सी असा ताचे नाव आकाशगंगा असा. आम्ही जे आमची सूर्यमंडळ असा, आमचे सूर्य, आमची ग्रहां, आठ ग्रहां आणि सगळे जे असा तातून, ती आमच्या एक गॅलेक्सीत भितर असत आणि जी गॅलेक्सी ह्या ब्रह्मांडात असा. सो जी आमची मिल्की वे गॅलेक्सी असे आम्ही म्हणतात, आकाशगंगा म्हणतात.
0: त्याकडे आम्ही मागीर येऊया, म्हणजे मिल्की ताजेर एक प्रश्न आयला. सो ही आकाशगंगे विशी तुम्ही?
1: आकाशगंगा. हय. आमची जी गॅलेक्सी आम्ही जातून रावतात त्या गॅलेक्सीची आमची लोकल गॅलेक्सी असा, ताका आम्ही आकाशगंगा म्हणतात. आता ताई तुमकां सांगपाचे म्हणल्यार हाजे एक सिंपल इन्फॉर्मेशन दिता हांव की ही आमी ब्रह्मांड व्हडलो असा म्हणतात, पूण कितलो व्हडलो असा हे आमच्या मनशाच्या तकलेच्या जाणिवा पेक्षा भायर वता एक्च्युअली. सो आमी धाकट्या भुरग्यांक बी प्रोग्राम करतात तेन्ना ब्रह्मांड केदें असा म्हणून प्रश्न सदांच येता, ताका हे आमी आन्सर उत्तर दितात. अशें म्हणल्यार तुमी जर एक रॉकेटान बसले आणि ते रॉकेट जर वयर मळबान गेले, ब्रह्मांडात अंतरिक्षात गेले आणि ते अंतरिक्षात भायर वचून मिल्की वे गॅलेक्सी आमची जी आकाशगंगेच्या भायर गेले आणि ताजो फोटो काढलो. आता आम्ही खूपदा गॅलेक्सीचे फोटो दाखयतात त्यांना भुरग्यांक आम्ही विचारतात हे खशी गॅलेक्सी, लोक म्हणतात आकाशगंगा, त्यांना हाजो हे उत्तर की आकाशगंगाचे फोटो तुमकां काढपाक जाय, राव हांव तुमकां सांगता कशें काढप ते. सो मागीर आम्ही रॉकेटान बसली, आम्ही खूप फुडें गेली, आकाशगंगेच्या भायर गेली, भायर गेली, ताजो फोटो काढलो आणि भितर आयली. असे जाऊ शकता, सगळी भुरगीं वयर करतात हात, हय आम्ही वता रॉकेटान म्हणून. त्यांना हांव तांकां सांगता ते जे रॉकेट असा, ते रॉकेट आम्ही पर सेकंड 3,00,000 किलोमीटरान ट्रॅव्हल करचे पडटा. 3,00,000 किलोमीटर पर सेकंड हे स्पीड ऑफ लायट, प्रकाश वर्ष, आणि ते स्पीडीन तुम्ही 1,00,000 वर्सां भायर गेली, 3,00,000 पर सेकंड 1,00,000 वर्सां ट्रॅव्हल केले तरूच तुम्ही आकाशगंगेच्या भायर पावतले, येदी व्हडली आमची गॅलेक्सी असा. सो ही आणि आम्ही आता व्हडली म्हणली, ओ एस्ट्रॉनॉमीन व्हडलो हो शब्द हाका लागना, ही ल्हान गॅलेक्सी, हाज्या पेक्षा खूप व्हडल्यो व्हडल्यो आमच्या पूर्ण ब्रह्मांडात, म्हणजे अनंत ब्रह्मांड असा, सुंदर ब्रह्मांड असा हे, आणि अथांग असा एकदम ब्रह्मांड.
0: तुम्ही खूप बरे शब्द वापरतात सतीश बाब. म्हाका एक कुतूहल म्हणून हांव विचारता सदांच, तोच प्रश्न हांव तुमकां विचारता. LIC काम करतात आकडे सगळे,

0: एक चॅलेंजींग प्रश्न आसा. कितें आसा, कोणूय म्हाका विचारता की आमकां एस्ट्रॉनॉमी शिकपाची आसा, खंयचें पुस्तक वाच्चें?
1: ताज्या पयलीं न्ही एकूच
0: हय
1: विचारता, म्हाका न्ही एक प्रश्न आयिल्लो.
0: हय
1: स्वाती आणी मंदा नार्वेकार म्हणून
0: हां
1: म्हापशेच्यान तांणी फोन केल्लो.
0: हां हां
1: ती म्हणटात की आमी आमचे तुजे कार्यक्रम सदांच आयकतात, सो तांणी म्हाका काल फोन केल्लो. एक्चुअली लायव्ह आसताय, पूण म्हाका लोक पयलींच फोन करतात. सो हे स्वाती आणी मंदा नार्वेकार म्हापसा सावन तांणी फोन केल्लो. ती म्हणटात की तुम्ही तुमचो विषय पळोवन आमकांय शिकन दिसले किंवा पळयन दिसले, म्हणजे ताचे कारण तांणी सांगले. फाटल्या दिसांनी ते तीन हांची युती आशिल्ली न्ही, चंद्र गुरू आणि शुक्र. सो तेन्ना ते सगळे पेपरार बी येताले, सो ते पळोवपाक सोदताले. जाल्यार ते म्हणटा की आपूण ऑब्झर्वेटरीन गेले पळोवपाक, जाल्यार आपणे प्लेन म्हणजे तितलीच नॉलेज घेऊन वचप ते दिसता काय आपल्याक कितें बेसिक नॉलेज
0: पळोवपाक जाय, कितें ताचे पूर्व ज्ञान असपाक जाय अशें.
1: कित्याक थोड्या लोकांक आता म्हाकाच न्ही, म्हाका दिसलें देवा हांव थंय गेल्यार अशें उघडें पडचें ना न्ही, कारण म्हाका नॉलेज ना, कारण थंय जाणकारूय लोक येता. म्हाका दिसता की स्वाती आनी मंदाची हीच भावना आसतली.
0: स्वाती आनी मंदा बाय, देव बरें करूं, तुमी हो प्रश्न सुंदर विचारलो. एक सगळ्यांक मुखेल तुमकां सगळ्यांक सांगपाचें आनी आयकुप्यांक सगळ्यांक सांगता की खगोलशास्त्र हे हांवें तुमकां सांगले की बेसिक सायन्स आसा, हाजे बद्दल तुमकां कांयच पूर्वरंग तयार करपाची कांयच एक गरज ना. तुमी उक्त्या मनान उक्तें मळप पळोवपाचें आनी आपलें मन कोरें हाडपाचें. हांव तरी म्हणटा की तुमकां जे मनशाच्या मनान कांय कन्सेप्ट ना तोच हाजे सारके कन्सेप्ट करूं शकता, आउट ऑफ द बॉक्स हय शिकूंक शकता. कसलेय प्री कन्सिव्ड म्हणटा ते पयलींचे कन्सेप्ट घेवपाचे ना, आपूण मळबा कडेन पळोवपाचें. तर इतलें सुंदर आपलें जे स्वयं आसा, आनी सदांच जर तुमी पळयलें हे ब्रह्मांडांत, आमी एक म्हणटात रविंद्रबाब केळेकारान पुस्तक बरयल्लें ब्रह्मांडांतले तांडव, तशें हे ब्रह्मांडांत तांडव चालू आसता, सदांच कितें कितें घडामोडी बदलत आसतात, नवे नवे आमकां पळोवंक मेळटा. सो तुमी दोळे उक्ते दवरपाचे, मन उक्ते दवरपाचे, मळबा कडेन पळोवपाचे आनी जे तुमकां दिसता ताजे बद्दल मागीर वाचन करून ताजी माहिती काढपाची.
1: पयलीत आमी वचप आनी तुमच्या कडल्यान पळोवप, तुमी आनंद सांगतात ते ऐकप,
0: सगळ्यांत इम्पॉर्टंट हो आनंद आसा, मनाक आनंद येवपाक जाय.
1: आणि सो आमी थँक्यू म्हणूया स्वाती आणि मंदा नार्वेकार म्हापसा सावन तांणी आमकां फोन केल्लो. तुम्ही ताज्या पयली उलयताले न्हय?
0: हय. सो ते हेच म्हणजे
1: अपडेटेड कशे,
0: अपडेटेड कशे म्हणल्यार रिडींग आणि आता आमचे इंटरनेट असा, सो इट्स व्हेरी. आणि हा एक खगोलशास्त्रीय संस्थेक निगडीत असा, सो असोसिएशन ऑफ फ्रेंड्स ऑफ एस्ट्रॉनॉमी, तातून हांव असा, हांव ताचो सध्या अध्यक्ष असा. सो आमकां
1: विसरच्या पयली हांवें तुमच्या बायोडेटान वाचिल्लें, तुमची पुस्तकां तुम्ही बरयल्यात.
0: हय, म्हणजे बुकलेट्स हांवें तयार केल्या एस्ट्रॉनॉमीचेर, आणि म्हणजे बेसीक आमी जेन्ना हांव फ्रेंड्स ऑफ एस्ट्रॉनॉमी आशिल्लो तेन्ना आमी इन्फॉर्मेशन दिवपा खातीर आमी टिचर्सांचे भुरग्यांचे बी वर्कशॉप्स घेतात अपडेट करपाक नॉलेज. सो तुमी म्हणाले अपडेट कशे करतात, हे वाचनानूच जाता. मेनली म्हणजे म्हजे एक सामको एक आवड असा, म्हजो जो आमचो संस्थेचो संस्थापक असा पर्सिवल नरोना, हे पर्सिवल नरोनानी 82 सालात ही संस्था फाउंड केल्ली, असोसिएशन ऑफ फ्रेंड्स ऑफ एस्ट्रॉनॉमी.
1: पर्सिवल नरोना आदरणीय व्यक्तिमत्व
0: नामादीक असा, आणि 96 पिरायेर ते 5 वर्षां पहिली त्यांचे निधन झाले, आणि ते म्हणजे सामके स्ट्रॉंग गुरु, सामके म्हणजे त्यांनी जेव्हा म्हाका हांव एएफएन आयलो एक उत्सुकता घेऊन मनान आयलो, एक क्वेश्चन मार्क घेऊन, हांव तुमकां म्हणले न्ही कोरे एक स्लेट घेऊन हांव प्रवेश केलो आणि त्यांनी म्हजेर संस्कार केले आणि हे सगळे ताणी म्हाका म्हणजे म्हाका कांयच शिकयनासतना त्यांनी सगळे शिकयले. सदांच प्रोत्साहन करतात, ह्या संस्थेची एक स्पेशलिटी असा की जी भुरगीं येतात लोक येतात तांकां फुडें धुकलतात, तांकां प्रोत्साहन दितात, कांयच कोणाक शिकयना, आपूण प्रॅक्टिकली टॅलिस्कोप वापरपाचे, शिकपाचे, आपल्या सहकार्यां कडे डिस्कशन करपाचे, वाचन करपाचे. सो वी हॅव टू गॅदर नॉलेज ऑन आवर ओन, तशी नॉलेज गॅदर जाता
1: आणि असे करून न्ही एक कॉन्फिडन्स मिळता.
0: हय हय,
1: तो त्या मनशाक खूप कितें देऊन वता ना.
0: तेच,
1: सो तुम्ही खूप बरे कार्य करतात, तुमचे बाबा मागीर तुमचे गुरु पर्सिवल नरोन हांचे तुम्ही आदरान नाव घेतले. आमी आणिकूय तुमच्या विशी माहिती तुमच्या कडल्यान आमकां मेळटली, पूण न्ही म्हाका एक विसरच्या पयली तुमकां विचारपाक जाय. डॉक्टर APJ अब्दुल कलाम हांकां मेळपाची तुमकां संद मेळ, ताज्या विशीं आमकां सांगशात, पूण ताच्या पयली एक इल्लेशें तुमच्या आवडीचें गीत घालता.

0: एफ एम रेनबोचे वितरावणीत आणि आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादे चॅनलावेल्यान तुम्ही ऐकत आहात ही अस्तुरी लाईव्ह फोन इन. आमच्या स्टुडिओत असात आमचे मुखेल सोयरे सतीश सुब्राय नाईक, अध्यक्ष पब्लिक एस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्वेटरी पणजे आणि असोसिएशन ऑफ फ्रेंड्स ऑफ एस्ट्रॉनॉमी गोवा. आणि आयचो विषय एस्ट्रॉनॉमी खगोलशास्त्राच्या मळार. तुमच्या सांगातान असा हांव चारुशिला. परतून एकदा सतीश बाब तुका धन्यवाद म्हणीत हांव फुडें वतां. खगोलशास्त्र म्हणजे कितें? आकाश गंगा ह्या विशयाचेर तुमी बरी बरी माहिती दितात. हे पद तुम्ही तल्लीन जाऊन ऐकताले म्हाका दिसता तुमकां कितें तरी उलोवपाक.
1: खूब धन्यवाद तुमकां की हो म्हजो एक अविस्मरणीय क्षण आसा संवसारांतलो की ऑल इंडिया रेडियोन येवन आकाशवाणीन येवन म्हजे सगळ्यांत आवडटे गाणे म्हाका हांगा आयकूंक मेळ्ळे. ते बी ह्या सुंदर आतां जो आमचो हे जाला वेदर इतले सुंदर मौसम जाला तातूंत हे पद आयकूंक मेळ्ळें. खूब देव बरें करूं तुमकां आनी आयकुप्यांकूय बी.
0: तुकाय बी सतीश बाब आमी खूप खूप शुभेच्छा दितात. आता म्हाका सांग की पब्लिक एस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्वेटरी जे आमच्या पणजेच्या जुंता हाऊसाचेर आसा म्हणजे ती ओपन स्पेसार आसप गरजेचे. आता ताज्या विशीं आमकां माहिती दियात.
1: कितें जालें की 82 सालांत जेन्ना पर्सिवल नॉरोना सर आमचे रिटायर्ड जाले ते खूब व्हडले औंद्यार आशिल्ले गव्हर्मेंटान, गोवा गव्हर्मेंटान, पुर्तुगीज गव्हर्मेंटाच्यान इंडियन गव्हर्मेंट पर्यंत ते तांणी जर्नी केल्या. आनी तेन्ना तांकां रिटायरमेंटा उपरांत लोक एक हें घेतात, विश्रांती घेतात. तांणी तांचे सेकंड इनिंग्स लायफाचे सुरू केले आनी तांकां सगळ्यांत आवड आशिल्ली ही एस्ट्रॉनॉमी आनी हॅरिटेज. आज इंडिया हॅरिटेज, गोवन हॅरिटेज आनी हिस्ट्रीच्या मळार ते वळखले जातात वतात. पण आमच्या एस्ट्रॉनॉमीनी ते खूब ताणें योगदान दिलें तांणी. आनी तांणी तेन्ना 60 वर्सांचेर ती 82 संस्था फाउंड केली, असोसिएशन ऑफ फ्रेंड्स ऑफ एस्ट्रॉनॉमी गोवा. आणि कितें केलें, फक्त एक पॉप्युलरायझेशन आउटरीच म्हणटा, एक शिक्षण लोकांक, फक्त टेलिस्कोप एक तांणी आपल्या पयशांनी विकते घेऊन गोंयकारांक सगळे कडेन तो टेलिस्कोप व्हरून दाखोवपाचे. फुडें 96 सालांत तेन्ना आमचे त्या वेळाचे जे चीफ मिनिस्टर आशिल्ले राणे सर, तेन्ना तांणी ते पळोवन आनी ते वळखतालेत तांकां. तांणी सांगले की आमी हाजे कितें तरी बरें करया. आनी सगळ्यांत इंडियेंत

0: वर्सभर भुरग्यां खातीर तातूंत कार्यावळी आसतात आनी तातूंत तांकां सिंपल टॉक आसता, प्रॅक्टिकल आसतात, कंप्युटराचेर बसून तांकां आमी कनेक्टेड टू एस्ट्रॉनॉमी अँड युनिवर्स सॉफ्टवेअर शिकयतात आनी तांकां भायर व्हरून आमी एक्च्युली तांकां भायर व्हरून तांकां टॅलिस्कोप दितात हातांत यूज करूंक सांगतात, तांकां ट्रिपीक व्हरतात, ट्रॅकाक व्हरतात आनी तांकां एन्जॉय करपाक म्हणजे एन्जॉयमेंटांतल्यान विज्ञान आनी एस्ट्रॉनॉमी शिकप
1: हो आवड.
0: तसो आमी आतां म्हापशांय सुरू केला. सो म्हापशांय बी जे लोक आयकुपी आसात तांणी मुजरत आमचें जें सेंटर आसा सारस्वत विद्यालयान आसा प्रत्येक ब्रेस्तार शेनवार प्रोग्राम जाता थंय हे भुरग्यांनी मुद्दाम येवचे हाजो फायदो काडचो आनी हाका पयशे कांय पडना, तुमी फक्त आवड घेवन येवपाची आनी कांयच ना.
1: तुमचे एक उत्तर म्हाका खूप आवडले की उक्त्या मनान येऊन तुम्ही उक्ते मळप
0: पळोवपाचे
1: आणि म्हाका दिसता की कांय वर्सां पयली आकाशवाणीचेर एक उक्ते मळप कार्यक्रम जातालो शैक्षणीक विशयाचेर. सतीश बाब, तुमच्या एलआयसीचे आकडे आणि हे आकाशातले तारे ग्रह हाजो मेळ तुम्ही कसो साधतात?
0: आतां सांगप म्हणजे म्हाका हे खूप जण विचारतात की तू हे करता तातूंत तुका कितें सुट्टा एस्ट्रॉनॉमी. हांव म्हणटा म्हाका खुबशे सुट्टा, म्हाका पगाराकीन चड सुट्टा. म्हाका सुट्टा कितें? म्हाका मनाचो आनंद सुट्टा, म्हाका पीस ऑफ मायंड सुट्टा आनी म्हाका न्हिदले की म्हाका न्हीद पडटा आनी म्हज्या पिरायेचेर अजून म्हणजे देवादेन अजून कांय दुयेंतां लागली ना. सो मन जर आनंदीत उरता जाल्यार आनी ऑक्युपायड उरता आनी बिजी उरता मनीस सदांच बरो उरता. सो एलआयसीचे आणि ह्याचे कनेक्शन म्हणजे एलआयसीन हांव एम्प्लॉई असा आणि ते म्हणजे 10 to 5:30 म्हणजे हे म्हणजे जे काम असा खगोलशास्त्राचे हे तातून कांयच केन्नाय क्लेश जायना. फुल म्हणजे लाईक हांव जाते ते ऑनेस्टली डेडिकेटेडली म्हजी ड्युटी करून डे टू हे करून मागीर तातून म्हजो फ्री टायम जो असा हे व्हॉलंटरिली हांव आणि म्हणजे विदाऊट अपेक्षा नसताना हे हांव काम करीत असा. आणि हातून न्ही चारुशिला ताई म्हाका एक तुका मुद्दम सांगपाक जाय बापायच्या बद्दल हांवें सांगलें. म्हाका एकदा आतां कोणाचो बापूय कितें सांगतलो, तो बँकेन आशिल्लो हांव एलआयसीन आसा, तो स्वता प्रमोशन घेवन गोंय इंडिया भर भोंवला. कोण कितें सांगतलो आपल्या एकुलते एक चल्याक की तू फुडें वच प्रमोशन घे कितें तरी हे. म्हज्या बापायन म्हाका सांगलें तुका एस्ट्रॉनॉमी इतली आवडटा तू ते करियरा फाटल्यान आनी ते एलआयसी फाटल्यान लागू नाका. एलआयसीन नोकरी बऱ्या भशेन ऑनेस्टली कर पूण तुज्या ज्या मनांतलो जो तुका हे आसा वीश आसा तुज्या मनांतली जी आवड आसा ती फूल तूं फुलय आनी तूं तातूंत फुडें वच आनी तुका की लोकांक कितें तरी करपाचें आसा तें कर. कित्याक हें कितें शीत मीठ आमी म्हणटा रान वा रुश्टे काड तें सदांच आसा. हे करियर हे प्रमोशन हे सदांच आसा पूण आपलें जीवन जगपाचें जें एक हें आसा न्हय तें तूं जग आनी तूं आनंदीत राव हें एकुलते एक चल्याक ताणें सांगलें आनी हांव तेच 30 वर्सांच्यान फॉलो करतां. प्रमोशन आमी हांवें सायडीक दवरल्या पूण हांव एस्ट्रॉनॉमीन म्हाका दिसता ब्रह्मांडाच्या पलीकडेन आज पाविल्लो आसा इतलो म्हाका आनंद जाता.
1: सतीश बाब, तुज्या आवाजांतल्यान ही सगळी खोशी उक्तायता. पु ल देशपांडे यांची उतरां म्हाका याद जातात. ते कितें म्हणटात की तुजी नोकरी किंवा वेवसाय करता ते तुका खाणा जेवणाक तुका पैशे दिता पूण तुजो छंद आसा पळय तो तुजे व्यक्तिमत्व घडोवपाक आणि जिणेचो आनंद घेवपाक मदत करता. म्हाका दिसता की पु ल देशपांडे यांची उतरां डायरेक्ट सतीश सुग्राय नायकाक आपल्या बापायच्या थ्रू ती मेळ्ळी
0: अशेंच जगता हांव सध्या.
1: तुका खूप खूप शुभेच्छा. एक प्रश्न घेता हांव. दामोदर वागळे तांणी ताळगांवच्यान तांणी फोन केल्लो. ते म्हणतात की सगळ्यात लागीं आशिल्ली व्हड स्पायरल आकाशगंगा खंयची? म्हाका दिसता तांकांय बी कितें तरी नॉलेज
0: आसा. दामोदर बाब नमस्कार, बरो प्रश्न तुम्ही हे केलो. आतां आमच्या सगळ्यांत लागची जी गॅलेक्सी आसा आकाशगंगा म्हणजे आमची मिल्की वे जी गॅलेक्सी आसा ती म्हणजे ताका आमी इवन संस्कृतान निहारिका म्हणू शकतात. गॅलेक्सी ती आसा आमची एन्ड्रोमेडा गॅलेक्सी, ताका संस्कृतान शर्मिश्रा म्हणतात. सो एन्ड्रोमेडा गॅलेक्सी ही आमची सगळ्यांत लागची गॅलेक्सी आसा आनी ती गॅलेक्सी आमची आणि एक लोकल ग्रुप आसा आमचो. ॲक्च्युली आमी ब्रह्मांडात आसा आनी आमच्या मिल्की वे गॅलेक्सीत आसात पण आमी आयसोलेटेड ना. आमच्या भोवती आणि एक दोन धाकट्योश्यो गॅलेक्सी आसा ज्याका लार्ज आणि स्मॉल मॅगेलॅनिक क्लाउड म्हणतात. मागीर आमची शेजारी गॅलेक्सी आसा एन्ड्रोमेडा गॅलेक्सी. सो ही चार गॅलेक्सी मिळून एक लहानसो क्लस्टर चालू जाता, ग्रुप जाता आणि असे असंख्य ग्रुप आमच्या ब्रह्मांडात भरिल्ले असतात. सो ही एन्ड्रोमेडा जी गॅलेक्सी आसा ती आमकां ॲक्च्युली हांव जेन्ना पब्लीक ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्वेटरीन जॉयन जाल्लो 30 वर्सां पयलीं पणजेच्यान म्हाका दोळ्यान दिसताली ती. इट इज द फर्दरेस्ट ऑब्जेक्ट सीन बाय ह्युमन आयस, म्हणजे आमच्या उक्त्या दोळ्यांक जे दिसता ह्या ब्रह्मांडात
1: नॉलेज असतं
0: हय ते इज अ व्हेरी फेंट एक पॅच कसो दिसता आकाशान भितर. ठराविक महिन्यांनी दिसता तो नोव्हेंबर डिसेंबरान बी आणि आकाशान आमकां ती एक पॅच ऑफ लाईट आमकां ओळखूं शकता. पण आता लाईट पोल्युशन इतक्या वाढलां की ती आमकां एन्ड्रोमेडा गॅलेक्सी हांगच्यान दिसना, ती आमकां चोरला घाट बी पयस काळखान वचचें पडटा. पण ती गॅलेक्सी बद्दल दामोदर बाबान बरो प्रश्न विचारलो ताजे सांगता की ती ही गॅलेक्सी अशी आसा की आम

0: मिल्की वे गॅलेक्सीकडे धावत असा, बरोबर येत असा, लागी येता, आणि आमच्या आपसात जो ग्रॅव्हिटी असा त्यांनी लॉक केला एकमेकांक, आणि आमची मिल्की वे ताजे कडे धावत असा. सो हे दोन्ही गॅलेक्सी फुडें खूप फुडें मिलियन्स ऑफ इयर्स आपटतल्यो आणि एक नवी गॅलेक्सी तयार जातली, मर्ज जातल्यो अशें सायन्सान प्रेडिक्ट केला. सो एन्ड्रोमेडा गॅलेक्सी आणि मिल्की वे गॅलेक्सी एक जावपाचे असा, आणि आम्ही सगळे एक लहान गॅलेक्सीच्यान खूप व्हडली गॅलेक्सीन परिवर्तीत जावपाचे असत.
1: इतले सांगता म्हळ्यार आतां हांव फक्त ताजो आनंद घेता, म्हाका तें अनुभवपाक येना किंवा कारण म्हाका तितली नॉलेज ना. आतां म्हाका एक प्रश्न विचारचो कसो दिसता. आतां आमी जेन्ना आकाश तारे पळयता न्ही, आतां हेच आमचो चंद्र शुक्र गुरू, ते आतां ओपन आयजान आतां आमी पळयले की वेगळे आतां अशें दिसता, आमी दुर्बिणींतल्यान पळयल्यार ते वेगळे दिसता.
0: हय, अवश्य दिसतात.

0: প্ল্যান করে লারতে বেগড়ে দিসতা।
1: হয় অবশ্যই দিসতান। কিনে আসা কি টেলিস্কোপ হো ত্যাচ খাতির আসতা কি টেলিস্কোপ আমকা জসো মাইক্রোস্কোপ লহান বস্তু আসা তো আমকা খুব বড় দাখয়তা, টেলিস্কোপ আমকা পৈসো বস্তুর লাগি হাডুন দাখয়তা। অশে নি এক গৈরসমজ আসা কি তুমি যে ম্যাগজিনার বি ফটো পাইতা তশে তুমকা দিসতলে এদে এদে ওল্ডে কলর্ড প্ল্যানেটস তশে দিসনা, ফক্ত তুমকা তো বস্তু ক্লিয়ার দিসতা। সো জেন্না তুমি সোলার সিস্টেম আমচি জি গ্রহমন্ডল আসা তাতুতলে বস্তু পাইতলে, চন্দ্র জর তুমি পাইলো, চন্দ্রুচ আমি পাইলো 30 বর্ষ পহিলি ফার্স্ট টাইম অবজারভেটরিন, এন্ড তেন্না হাও সমকো এস্ট্রোনমিচো ভক্ত জালো। চন্দ্র হো সদান পহিলো বস্তু সগ্যানি পড়োপা যায় দুর্বিণীচান, ইতলো সুন্দর দিসতা। মাজের সগলে যে ক্রেটার্স আসাত, ওলয় আসাত, খড্ডে আসাত আনি সমুদ্র মন্টাত মনচে ওয়ালওন্ট আসাত, তে সগলে ক্লিয়ার আনি স্পষ্ট দিসতা। মানে হাত লাউন দাতা ইতলে স্পষ্ট সুন্দর চন্দ্র আমচো দুর্বিণীচান দিসতা।
0: মাকা দিসতা কি তুমচে হে উলাও পাই কোন খুব জানা মাশে দিসলে আসতলে কি হ্যাঁ মাকা নলেজ না তরি পূর্ণ সতীশ বাবান সাগলা নি চলা
1: অবশ্য পড়োপা যায়।
0: সো মাকা দিসতা অশে চার সুদা মজা আইকুপি গেলে নি জালার মজা या कार्यक्रमाची किदे म्हणतात ती सफलता
1: सार्थक जातली।
0: म्हाका एक प्रश्न विचारपाचो आशिल्लो, कॉल हांव मागीर घेवया, म्हाका फोन केल्लो ताजो। म्हाका तुमकां अशें विचारपाचें आशिल्लें की आतां हें आसा आमी जें पळयता ताज्या विशीं आमकां जर आतां तुमी म्हाका सांगलें की चंद्र सूर्य अशें आसा, सो तेज्या विशीं डिटेल मागीर हांवें शिकप।
1: हय सिंपल आसा, फक्त तुमी ऑब्जर्व करात तुमकां कितें दिसता। आतां तुमी 9 तारखेक जुनान गोंयभर लोकांनी युती पळयली म्हणजे कंजंक्शन गुरू शुक्र लागी आयले, एकदम लागी पावले सुंदर सगळ्यांनी ते, म्हणजे कितें आसा हें तुमकां पळोवपाची गरज ना, तें तुमकां आपोवन व्हरता। तुमी पळयलें की तुमकां दोळ्यांतल्यान तें म्हणजे यू कॅनॉट मीस इट अशी परिस्थिती ती, सगळ्यांचें लक्ष वतात। आकाशान मळबान कितें घडलें न्ही जाल्यार प्रत्येक मनशाचो मानव जो आमचो आसा ताजी लक्ष ताजे कडेन वता, कित्याक आमी हे ब्रह्मांडाचे भाग आसा, ते आमचेच भाग आसा, आमी ती जाणीव आमचे भितर आसा ती भायर सरता। सो आनी तुमी जेन्ना ते पळयलें तेन्ना आज आमी खूप एक लकी आसात की आमी आज इंटरनेट जनरेशन, प्रत्येक हातान फोन आसा, ताजो बरो उपयोग असो जावं शकता। इंटरनेटार इमिडिएटली तुमी ते हे केले, सर्च केले आज कितें आसा आकाशान कितें आसा, इमिडिएटली सगळें तुमकां येता, इन्फॉर्मेशन लिंक करूं शकता।
0: हांवें हो प्रश्न कित्याक विचारलो की म्हज्या सारक्यो जर बायलो आसात, म्हजे आयकुपी भयणी आसात, तांकां दिसपाक जायना दे आर कुशीक आसा अशें जावंक जायना। म्हाका आनी एक तुमचे पद आवडीचे घालच्या पयली म्हाका आनी एक प्रश्न विचारपाक जाय की सध्या पावस खूप उसरां पडलो, मागीर आमकां सोशल मिडियाचेर कितलेशेच वाचपाक मेळ्ळें की पंचांगान ताजो पयली उल्लेख आशिल्लो किंवा आमी खंयच्याच वादाच्या हातून नाका पडया, बट कितें
1: एक्चुली न्ही हातून वाद कांयच ना, इट इज सामकें सिंपल आसा। कितें आसा अंदू अदीक म्हयनो आयिल्लो आसा आनी आमचे जे इंग्लीश कॅलेंडर आसा जे वण्टीर आमचे सिवील कॅलेंडर म्हणया ते 12 महिने ते फिक्स आसतात, म्हणजे ते अमके अमकेच वेळार येता। 26 जानेवारी सद्दां तेन्नाच 26 जानेवारीकूच येतली, पण भारताचे जे कॅलेंडर आसा ते एक प्रकारे आमचे पंचांग आसा आनी ते कॅलेंडर कशें आसा, इट इज अ लुनी सोलार कॅलेंडर अशें नांव आसा। लुनी म्हणजे चंद्र, चंद्राक कमी वेळ लागता एक वर्सान आणि 30 दीस एका महिन्याचे, सो कमी दीस लागतात आणि आमच्या 360 दिसांनी चंद्र एक परिक्रमा करता। सूर्याक चड टायम लागता, 4-5 दीस चड लागता। सो सूर्याचे वर्ष आणि चंद्राचे वर्ष वेगळे असतं, सो ते वर्ष जर आम्ही एकठांय केले मेळ घालपा खातीर आमचे पंचांग तयार जाता, लुनी सोलार कॅलेंडर। आणि पंचांग सामके सायंटिफिक असा, इवन दो आम्ही ते पंचांग ते आता ज्योतिष वापरतात किंवा प्रेडिक्शन भविष्य कुंडली, तरी ते पंचांग जे असा ते सुपरस्टिशन नाही, तातून काय भविष्य ना, तातून असा किंवा विज्ञान असा। आता पंचांग आमचे हजारांनी वर्सांनी आमच्या पूर्वजांनी ते निर्माण केल्ले वस्तू असा, ताजेर रिसर्च केल्लो वस्तू असा। कितें असा पंचांग म्हणजे अर्थ पांच अंग, पंच अंग इति पंचांग। सो तिथी वार करण योग आणि नक्षत्र, तिथी म्हणजे चंद्राच्यो कला फेजीस ऑफ द मून, वार म्हणजे डे ऑफ द वीक आणि नक्षत्र म्हणजे आज खंयचे कॉन्स्टलेशनान भितर चंद्र असतलो, हे सगळे सायंटिफिक असा आणि ॲस्ट्रॉनॉमीनी असा। जेन्ना तुमकां ॲस्ट्रॉनॉमर सांगतलो की अमके क्षणार घटिकेचेर इतले सेकंडार गिराण जातले, पंचांगान ते खूप वर्ष पहिले बरेलेच असा की जातले, ते किती किती जावपाचे असा ते पंचांग कर्त्याकूय कळटा आणि ते सायंटिस्टांकूय कळटा। पंचांग करणारे सायंटिस्ट आर द सायंटिस्ट ऑफ द एस्टरडे, इतलेच असा काय ना, तातून वाद काय ना। आणि ह्या वर्षा अधिक महिनो आयिल्लो आणि तातून भितर एक भर झाला अनेक विज्ञानाच्या हातून, म्हणजे हा सांगू सोदतो एल निनो म्हणून तुम्ही ऐकला असतले, एक इफेक्ट असता तो मेट्रोलॉजिकल एक इफेक्ट असता ॲटमॉस्फियर, हा ताज्या खातीर
0: ना
1: एल निनोन मात्र जे वर्षा एल निनो लागता त्या वर्षा सगळे सगळेच सैमान मात्र घडामोडी वेगळ्यो जातात. सो ते हे वर्स असा ते सगळे एकामेकांक मेळ झाले आणि अधिक महिनो हे वर्स आशिल्लो. आता आता सगळो पाऊस पडून गेलो जाल्यार आमकां चवथ पर्यंत पाऊस कसो असतलो. आणि पंचांगान बरयला की चवथ भाद्रपद महिन्याचे शुक्ल चतुर्थी घेवपाचे, पाऊस पडपाकूच जाय. अष्टम येता तेन्ना पाऊस

0: त्यांचा.
1: ओके साधनाबाई, डीप स्काय ऑब्जेक्ट्स म्हणजे जे आमच्या पूर्ण ब्रह्मांडाच्या वस्तू, हातून तीन वस्तू असतात ज्या आमच्या टेलिस्कोपाच्यान दिसतात, क्लस्टर, नेब्युला, गॅलेक्सी. क्लस्टर म्हणजे नक्षत्रांचे पुंज, आणि म्हणजे मनीस एकटो जन्माक येता, पूण नक्षत्रां एकटे केन्नाय जन्माक येना, ती ग्रुपान जन्माक येतात. सो हजारांनी नक्षत्रां बरोबर जन्मतात तो क्लस्टर. नेब्युला म्हणजे क्लाउड असता हायड्रोजन गॅसाचे, ज्यातून नक्षत्रांचो जन्म जाता, आणि नक्षत्रां जेव्हा सगळे हायड्रोजन काबार करून फुटतात परत नेब्युला जातात. सो नेब्युला आणि गॅलेक्सी म्हणजे व्हडल्यो सगळ्यो आकाशगंगा आणि आमच्यो ह्यो ह्यो तीन ऑब्जेक्टांक आम्ही डीप स्काय ऑब्जेक्ट म्हणतात. आणि हे आम्ही टेलिस्कोपातल्यान पळोवंक शकतात. तुम्ही आमच्या फ्रेंड्स ऑफ एस्ट्रॉनॉमी असले संस्थेक जर तुम्ही अटॅच झाले जाल्यार अवश्य तुम्ही आमच्या कडल्यान हे सगळे ऑब्जर्वेशन आम्ही प्रत्येक वर्षा विंटर महिन्यात हंगा थंडेन आम्ही चोरला घाटा टेलिस्कोप घेऊन वतात, हे सगळे तुमका पळोवंक मेळटले.
0: ओके आता म्हाका एक सांगात, आम्ही साधनामाईक धन्यवाद म्हणूया, पण म्हाका एक सांगात, आता ज्यो ह्यो सैमान घडामोडी जाता त्यो तुमका खबर असता, सो आमका कशे कळप? हय,
1: आमचे वेबसाईट असा, आमची फ्रेंड्स ऑफ एस्ट्रॉनॉमीची वेबसाईट असा, तातून आम्ही सगळे इन्फॉर्मेशन घालतात आणि ते कोणूय आमच्या प्रोग्रामात फ्री पार्टिसिपेट करू शकता. सो afagova.org इतलेच असा ते, afagova.org इतल्यान, ए फॉर ऍपल, एफ फॉर फिश, ए फॉर ऍपल, afagova.org वन वर्ड, हातून आमचे सगळे इन्फॉर्मेशन तुमका मेळटले. हय, तुमका सगळे मेळटले.
0: कार्यावळींचे आयोजन,
1: सगळे
0: जे प्रोजेक्ट जातात
1: सगळे.
0: परतून एकदा हांव सगळ्या म्हज्या आयकुपी भयणींक सांगपाक सोदतां, अशें म्हणटात न्ही की एक मुलगी शिकली तर सारा परिवार शिकतो, दोन्ही घर शिकतात. सो म्हज्या आयकुपी भयणी तांच्या फॅमिलीन सगळे नॉलेज आमची
1: पावली असतली
0: दितली अशी आशा करूया. सतीश बाब, 3:30 आसात म्हज्या हातान आमचो हो कार्यक्रम. दोन प्रश्न तुमकां विचारता. तुमचो छंद ह्या सगळ्या व्यतिरिक्त कितें आसा काय?
1: आता म्हज्या लायफान एकूच उरला, एस्ट्रॉनॉमी, म्हणजे म्हणजे सर्वस्व एस्ट्रॉनॉमी आसा. पण म्हाका वाचनाची खूप आवड आसा, खूप वाचन करपाची आवड आसा. हांव घरान किलो किलोनी बुकां घेत असता, घरकान म्हणटा अरे त्या पैशांनी फ्लॅट येतलो, तू कित्याक ते घालता, वाचा काय ना ते? हांव म्हणटा ना, हांव रिटायर्ड जातकूच बसून वाचतलो.
0: तुमकां पुस्तकाचो
1: खूप आवड आसा, सामकी वाचन
0: आवडटा. सांगात आता आमच्या आयकुप्या खातीर संदेश.
1: सगळ्यात तुमका सगळ्यांक धन्यवाद, तुम्ही म्हाका एक संद दिली निगडीत जावपाक.
0: हांव कितें करता की वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांक हाडटा, सो ती नॉलेज म्हज्या लोकां मेरेन पावोवची, म्हज्या भयणीक आयकुपाक मेळची.
1: बरोबर, हांव सगळ्यांक न्ही एक सांगूक सोदतां, तुम्ही हांवें कशें म्हणलें, उगडे मळबा कडेन पळयात, हे ब्रह्मांडाचो आस्वाद घेयात. आतां आमी मनीस, आमी कोण? प्रत्येक अशें म्हणलां की मनशान आपल्या कडेन स्वता कडेन प्रश्न करपाक जाय की हांव कोण, कोहम, ताजो ताजे उत्तर कितें आसा? अहम ब्रह्मास्मी, म्हणजे हांव ब्रह्मांड. हे आमच्या ज्या शरिरान कण आसात, प्रत्येक कण खंयच्यान आयले? हे ब्रह्मांडातल्यान आयले. जेन्ना तारे फुट्टात, सुपरनोवा एक्सप्लोजन, तातूंतल्यान जे एलिमेंट निर्माण जातात, आयन, कॅल्शियम, गोल्ड, हे सगळे आमच्या शरिरात भितर आसा. पृथ्वी हातूंतल्यान बसल्या. जे आमी ब्रह्मांडात जे वस्तू आसात, त्याच वस्तूंतल्यान आमचे शरीर बनिल्ले आसा. आमी हे पृथ्वीच्यान आयले आनी आमी परत हे पृथ्वीनूच स्वाह जातले. सो आमी फक्त आमी एक ब्रह्मांडाचे स्वरूप असत, आणि ब्रह्मांड आमचे स्वरूप असा. ब्रह्मांड आम्ही वेगळे नात, आम्ही फक्त अस्तित्व असत ब्रह्मांडाचे. सो आम्ही म्हणतात की अहम ब्रह्मास्मी ह्याची पूर्तताय आमच्या एस्ट्रॉनॉमीन जाता. हांव कोण ते आम्ही ओळखूंक शकतात. हे इतले सुंदर ब्रह्मांड असा, हाजे कडेन आम्ही आस्वाद घेवचो. आणि हे ब्रह्मांडात म्हजे तुझे काय ना. आम्ही ह्या संसारात थोडेचशे 60-70-80 वर्षां जगतात. हे ब्रह्मांड मिलियन्स ऑफ इयर्स जगता. आम्ही एक लहान हातून आम्ही स्वतःकडे कितें म्हणतात, आम्ही अभिमान करतात आणि आम्ही इतले प्राईड करतात, ती मनशान करची न्ही. मनशान सारखो साधो जावचो हे आमकां एस्ट्रॉनॉमी शिकयता. एक बरो मनीस जावपाक आमकां हे खगोलशास्त्र एक शिक्षण दिता.
0: आणि हेच फाटभुंयेर आमी ह्या खगोलशास्त्राकडे आमी नाते दवरचे. सो आमच्या स्टुडिओत आमच्या मुखेल सोयरे सतीश सुब्राय नायक आशिले, पब्लीक एस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्वेटरी आणि असोसिएशन ऑफ फ्रेंड्स एस्ट्रॉनॉमी गोवा ह्या संस्थेचे अध्यक्ष. सतीश बाब, तुमकां पोसो भरू भरून धन्यवाद. तुमी इतलो किचकटीचो विशय दिसपी आमकां साध्या उतरांनी ताजी खूब खूब बरी माहिती दिली, आवड निर्माण केली. तुमी हांगा मुजरत आयले, धन्यवाद.
1: देव बरें करूं. देव बरें करूं.

नमस्कार, यो आसा मुखेल खबरो. धनगर समाजाचो यश्टींत आस्पाव करून घेवपा खातीर मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांचे फुडारपणा खालचे शिष्टमंडळ केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांची भेट घेतले. हे शिष्टमंडळ घरमंत्र्यांसयत केंद्रीय आदिवासी कल्याण खात्याच्या मंत्र्यांची भेट घेतले. गोंय कला संस्कृती खात्याचे वतीन रजनी ठाकूर, आग्नेलो जुवांव फेर्नांडीस, रामचंद्र धुंडू नायक, गुरुदास शिरगांवकार, रमेश वंसकार, डॉ जयंती नायक, ज्योती कुंकळकार, चंद्रकांत गांवस, आयरीन कार्दोज, दुमिंग कुयेलो, विनायक फडते आखाडकार आनी महेश वेंगुर्लेकार हांकां राज्य सांस्कृतीक पुरस्कार घोशीत केल्यात. गोंय पर्यटन खात्यान सुधारीत शेक धोरणा खाला 1 जुलय ते 30 सप्टेंबर 2026 ह्या काळा खातीर दर्यादेगांचे डॅक बॅड, सोत्र्यो, टेबल आनी खुर्च्यो घालपाक पात्र खाजगी शेक ऑपरेटर, खाणावळी आनी हॉटेल धनियांकडल्यान अर्ज मागयल्यात. गोंय हस्तकला, ग्रामीण आनी ल्हान उद्देग उदरगत महामंडळान गोंयचे मातयेच्या मुर्ती कलाकारांकडल्यान 2026 वर्षा खातीरच्या गणपतीची मुर्ती करप्यां खातीरचे येवजणे खाला अर्थीक मजती खातीर अर्ज मागयल्यात. संबंधित अर्ज आयज सावन 24 जुलय मेरेन पणजेच्या हस्तकला महामंडळांत तशेंच मडगांवां उपरांत एम्पोरियमांत फावो जातले अशें जाळवणदारांनी कळीत केलां. ज्या गोंयकारांची नावां मतदार वळेरींतल्यान रद्द जाल्ली ती आतां एसआयआर प्रक्रियेंतल्यान रोलाचेर आस्पावन घेवपाक सुरवात जाल्या. हे विशीं लोकांची मजत करपा खातीर काँग्रेसीन 7875833833 अशी हॅल्पलायन सुरू केल्या अशी माहिती हळदोणचे आमदार कार्लोस फरेरा हांणी दिल्या. ब्रिक्स देशांनी आतंकवाद, सायबर धोके सयत जागतीक सुरक्षा आव्हानांक फुडो करपा खातीर घटमूट सहकार्याचो उलो मारला. देशाची अर्थवेवस्था घटमूट करपा खातीर उदरगतीची गती वाढोवपा खातीर आनी समावेशी उदरगत सुनिश्चित करपा खातीर सगळ्या भागधारकां मदीं चड सहकार्य गरजेचें आसा अशें अर्थमंत्री निर्मला सितारामन हांणी सांगलां. आनी खेळांत, संवसारीक फुटबॉल सर्तींत रातीं जाल्ले खेळांत पोर्तुगालान उझबेकिस्तानाचेर 5-0 गोलांनी जैत जोडलां. ह्यो आशिल्ल्यो मुखेल खबरो.

तुम्ही ऐकता तुमच्या आवडीची कानळा ओळा आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलाचेर. फुडले कांतार रिटा रोज हांच्या ताळ्यान.

सी अल्वारीस बेटी फर्न्स आनी सांगा तांच्या ताळ्यान हे कातार तुमी आयकले. आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चंद्राचेर तुमी आयकता तुमच्या आवडीची कानळा ओवळा. कार्यावळीत या खिणाक घेऊया ल्हानसोच विसव.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्विकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दर वर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावाखातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तसेच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलाईन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू झाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवीच स्विकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवीच स्विकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध असात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.

0: प्रक्षेपित करता मराठीतल्यान खबरो।
1: कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। बदलत्या जागतिक परिस्थितीत दहशतवाद आणि सायबर सुरक्षेपासून ते उदयोन्मुख तंत्रज्ञानापर्यंतच्या सामायिक आव्हानांचा सामना करण्यासाठी ब्रिक्सची भूमिका अत्यंत महत्वाची असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। इराण अमेरिका कराराबाबत आखातातल्या मित्र देशांना आश्वस्त करण्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो 3 दिवसांच्या दौऱ्यावर। इराणमधली परिस्थिती सुधारत असली तरी तिथल्या भारतीयांनी सावधगिरी बाळगावी अशी इराणमधल्या भारतीय दूतावासाची सूचना। महाराष्ट्रात बालविवाह रोखण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी शासन प्रयत्नशील। आणि महाराष्ट्रात मुंबईसह अनेक ठिकाणी मान्सून सक्रिय, मुंबईत जनजीवनावर परिणाम। बदलत्या जागतिक परिस्थितीत दहशतवाद आणि सायबर सुरक्षेपासून ते उदयोन्मुख तंत्रज्ञानापर्यंतच्या सामायिक आव्हानांचा सामना करण्यासाठी आणि सुरक्षा सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी ब्रिक्सची भूमिका अत्यंत महत्वाची आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं। प्रधानमंत्र्यांनी काल नवी दिल्ली इथं ब्राझील, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका या ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांची भेट घेतली। भारताच्या ब्रिक्स अध्यक्षपदाच्या कार्यकाळात व्यावहारिक सहकार्य वाढवणं, ग्लोबल साऊथ अर्थात विकसनशील देशांसाठीच्या प्राधान्यक्रमांना पाठिंबा देणं, अधिक सुरक्षित आणि सर्वसमावेशक जगाच्या निर्मितीमध्ये योगदान देणं या गोष्टींवर भर दिला जाईल असं त्यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे। दरम्यान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि रशियाचे सुरक्षा सल्लागार सर्जी शोइगो यांनी सहकार्याबाबत तसंच रशियानं मांडलेल्या प्रस्तावांवर चर्चा केली। दिल्लीत आयोजित 16व्या ब्रिक्स राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीदरम्यान त्यांची भेट झाली। भारत रशिया यांच्यातील विशेषाधिकार प्राप्त धोरणात्मक भागीदारीनुसार विविध क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्याच्या प्रगतीचा त्यांनी आढावा घेतला। इराण अमेरिका कराराबाबत आखातातल्या मित्र देशांना आश्वस्त करण्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो 3 दिवसांच्या दौऱ्यावर निघाले आहेत। प्रथम ते संयुक्त अरब अमिरातीत अबुधाबी इथं भेट देणार असून नंतर कुवैत आणि बहरीनला जाणार आहेत। नंतर ते आखाती देशांच्या सहकार्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतील। होर्मुझच्या सामुद्रधुनी मार्गे जाणाऱ्या जहाजांवर इराणला कर लावू दिला जाणार नाही असं रुबियो यांनी स्पष्ट केलं। इराण आणि अमेरिकेदरम्यान स्वित्झर्लंड इथं चर्चेची पहिली फेरी समाधानकारक आणि सकारात्मक वातावरणात पार पडली। इराणमधली परिस्थिती हळूहळू सुधारत असली तरी इराणमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांनी किंवा ज्यांना इराणला जाणं अत्यावश्यक आहे अशा नागरिकांनी प्रवास करताना सावधगिरी बाळगावी, चालू घडामोडींची माहिती ठेवावी अशा सूचना इराणमधल्या भारतीय दूतावासानं जारी केल्या आहेत। आवश्यक काम नसेल तर इराणला जाणं टाळावं असं भारतीय दूतावासानं सांगितलं आहे। इराणमध्ये राहणाऱ्या आणि इराणला येणाऱ्या भारतीय नागरिकांनी दूतावासाकडे नोंदणी करावी तसंच माहिती आणि सूचना पाहण्यासाठी दूतावासाचं संकेतस्थळ आणि समाज माध्यम खातं पाहत राहावं असंही दूतावासानं म्हटलं आहे। कोणतीही मदत हवी असल्यास 9891281091 या क्रमांकावर किंवा cons.tehran@mea.gov.in या ईमेलवर संपर्क साधावा असं आवाहन केलं आहे। काश्मीरचा मुद्दा पाकिस्ताननं संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर उपस्थित करण्यावर भारतानं तीव्र आक्षेप घेतला आहे। संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतल्या कार्यगटात सहअध्यक्ष म्हणून स्थान मिळाल्याचा पाकिस्तान गैरफायदा घेत असल्याचं भारताचे स्थायी प्रतिनिधी पर्वतनेनी हरीश यांनी म्हटलं आहे। जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असून त्याविषयीचे सर्व मुद्दे देशाचे अंतर्गत प्रश्न असल्याचं त्यांनी कार्यगटाच्या बैठकीत स्पष्ट केलं। पारपत्र सेवा कार्यक्रम 2.0 अंतर्गत चीप असलेल्या ई पारपत्राची सुरुवात नवीन पारपत्र केंद्र आणि टपाल कार्यालय पारपत्र सेवा केंद्र सुरू करणं अशा विविध उपक्रमांमुळे प्रवासात सुलभता तसंच जागतिक संधीची उपलब्धता वाढत असल्याचं प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी केलं। 14व्या पारपत्र सेवा दिनानिमित्त त्यांनी आपल्या समाज माध्यमाद्वारे देशभरातल्या तसंच परदेशातल्या सर्व पारपत्र प्राधिकरणांना शुभेच्छा दिल्या आहेत। सुरक्षित पारपत्र, सुगम सेवा, सशक्त नागरिक या ध्येयानुसार पारपत्र सेवांची अंमलबजावणी अधिक जलद, पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं

0: असल्याचं जयशंकर यांनी अधोरेखित केलं. अमेरिकेचं लांगूल चालन करणं आणि चीनसमोर शरणागती पत्करणं हेच मोदी सरकारचं अर्थकारण आहे अशी टीका काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी समाज माध्यमावरल्या पोस्टद्वारे केली आहे. भारताची अमेरिकेला होणारी निर्यात 2024-25 40 अब्ज डॉलरपेक्षा जास्त होती, ती 2025-26 34 अब्ज डॉलर इतकी झाली, तर चीनसोबतची व्यापारी तूट 112 अब्ज डॉलर झाली आहे असं जयराम रमेश म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रात बालविवाहाचं प्रमाण कमी करण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी विधी आणि न्याय तसंच ग्रामविकास विभागाच्या मदतीनं कार्यवाही करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी विधानसभेत दिली. राजस्थानमध्ये बालविवाह रोखण्यासाठी ही पद्धत सुरू आहे. गेल्या वर्षी राज्यात सुमारे 1500 आणि चालू वर्षात आतापर्यंत 1400 अधिक बालविवाह रोखण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार 2019-21 या कालावधीत देशात बालविवाहाचं प्रमाण 23% जास्त आणि राज्यात सुमारे 22% होतं. 2023-24 काही जिल्ह्यात झालेल्या सर्वेक्षणानुसार हे प्रमाण देशात 20.1% तर राज्यात 19.7% झाल्याची माहिती त्यांनी विधानसभेत दिली. गेल्या आर्थिक वर्षात राज्यात 5 वर्षांखालील 12,729 बालकांचा आणि गेल्या 3 वर्षात 40,559 बालकांचा मृत्यू झाला आहे. मुदतपूर्व जन्म, जंतू संसर्ग, न्यूमोनिया वगैरे कारणांमुळे हे मृत्यू झाले आहेत. हे प्रमाण कमी करण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना सुरू असल्याची माहिती सरकारनं विधानसभेत लेखी उत्तरात दिली आहे. दरम्यान गेल्या 3 वर्षांपासून राज्यातल्या कुपोषित बालकांचं प्रमाण कमी होत असल्याची माहिती सरकारनं दिली आहे. बोगस डॉक्टरांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्याचं सरकारचं नियोजन असल्याचं आश्वासन मंत्री वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत दिलं. दरम्यान पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शोक प्रस्ताव वाचताना झालेल्या चुकांबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. छापील भाषणाची प्रत अस्पष्ट होती, त्यात काही चुका होत्या, त्यामुळे वाचताना चूक झाल्याचं ते म्हणाले. कोणाच्याही भावना दुखावण्याच्या उद्देशानं नव्हे तर चुकून हे झाल्याचं त्यांनी मान्य केलं. इतरांच्या इतकाच मराठी भाषेचा अभिमान आहे आणि यापूर्वी अनेक भाषणं मराठीत केली आहे, याकडेही त्यांनी सभागृहाचं लक्ष वेधलं. तत्पूर्वी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अनियमितता झाल्याचा आरोप करत विरोधी पक्ष सदस्यांनी विधानभवन परिसरात निदर्शनं केली. राज्यात सर्व 100% फिडर्सवर स्मार्ट मीटर्स लावण्यात आले असल्याची आणि एकंदर ग्राहकांपैकी फक्त 13% लोकांनाच ग्रीड सपोर्ट चार्जेस लावले असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सतेज पाटील यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. हा ग्रीड सपोर्ट चार्ज यावर्षीच्या 1 फेब्रुवारीपासून लावला असून पूर्वलक्षी प्रभावानं लावलेला नसल्याचं त्यांनी सांगितलं. वर्ष 2029-30 राज्याची 52% वीज ही नवीकरणीय असेल असं त्यांनी सांगितलं. ग्राहकांवर बोजा पडता कामा नये हीच सरकारची भूमिका असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेणाऱ्यांसाठी सौर ऊर्जा पुरवणाऱ्या कंपन्यांची यादी तयार केली असून इतरही सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. नैऋत्य मोसमी पावसानं महाराष्ट्रात दमदार हजेरी लावली असून राजधानी मुंबईसह अनेक ठिकाणी कालपासून पावसाची संततधार सुरू आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर आलेल्या पावसामुळे तापमान कमी होऊन मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. ऐकूया वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुंबई शहर आणि उपनगरात कालपासून सूर्यदर्शन झालं नाही. संततधार पावसामुळे शहराच्या सखल भागात पाणी साचून वाहतुकीला अडथळे होत आहेत. रेल्वे रुळावर पाणी साचल्यानं रेल्वे वाहतूक देखील प्रभावित झाली आहे. ट्रान्स हार्बर मार्गावर रुळाखाली जमीन खचल्यामुळे काही काळ तिथली सेवा बंद ठेवली होती. रस्त्यावरची वाहतूकही अनेक ठिकाणी खोळंबली होती. महापौर रितू तावडे यांनी किंग्ज सर्कल या परिसरामध्ये जाऊन परिसराची पाहणी केली. साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी उपसापंप पूर्ण क्षमतेनं कार्यरत असून इतर ठिकाणीही महानगरपालिकेचे कर्मचारी पाणी उपसा करण्यासाठी कार्यरत आहेत असं त्यांनी सांगितलं. मुंबई आणि पालघर जिल्ह्यांसाठी आज हवामान विभागानं मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला असून समुद्र किनाऱ्यावर महाकाय लाटा उसळण्याची शक्यता देखील वर्तवली आहे. ताशी 80 किलोमीटरपर्यंत वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
0: ठळक बातम्या पुन्हा एकदा. बदलत्या जागतिक परिस्थितीत दहशतवाद आणि सायबर सुरक्षेपासून

0: ते उदयोन्मुख तंत्रज्ञानापर्यंतच्या सामायिक आव्हानांचा सामना करण्यासाठी ब्रिक्सची भूमिका अत्यंत महत्वाची असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. इराण अमेरिका कराराबाबत आखातातल्या मित्र देशांना आश्वस्त करण्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ 3 दिवसांच्या दौऱ्यावर. इराणमधली परिस्थिती सुधारत असली तरी तिथल्या भारतीयांनी सावधगिरी बाळगावी अशी इराणमधल्या भारतीय दूतावासाची सूचना. महाराष्ट्रात बालविवाह रोखण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी शासन प्रयत्नशील. आणि महाराष्ट्रात मुंबईसह अनेक ठिकाणी मान्सून सक्रिय, मुंबईत जनजीवनावर परिणाम. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: (233°) मळ्यार 1287 kHz आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान आम्ही उलयता. आयकुप्यानो आता जाणा जावन घेऊया फुडल्या कार्यावळींची रुपरेषा. दोन वरांचेर मिड डे न्यूज इन इंग्लिश, 2:15 मिड डे न्यूज इन हिंदी. चित्रसंगीत आयकुपाक रावात 2:30. (1:41:39) जाल्यात. सदाफुली कार्यावळ रुखडीच.
2: सुनो सुनो सुनो गाँव वालो, KYC अपडेट का मैसेज अनदेखा ना करें. तुरंत KYC अपडेट कराएं. अगर पहचान या पते में कोई बदलाव नहीं है तो अपने बैंक या ATM या बिजनेस कॉरेस्पोंडेंट यानी BC के पास जाएं या बैंक में रजिस्टर्ड ईमेल या मोबाइल नंबर या मोबाइल बैंकिंग ऐप या पत्र द्वारा उसकी स्वघोषणा दें. और अगर कोई बदलाव है तो पहचान और पते का नवीनतम प्रमाण दिखाएं. खाता सक्रिय रखकर बैंकिंग सेवाओं का लाभ उठाएं. अपना KYC अपडेट कराने के लिए अपने नजदीकी ग्राम पंचायत के कैंप या बैंक शाखा में जाएं.
3: RBI कहता है,
4: जानकार बनिए, सतर्क रहिए.
1: सदाफुली कार्यावळीत तुमका सगळ्यांक मायमोगाचो येवकार. ऐकूया पहिले गीत प्रसाद सावकार हांच्या आवाजात. यशवंत केळेकार हांची गीतरचना.

0: अजित कडकडे ह्यांच्या आवाजात हे गीत तुम्ही ऐकलंय. गीतकार रमेश वेळुसकार. सदाफुली कार्यवळीत या खिणाक घेऊया लांचॉच विसव.
1: सप्तसूर आकाशवाणीच्या संग्रहालयातल्यान घेतिल्ली कार्यावळ सप्तसूर. शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन वळख करून दिवपी कार्यावळ सप्तसूर. संशोधन, लेखन आणि निवेदन पंडित योगराज नाईक. सप्तसूर दर आयतारा सकाळी 7:30 आकाशवाणी पणजी केंद्रात.

सत्राचं दाफुली कार्यावळी तुमका परतून एकदा येवकार. कार्यावळ फुडें व्हरतना आता ऐकुया बिंदी अवस्थ हांच्या आवाजात हे गीत. संगीतकार अजय नायक आणि गीतकार माधव बोरकार.

0: उषा आमोणकार हांच्या आवाजांत हें गीत तुमी आयकलें. गीतकार बाकीबाब बोरकार. ह्या गीता वांगडा सदाफुली कार्यावळ इतल्यान सोंपता. 2 वरांचेर आमी दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत करता मिड डे न्यूज इन इंग्लीश आनी 2 वरां जावन 15 मिनटांचेर मिड डे न्यूज इन हिंदी.
1: आय एम अभिषेक मुखोपाध्याय विथ द मिड डे न्यूज. The headlines. India lodges strong protest against Pakistan over Kashmir issue.

पावस आणि संगीत हांचे घट्ट नाते आसा. पावस म्हळ्यार निसर्गाचे स्वतःचे संगीतूच. मातयेचो सुगंध आणि संगीताचे सूर जेन्ना मेळटात तेन्ना मनाक एक नवी उमेद मेळटा.

कश्मीर की कली या फिल्मातले गीत तुम्ही ऐकले मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या आवाजात. संगीतकार ओपी नय्यर आणि गीतकार एस एच बिहारी.

चलती का नाम गाडी या फिल्मातले गीत तुम्ही ऐकले किशोर कुमार हांच्या आवाजात, संगीतकार एस डी बर्मन आणि गीतकार मजरूह सुलतानपुरी. ऐकू पियानो हिंदी फिल्मी संगीताचा आस्वाद तुम्ही घेता ऐकत चित्रसंगीत. ऐकूया फुडले गीत, गुड्डी या फिल्मा खातीर वाणी जयराम हांचा आवाज, वसंत देसाय हांचे संगीत आणि गुलजार हांची गीतरचना.

0: आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचेर तुम्ही ऐकता चित्रसंगीत कार्यावळीत. या खिणाक घेऊया ल्हानसोच विसव.
1: वीर जवान जवानांच्या अनुभवांची गाथा घेऊन येता आकाशवाणी वीर जवान. दर महिन्याच्या दुसऱ्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर म्हादय वाहिनींत आणि दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रारा सकाळी 7:30 वरांचेर FM रेनबोंत वीर जवान.

चित्र संगीत तुम्ही ऐकता आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलाचेर. ऐकूया फुडले गीत. लम्हे या फिल्मा खातीर लता मंगेशकर, इला अरुण आणि सांगतांचा आवाज, संगीतकार शिवहरी आणि गीतकार आनंद बक्षी.

आता ऐकूया चित्रसंगीत कार्यावळीतले निमाणे गीत. फना या फिल्मा खातीर सोनू निगम आणि सुनिधी चौहान हांचो आवाज, संगीतकार जतीन ललित आणि गीतकार प्रसून जोशी.

नमस्कार, यो आसात मुखेल खबरो. धनगर समाजाचो येसणीत आस्पाव करून घेवपा खातीर मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांच्या फुडारपणाखालचे शिष्टमंडळ केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांची भेट घेतले. हे शिष्टमंडळ घरमंत्र्यांसयत केंद्रीय आदिवासी कल्याण खात्याच्या मंत्र्यांची भेट घेतले. पणजी महापालिका भुरग्यांचे समितीन स्कॅन या संस्थेच्या जोडपालवान इकॉनॉमिक्सच्या आधारान सीसीपी टाउन हॉलांत प्रोग्रेस हायस्कुलाच्या विद्यार्थ्यां खातीर सेफ्टी फर्स्ट ही कराटे प्रशिक्षण दिवपी मोहीम घडोवन हाडली. गोंय हस्तकला ग्रामीण आनी ल्हान उद्देग उदरगत महामंडळान गोंयचे मातयेच्या मुर्ती कलाकारां कडल्यान 2026 वर्सा खातीर गणपतीची मुर्ती करप्या खातीरचे येवजणे खाला अर्थीक मजती खातीर अर्ज मागयल्यात. संबंधित अर्ज आयज सावन 24 जुलय मेरेन पणजेच्या हस्तकला महामंडळांत तशेंच मडगांवां अपरांत एम्पोरियमांत फावो जातले अशें जाळवणदारांनी कळीत केलां. ज्या गोंयकारांची नावां मतदार वळेरींतल्यान रद्द जाल्लीं तीं आतां एसआयआर प्रक्रियेंतल्यान रोलाचेर आस्पावन घेवपाक सुरवात जाल्या. हे विशीं लोकांची मजत करपा खातीर काँग्रेसीन 7875833833 अशी हॅल्पलायन सुरू केल्या.

अशी माहिती हळदोणचे आमदार कार्लोस फरेरा हांणी दिल्या. ब्रिक्स देशांनी आतंकवाद सायबर धोक्यासयत जागतीक सुरक्षा आव्हानांक फुडो करपा खातीर घटमूट सहकार्य करचे असो उलो मारला. पाकिस्तान व्याप्त काश्मीराच्या परिस्थिती विशीं पाकिस्तानान केल्ल्या विधानाचेर भारतान खर टिका केल्या. देशाची अर्थव्यवस्था घटमूट करपा खातीर उदरगतीची गती वाढोवपा खातीर आनी समावेशी उदरगत सुनिश्चित करपा खातीर सगळ्या भागधारकां मदीं चड सहकार्य गरजेचें आसा अशें अर्थमंत्री निर्मला सितारामन हांणी सांगलां. देशांत सुदारत आशिल्ली सुरक्षा परिस्थितीचे फाटभुंयेर तेहरानांतल्या भारतीय दुतावासान भारतीयांक गरजेभायले प्रवास टाळचे अशें आवाहन केलां. आनी खेळांत संवसारीक फुटबॉल सर्तींत राती जाल्ल्या खेळांत पुर्तुगाल पंगडान उझबेकिस्तान पंगडाचेर 5-0 गोलांनी जैत जोडलां. क्रिस्तियान रोनाल्डोन 2 गोल मारले. ह्यो आशिल्ल्यो मुखेल खबरो.

0: ऐकवीत आहोत संगीता सुतार यांचं कविता वाचन.
1: माझी पहिली कविता जगायचे आहे. या कवितेमध्ये माणूस कशा प्रकारचे जीवन जगायला पाहतो आहे ते स्पष्ट केलेले आहे. माझी चूक नसताना मी अस्वस्थ का राहते? वायफळ अस्वस्थतेत या मला जीवन नाही जगायचे आहे. मला खुल्या असं म्हणतात, हवेत पंख फडफडवून विचारांच्या भरगच्च दुनियेत भरारी घेऊन जगायचे आहे. जीवन मरणाची पर्वा न करता इतरांच्या सुख शोधासाठी दुःखी दाणे वेचित त्यांच्या सुखासाठी जगायचे आहे. मनात काही नसतानाही शूद्र शल्ले मनात ठेवून मला लाचार नाही व्हायचे आहे. समयीतील दिव्य ज्योत बनून अंधारमय जगात पला ज्ञानाचा उज्ज्वल उजेड घेऊन सानी कोपऱ्यात उधळत जगायचं आहे. येणाऱ्या प्रत्येक क्षणासाठी मला स्वतःला हळूहळू सावरायचं आहे. जीवन मरणाच्या खेळात सुद्धा मला मरण होऊन जगायचं आहे. माझी दुसरी कविता पाणी. कधी अश्रुतून दुःखाने ओघळणारे पाणी तर कधी आनंदाश्रुतून निघणारे पाणी. कधी कधी आयुष्यभर रडवणारे पाणी माणसांना सदोदित हसवणारे पाणी. नदी नाल्यांतून मनसोक्त वाहणारे पाणी वाऱ्याच्या स्पर्शाने हसणारे पाणी. शत्रू मित्रांचा जीव वाचवणारे पाणी हिरवाईच्या धुंदीत मोहणारे पाणी. धबधब्यातून हसत खळखळणारे पाणी धर्मजात भेद न बाळगणारे पाणी. शेतकऱ्यांशी बेधुंद खेळणारे पाणी ओठावर उमटलेली मंगलमय गाणी सजीवांची तहान शमविणारे पाणी. माझी पुढील कविता ती रात्र चांदण्याची. ती रात्र चांदण्याची होती अबोल अशी जसा चंद्र नभाच्या कुशी. त्या विस्तारल्या नभाचे मन आज स्तब्ध होते नवचित्रवर उमटले तुझ्या कोवळ्या प्रीतीचे. त्या शुभ्र शुभ्र नभावर तुझे नाव कोरलेले आज दिसले मजला ते स्वप्न साकारलेले. घालीत होता पिंगा वेडा जीव हा माझा बघ झाला उदया हा माझ्यासाठीच रे तुझा. यानंतरची कविता सूर्यफूल. आज माळरान उभारून आले होते सूर्याच्या किरणांत न्हाऊ गेले होते. तिथे एक सूर्यफूल फुलले होते. पिवळ्या भडक गच्च पाकळ्यांनी त्याचे अंगान अंग भरले होते. आज माळरान उभारून आले होते. आज माळरान उभारून आले होते. मन माझे त्याच्या मोहात गुंतले होते. ते फूल माझ्या नसानसात भिनून गेले होते. भाव माझे मी त्यालाच सांगत होते असे जवळीक ते एकमात्र होते. आज माळरान उभारून आले होते. आज माळरान उभारून आले होते. नंतरची कविता दूर जाता जाता. दूर जाता जाता अडखळटात पाऊले घुटमळत घुटमळत मी पुढे पुढेच धावले. तरीही मान वळवून अश्रू भरल्या डोळ्यांनी मागे पाहिले हळूच मी मंदमुक्या पावलांनी. दररोजची येती जाती सवयीची पायवाट माझ्या विरहाने जणू खचून होती जात. गाई गुरे वासरे दूरवरुनी हंबरती आईच्या मायेच्या त्या हाकाकानी येती. मन माझे तुमच्या विना हळूहळू थारावते एका नव्या आशेने मी पुढे पुढेच चालते पुढे पुढेच चालते. कवितेचे नाव दुरावताना घर. एकांतात बसले होते दारावरच्या पायरीवर अचानक आठवले ते जुने दिवस. आठवल्या त्या चार मातीच्या भिंती. तो गावच असा होता तो लावे प्रेमाची ओढ तो दाखवी जगण्याची दिशा वाटत होते तिथेच राहावे. तिथली ती खडकाळ वाट माझं बोट धरून चालवणारी. हे असे भूतकाळातले दिवस आठवतात आजही. तो गाव ती माती ती हसरी हिरवीगार नाती धरण पाणी विकास गती. आज हरवली माझ्या गावची माणूस गाणी. पक्ष्यांची घरटी त्यांचा किलबिलाट आणि ते हसरे हिरवेगार दिवस. यापुढची कविता ध्येयसिद्धीच्या वळणावरती. ध्येयसिद्धीच्या वळणावरती तू आता जात आहेस जीवनाच्या चालीरीती तू आता घेत आहेस. आत्मसात करून ज्ञान पुढेच पाऊल टाकत आहेस. विचारांच्या दुनियेत सुद्धा तू हळूहळू दिसत आहेस. स्वार्थींच्या बाजारात या तूच असा एक आहेस म्हणून तुझ्या कवितांना आत्ता कवित्व येत आहे. शब्दांना नाचवणारे अनेक आहेत अक्षरांना विरघळणारेही आहेत. पण अक्षरांना शब्द बनवून शब्दांना जोपासणारा मनुष्य फक्त तू एकच आहेस. वेदना वेदना वेदना वेदना प्रत्येक

0: आपल्याला होतातच, म्हणून काय वेदनांना डोक्यावर घेऊन नाचवत राहायचं? त्या व्हायच्या तेव्हा होऊन जातात, मग असह्य वेदनेंना घेऊन आपण आपल्यातच सलत का राहायचं? वेदनेच्या असहाय्यतेनं सारं काही सुन्न होतं, मन वेदनेत गांगरून जातं, म्हणून काय वेदनेतच रुसायचं? यानंतरची कविता मन. एकांतात बसले असता मन एकदम खचून जाते, खोलवर तळखाटी माझ्या कशाचा तरी शोध घेते. कधी मन कठोर निर्दयी बनते, खोलवर रुतलेल्या सुमनाला हात देते वर काढायला. सुमनही तळमळते वर यायला, शोध मनाचा संपत नाही. तळकाठचे सुमन मात्र उत्साहते, द्वेष मत्सराला तळकाठीतूनच खेचून बाहेर फेकून लाथाडून मारायला. उत्साहल्या मनाची तळमळ आता नाही, कारण सुविचार आत्मभावना आता त्याने स्वीकारले आहे. स्वतःच्या क्रूमनाला बाहेर काढून हास्य भावना पत्कारल्या आहे. शेवटची कविता ते दिवस. ते हिरवेगार शेत वाऱ्यावरती डुलणारे, अन वेडेवाकडे बांध त्यावर आम्ही चालणारे. ती हिरवळलेली जमीन कुणग्यांनी भरलेली, अन वाकडी तिकडी वाट लाल मातीने रंगलेली. मधाळलेले पिवळे ऊन, सळसळ वाहणारा ओहोळ, निस्तब्ध मुखी रंगीत बहर, अन गवताची भरगच्च कवळ. पाय आपटून चालणारी पोरं, रान मळातून धावणारी ढोरं, पाठलागीने जाणारा राखणा, अन माळीवर आपटलेला पाळणा. पुढल्या दारी बांधलेले झुले, वर खेळत बसलेली शेंबडी मुले, गल्ली गल्लीतून निघालेली पाळण, घरातली दाळकीवरील वाळण. आठवला भाताने भरलेला तटा, शेणाने सारवलेली खळी, शेळी वाटे निघणाऱ्या वाटा, अन चूल फुंकायला वापरलेली नळी. ते दिवस आठवतात अन कंठ दाटून येतो, तो काळ ती वेळ ते नाते पुन्हा नव्याने हवेसे वाटते, पुन्हा नव्याने हवेसे वाटते.
1: मित्र हो, नुकतंच आपण ऐकलं संगीता सुतार यांचं कविता वाचन.

मित्र हो, आज आपल्या गोव्यात सांजाम हा उत्सव साजरा केला जातो. अत्यंत उत्साहानं हा उत्सव साजरा केला जातो. सेंट जोन दी बाप्तीस यांच्या सन्मानार्थ हा कॅथलिक उत्सव साजरा केला जातो. फुलांनी आणि पानांनी सजवलेली मुकुटे म्हणजे कॉपेल डोक्यावर घालतात, नदीत विहिरीत उड्या मारतात, पारंपरिक गाणी गातात, नृत्य करतात, फेणी आणि स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतात. काही ठिकाणी जसं की बागा शिवोली येथे होड्यांची सजावट करतात, संतांची मूर्ती ठेवून रंगबिरंगी मिरवणूक काढतात. हा उत्सव गोव्याच्या लोकजीवनाचा आनंद आणि निसर्गाशी असलेलं नातं दर्शवतो.

रवींद्र साठे आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं गीत मित्रहो नुकतंच आपण ऐकलं. डॉक्टर राहुल देशपांडे यांचीही गीतरचना आणि संगीत राहुल खोरपडे यांचं होतं. आणि मित्रहो, ह्या गीताबरोबरच आजचा आपला हा युववाणी कार्यक्रम आता समाप्त होतोय.

यावळ शब्दुली सवरा जाऊन 30 मिनिटांचे रस्तल्यो कोकणी खबरो सवऱ्या जाऊन 35 मिनिटांचेर आयकुपाक रावात कातारा 7 वरांचेर 3 ही सांजा हे कार्यावळीतल्यान कोंडी ही कथा आयकुपाक मेळटली अपूर्वा करपे हाणी सादर केल्ली 7 वरां जाऊन 20 मिनिटांचेर आसतल्यो प्रादेशीक खबरो

सात वरां जावन 30 मिनटांचेर चावडेर हे कार्यावळीन खेत बचाव अभियान ह्या संदर्भात राहुल कुलकर्णी हांची मुलाखत आयकुपाक मेळटली. डॉ संजय कुमार उत्तरवार हांणी दिल्ली. रातच्या 8:15 गीत गजलांची कार्यावळ, 8:30 असतली हिंदी कार्यावळ. धावरांचेर तुमकां आयकुपाक मेळटलें कोंकणी नाटक सती. धावरां जावन 30 मिनटांचेर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीन थोंडुताई कुलकर्णी हांचे गायन आसतले. तांणी गायिल्लो राग मीरा मल्लार आनी राग सुहा तुमकां आयकुपाक मेळटलो. तर ह्यो जाल्यो आमच्या आयचे हे चालू सभेत आयज वितरावपाच्यो तरेकवार अश्यो कार्यावळी.

फाल्यां सांज वेळार 5:30 तरणाट्यां खातीर आसतली कोंकणीतली युववाणी फाल्यांचे कार्यावळीन सोशल मिडिया आणि युवक हे विशयी दुर्गा देसाय हांचे उलोवप आयकुपाक मेळटले. सवऱ्या जावन 15 कार्यावळ शब्दुली, सवऱ्या जावन 35 कातारा, 7 भक्ती गीता.

नमस्कार, हांव आकाशवाणी तशेंच माचयेवयलो कलाकार अजीत केरकार. आकाशवाणी म्हणून 90 वर्सां पुराय करता. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रिदवाक्याक धरून आमची आकाशवाणी जबरदस्त काम करता. देखून आकाशवाणीचे आता मेरेनचे डायरेक्टर, एम्प्लॉईज, सगळे कलाकार ह्या सगळ्यांक मना काळजासावन परबी. भविष्यातले प्रवासाक आकाशवाणी यश आवडेता. देव बरें करूं.

0: अजित कडकडे हांच्या आवाजातल्या निकतेच तुम्ही ऐकले युसुफ शेख हांचे गीत आणि ह्या गीता खातीर दीप कारापुरकार हांचे संगीत आशिल्ले. आणि ऐकू पेनो इतल्यान आयची ही शब्दुली कार्यावळ हांगाच सोंपता. आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल तुम्ही ऐकतात 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर. सवऱ्या जावन 30 मिनटांचेर आयकुपाक रावात कोंकणी खबरो.
1: नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां विभागावरवी देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. संयुक्त राष्ट्रांच्या माचयेर पाकिस्तानान काश्मीराचो मुद्दो उपस्थित केल्ल्या बद्दल भारतान तीव्र आक्षेप नोंदयला आनी इस्लामाबादाचेर ह्या माचयेचे राजकीकरण केल्ल्याचो आरोप केला. तशेंच सह अध्यक्षपदाक फावो तो निष्पक्ष दृष्टीकोन दवरिनासतना त्या पदाचो गैरवापर केल्ल्या बद्दल भारतान पाकिस्तानाचेर कडक टिका केली. संयुक्त राष्ट्रांमधले भारताचे स्थायी प्रतिनिधी पी हरी

0: ईश हांणी पाकिस्तानाचे स्थायी प्रतिनिधी आसिम इफ्तिकार अहमद हांच्या विधानाक प्रत्युत्तर दितना हे म्हणले. पाकिस्तानाच्या या कृतीक जाप दितना हरीश हांणी सह अध्यक्ष पदावेल्या व्यक्तीच्या वर्तनाचेर टिका केली आनी जम्मू काश्मीराबाबतची भारताची दीर्घकाळापासूनची भूमिका परत एकदा स्पष्ट केली. जम्मू काश्मीर हो केंद्रशासित प्रदेश हो पुरायपणान भारताचो अंतर्गत विषय आसा अशें तांणी नमूद केलें. पासपोर्ट सेवा कार्यक्रम 2.0 अंमलबजावणी चीपयुक्त ई पासपोर्टाची सुरवात नवीन पासपोर्ट सेवा केंद्रा आनी पोस्ट ऑफीस पासपोर्ट सेवा केंद्रा सुरू करप तशेंच विक्रमी संख्येन पासपोर्ट जारी करप हाका लागून प्रवासातली सुलभता वाडटा जागतिक संधींची उपलब्धता विस्तारता आनी नागरीक सशक्त जातात अशें परराष्ट्र वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी सांगले. 14व्या पासपोर्ट सेवा दिसा निमतान मंत्र्यांनी सोशल मिडियार एका पोस्टांत भारतातल्या आनी परदेशातल्या सगळ्या पासपोर्ट प्राधिकरणांक शुभेच्छा दिल्यो तशेंच सुरक्षित पासपोर्ट सुगम सेवा सशक्त नागरीक या ध्येयाप्रमाण पासपोर्ट सेवांची अंमलबजावणी अधिक जलद पारदर्शक आनी सुलभ करपाक सरकार कटिबद्ध आशिल्ल्याचे डॉ जयशंकर हांणी परत एकदां स्पष्ट केले. जागतिक स्तरावेल्या आव्हानात्मक परिस्थितींच्या फाटभुयेर समान मूल्या आनी परस्पर विश्वास आशिल्ल्या देशांनी अधिक म्हऱ्यांच्यान काम करपाची गरज आसा अशें सांगून परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर हांणी आज भारत आनी दक्षिण कोरिया मदले संबंध अधिक घट करपाच्या म्हत्वाचेर भर दिलो. सोलात दक्षिण कोरियाचे परराष्ट्र मंत्री चो ह्युन हांचे वांगडा जाल्ल्या बसकेच्या सुरवातीक उलयतना तांणी भर दिला की सध्याच्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीत विश्वासू भागीदारामधले सहकार्य आदी परस चड म्हत्वाचे थारला.
1: It's really our responsibility to take this relationship forward, to oversee what different parts of the government and different parts of our economy, of our country, do with each other in their interaction. In coordinating that and really, I would say, fashioning a more forward-looking, a more contemporary relationship in a more difficult world.
0: आज राष्ट्रीय राजधानीतल्या सेंट्रल विस्टा कॉरिडोरा खातीर सेंट्रल सचिवालय मेट्रो स्टेशन हांगा बांदकामाच्या शुभारंभाचे उक्तावण गृहनिर्माण आनी शारी वेव्हार मंत्री मनोहर लाल हांणी केले. प्रसारमाध्यमाकडे उलयतना मंत्र्यांनी या खिणाचे वर्णन इतिहासीक अशें केले आनी नमूद केले की हो प्रकल्प सरकारी कर्मचारी आनी सगळ्या वेवसायिकांचो दिसपट्टो प्रवास अधिक सुलभ करतलो तशेंच दिल्लीतल्या प्रवासाची व्यवस्था अधिक कार्यक्षम आनी सुरळीत करतलो. तांणी सांगले की हो प्रकल्प आरके आश्रम मार्ग ते इंद्रप्रस्थ या मजगती कार्यान्वीत आसतलो आनी हातून शिवाजी स्टेडियम हांगा एक स्थानकाचो आसपाव आसतलो तशेंच हो प्रकल्प पुराय जातकच जनकपुरी वेस्त ते इंद्रलोक मजगती अखंड प्रवासाची सुविधा उपलब्ध जातली आनी एक पुराय लूप तयार जातलो.
2: बहुत ही ऐतिहासिक मूवमेंट है जब देश की राजधानी जहां से पूरी सरकार चलनी है सेंट्रल विस्टा और यहां के कर्मचारी और यहां के जितने भी कार्यालयों में काम करने वाले सब लोग उनको एक ऐसी सुविधा प्रदान करने के लिए आज भूमि पूजन अथवा ग्राउंड ब्रेकिंग सेरेमनी आज ये की गई है और ये जब कम्प्लीट हो जाएगी उसके बाद दिल्ली के बहुत से छोर आपस में जहां जहां मेट्रो लाइन चलती है उनको ये जोड़ेगी. अब ये जो लाइन है ये आर के आश्रम से लेकर के और इंद्रप्रस्थ तक जिसके अंदर
0: भारतीय हवामान खात्यान म्हणला की फुडल्या दोन दिसात नैऋत्य मोसमी वारे महाराष्ट्र छत्तीसगड आनी मध्यप्रदेशाच्या काय वाठारांनी फुडे सरकुपाक अनुकूल परिस्थिती आसा. विभागान फुडल्या तीन दिसांत दर्यादेग कर्नाटक कोकण आनी गोंयांत घोग्यांनी ते दडकांनी पावस पडपाचो अंदाज दिला तशेंच आज आसाम मेघालय कर्नाटकाचो अंतर्गत भाग मध्य महाराष्ट्र ओडिशा उपहिमालयीन अस्तंत बंगाल सिक्कीम आनी तेलंगणा हांगा घोग्यांनी पावस पडपाची शक्यता आसा. अमेरिकेत ह्युस्टनात जाल्ल्या फिफा विश्वचषक 2026 गट के मधल्या खेळांत पोर्तुगालान उझबेकिस्तानाचो 5-0 असो पराभव केलो. 41 वर्साच्या क्रिस्तियानो रोनाल्डो हाणें 2 गोल करत पोर्तुगालाक हे दणदणीत जैत मेळयले. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळी 8:40 नमस्कार.
3: आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर. आता आयकुया कातारां.

0: गे आगे आम्ही कसले पाप केले गे, कसले पाप केला?
1: आवय कस तोंड घेऊन विचारतो पय रे, कसले पाप केलं काय म्हणून राव रे. आवय बापूय आपल्या भुरग्यांक हात पांय धरून शिकयता की एक दीस ते सर्विसी वचून तांच्या तोंडात तांच्या कश्टांत दोन गोठी घालतले म्हणून. पूण तांगे भुरग्यांक सर्विस दिवपा वेळार तुम्ही कितें काय म्हणा, 5 लाख 6 लाख 7 लाख मागता ते. राव रे, तुमी त्यो सर्विस तांगे भुरग्यांक विकता रे तुमी सर्विसो. एक टेंडर पास करपाक तुम पैसे, एक लायसन्स पास करपाक तुम पैसे, अरे एक फायलीर साइन पासून मारू तुम पैसे. इतले सगळे पैसे घेऊन करता कितें रे तुम्ही?
0: पैसे तर जाय न्ही, अशी करीत आयल्यात. सवय झाली, सवय.
1: सवय झाल्या? कसली सवय झाल्या? पळय लोक कितें करता ते आमकां पडूना. तुका सांगता घोवा, ह्या तुगे वायट करतुबा लागून आमगे भुरगे वायट जाता. तुम्ही पळय सांगता तुका हांव.
0: पळय पळय मगेल सगळे भितरले करणे तुका खबर आसा, बायलान कसो दिसता हांव. मगेल न्हेसप कशे? पळय हेरांचे भाशेन हांव जीन पॅन्ट घालना पूण धवे धोतीर घालता. हेरांचे भाशेन हांव रेड टी शर्ट घालना पूण धवे शर्ट घालता. हेरांचे भाशेन ब्लॅक हॅट घालना पूण धवी थपी घालता. सगळे धवे धवे धवे, एकदम प्युअर ओल्डन टाय.
1: सारखं धवो धवो धवो धवो पारू कसो न्हय रे?
0: थँक्यू व्हेरी मच.
1: थँक्यू. राव रे, ही धोवी तोपी घातली म्हणून तुकी दिसले तू नेहरू जाल म्हणून, आनी हे धोतीर नेसले म्हणून दिसले तू गांधी जाल म्हणून. अरे सुण्याची शेपडी वांकडी ती वांकडीच, ती नडयेन घायली म्हणून नीट जावची ना. असल्या नीट करपाक फक्त एक उपाय आसा.
0: उपाय आसा कसले गे?
1: जाण जावपा जाय.
0: सांग पळय.
1: आयक आता.

कायद्या परमणे उदक ना हांव बांयचे थोडे काल पेटे आमचे मावडेचें.

0: कलाकार भूपेंदर सिंह हांचो आवाज.
1: खरो गोयका.

तर इश्टानो निकतेच आम्ही ऐकले सी आल्वारीस आणि सांगात्यांच्या आवाजातले सुंदर असे गीत साजाऊ. आणि ह्या गीता पहिली आम्ही ऐकले एडॉल्फ आणि सिल्वा सिस्टर हांच्या आवाजातले गीत हो पिसो. आयच्या ह्या कातारांनी ह्या उपरांचे हे गीत घेऊन येता खरो गोय.

অরগুইকা মগার জীবাক জুডিউপি গুণী জনাক আপনা পি না

0: मोगान पडटलो तातो बरे बाकीन सामाव कर देव तुका थोरदार वतलो
1: आगा सारख्या
2: कितें सांग म्हाका हांव नको कितें जाता तें हांव नका जमनीर चलता कुपांनी चलता दर्यान भोंवता हांव गांवान भोंवता तो हेंच कितें म्हाजी तकली घुंवून येल्या भाशेन जाता
0: दाखय पळोवया तुजा तुगे पळय सायबा तूं शिब कांट्यांनी पुत्ताय आनी खोट्या गुणांनी वाडटाय नाका जालेले सांगून लोकांच्या बायलांक तूं नाडटाय पायचे तूं दुडू काडटाय आनी चेडवांक तूं दासांक हाडटाय कुमसारान तूं सांगून पादरीन फटी मारताय
2: आरे पारक्या
0: ओ
2: देखो आपणा किस्मत नी क्या हाय वो मेरे को कुछ पत्ता नहीं लगता
0: पत्ता नहीं लगता
2: है
0: अच्छा जरा बताओ तुम्हारा
2: देखो

0: पारकी हें गीत आमी आयकलें क्रूज नरोना आनी यंग मिनेझीस हांच्या आवाजांतलें. आनी आयकुपेनो ह्या गीता सांगाताक इतल्यान आयची ही कातारांची कार्यावळ हांगाच सोंपता.
1: इश्टानो, प्लॉगिंग आचरणांत हाडुया. जॉगिंग करतासतना प्लास्टीक दिश्टी पडलें जाल्यार तें उखलून कोयराच्या पेटयेंत उडोवप. प्लॉगिंग ही नवी संकल्पना तुमी आमी आचरणांत हाडुया. प्लास्टीक मुक्त भारताच्या दिकेन पावलां मारुया.
0: आकाशवाणी पणजी केंद्राचं हे म्हादय चॅनल श्रोतेहो सादर करीत आहोत कार्यक्रम तीनही सांजा.

0: श्रोते हो, आजच्या आपल्या ह्या तीनही सांजा कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या आपल्या ह्या कार्यक्रमात ऐकवित आहोत कोंडी ही कथा अपूर्वा करपे यांनी सादर केलेली.
1: अय्या श्वेता, तू भाग्यश्री. अग बाई, किती वर्षांनी दोघी मैत्रिणी मॉलमध्ये भेटल्या आणि येणा जाणाऱ्यांची पर्वा न करता आश्चर्य आणि आनंदाचे फवारे उडू लागले. मॉलमध्ये नेहमीप्रमाणे गर्दी होती. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचे धक्के खात गप्पांना ऊत आला. शेवटी दोघींनी आपल्या घरच्यांना मेसेज पाठवला, आपण कॅफेत असल्याचं सांगितलं. भाग्यश्री लग्न होऊन त्याच शहरामध्ये राहणारी, तर श्वेता लग्नानंतर मुंबईची झालेली. नवऱ्याची बदली इथल्या कंपनीत झाल्याने 6 महिन्यापूर्वीच इथे राहायला आलेली. फॅमिलीतले बाकी सर्व आपापल्या आवडीच्या वस्तूंच्या शोधार्थ मॉलमध्ये कुठे कुठे पांगलेले. हळूहळू हातात शॉपिंग बॅग्स घेऊन एकेकटा कॅफेत येऊ लागला. श्वेताला एकच मुलगा अर्चित, तर भाग्यश्रीला एक मुलगी शरयू, नी एक मुलगा शान. एकमेकांची ओळख झाली. शरयूकडे बोट दाखवत अर्चित म्हणाला, मी ओळखतो हिला, आमच्याच कॉलेजमध्ये आहे. यांचा एक ग्रुप आहे 7 जणांचा, आम्ही त्यांना रिबेल्स म्हणतो. तरीच मलाही तुला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटलं. ग्रुपमधले 7 जण एकाच स्कूलमधून आलो. बराच वेळ मुलांच्या गप्पा रंगल्या. हळूहळू अर्चितची ओळख वाढली, नी तो कधी ग्रुपमधला 8वा मेंबर झाला कळलंच नाही. परीक्षा संपल्या, रिझल्ट लागले, वेगवेगळ्या वाटा फुटल्या. शरयूने BSc करायचं ठरवलं, तर अर्चितने त्याच कॉलेजमध्ये फॅकल्टी चेंज करून BCOM ला ऍडमिशन घेतलं. दोघांच्या आयांनी फॅमिली रिलेशन वाढवलं. एकमेकांच्या घरी जेवणाला आमंत्रण झाली, एकत्र टूर झाले. दोन्ही मुलं बिनदिक्कत एकमेकांच्या घरी ये जा करू लागली. साहजिकच एकमेकांना फोन चॅटिंग सुरू झालं. कधी एकत्र पिक्चरला जायचे तर कधी मार्केटमध्ये. अर्चितचं शिक्षणात म्हणावं तेवढं लक्ष नव्हतं. वडिलांनी एक जागा पाहून स्पेअर पार्ट्सचं दुकान टाकून दिलं. अर्चित धंद्यात रमला. शरयूनं पुढं शिकायचं ठरवलं आणि MSc ला ऍडमिशन घेतलं. दोघांची मैत्री चालूच होती. एकमेकांकडे चॅटिंग केल्याशिवाय, फोनवर बोलल्याशिवाय दोघांना चैन पडायची नाही. अर्चितने धंदा वाढवला. दुकानाला लागूनच स्पेअर पार्ट्सचं दुसरं दुकान टाकलं. पैसाही बराच मिळू लागला. तसा त्याने चांगल्या लोकॅलिटीत एक फ्लॅट बुक केला. एक दिवस फ्लॅटच्या कामासंबंधी अर्चितच्या घरी डायनिंग टेबलवर चर्चा चाललेली असताना शरयूला उद्देशून श्वेता म्हणाली, शरयू तू आता याच घरात येणार आहेस, तेव्हा तुझ्या आवडीचं फर्निचर बनवून घे पाहू तुमच्या खोलीत. एखादा बॉम्ब पडावा तसा चेहरा झाला शरयूचा. नंतरच्या संभाषणात तिचं लक्षच नव्हतं. कसं बसं निघते, वेळ झाला असं म्हणत ती निघाली. तिने अर्चितची वाट न बघता रिक्षा केली. जाताना ती विचार करू लागली, किती मागासलेले विचार आहेत श्वेता काकूंचे. तू याच घरात येणार म्हणजे या काय आमच्या मैत्रीला प्रेम समजतात की काय? आणि तो अर्चित

तो गप्प राहिला. सांगायचं नाही आपल्या आईला, अर्चित माझा बेस्ट फ्रेंड आहे, पण लाईफ पार्टनर म्हणून मी कधीच विचार केला नाही त्याचा. लगेच सगळं गृहीत धरलं, माझा विचारच नाही. मला अजून शिकायचंय, करिअर करायचंय, लग्न नंतर. मला माझ्यापेक्षा मॅच्युअर्ड नवरा हवा, ज्याच्याबरोबर मी सेक्युअर्ड फील करू शकेन. माझी स्वप्न वेगळी आहेत, माझ्या प्रायोरिटीज वेगळ्या आहेत. एक दोन वर्ष जॉब करून लाईफ एन्जॉय करायचंय मला, मस्त भटकायचंय, एखादी फॉरेन ट्रीप करायची आहे, लग्न काय. इतक्यात मेसेज टोन वाजला, अर्चितचा होता. शेवटी आईने विषय काढलाच, तू हर्ट झालीस ना. अगं, मीच प्रपोज करायचा विचार केला होता, अगदी मस्त प्लॅन होता, पण ही आई आहे ना, फार घाई असते तिला. छोड यार, मी तुला हॉटेल ब्लू स्टार मध्ये इन्व्हाइट करतोय उद्या. टिल देन बाय, स्वीट ड्रीम्स. हं, आणि एक छान कविता लिहिली आहे आयुष्यात पहिल्यांदाच तुझ्यासाठी, उद्या आणेन. हॅव पेशन्स, गुड नाईट. मेसेज वाचून शरयूचं डोकंच फिरलं. दार उघडताच मम्मीला कळालं की काहीतरी बिनसलंय. आणखी काय, अर्चित बरोबर भांडण झालं असेल, तिनं अजिबात टोकलं नाही. हो, नाहीतर व्हॉल्केनो इरप्ट व्हायचा. थोड्या वेळानं आपणहून सांगेल. तिच्या अंदाजाप्रमाणे शरयू थोड्या वेळानं आलीच, पाय आपटत. अगं मम्मी, तुझी मैत्रीण किती नॅरो माइंडेड आहे माहितीये का ग? काय झालं आज? एरवी अर्चितची आई अशी आणि अर्चितची आई तशी, आज काय झालं? तसं नाही ग मम्मी, ती काय म्हणाली माहितीये? म्हणाली, शरयू तू याच घरात येणार आहेस, मग फर्निचर तुझ्याच चॉईसचं बनव. याच व तुझ्याच शब्दावर भर देत ती म्हणाली. हो मग काय चुकलं तिचं? किती मोठ्या मनानं तिनं तुला मान दिला आपली स्वतःची खोली सजवायचा, आणि तुला काय झालं? तिला चिडवत खट्याळपणे तिची मम्मी म्हणाली, मी आणि पप्पा बोलणारच होतो तुझ्याशी, पण म्हटलं तुझी परीक्षा होऊ दे. अर्चित फार चांगला मुलगा आहे. परवा आपल्या गाडीला ऍक्सिडेंट झाला तेव्हा किती धावपळ केली त्याने, पोलीस स्टेशन पासून इन्शुरन्स क्लेम करेपर्यंत. अगदी गुणी मुलगा, किती लवकर सेटल झाला तो धंद्यात. आता शिक्षण जरा कमी आहे, पण शेवटी शिक्षण पैसा कमवायलाच करायचं ना ग. स्वतःच्या हिमतीवर दुकान वाढवलं, फ्लॅटही घेतोय. आम्हाला बाई जावंही पसंत आहे. तुम्ही दोघं काही पुढं जातच नाही आहात म्हणून श्वेताने म्हटलं असेल पुढाकार घ्यायला. असह्य होऊन शरयू फणकाऱ्याने तिथून निघाली. खोलीचं दार धाडकन लावून बेडवर पडली. संध्याकाळी ती विस्कटलेल्या मनानं डायनिंग टेबलवर बसली तेव्हा घर नेहमीपेक्षा जरा जास्तच शांत भासलं. शान खोलीत अभ्यास करत होता. त्यानं एक क्षण शरयूकडे पाहिलं आणि परत पुस्तकात डोकं खुपसलं. पप्पा हाताच्या घडीवर डोकं ठेवून डोळे मिटून आराम खुर्चीवर बसले होते. मम्मी ही डिस्टर्बच होती. चहा टेबलवर ठेवता ठेवता मम्मी म्हणाली, आम्हालाही वाटत होतं की अर्चित तुला जोडीदार म्हणून पसंत आहे. तुझ्या मनात काही नसेल तर मग ते एकत्र पिक्चरला जाणं, भांडणं, परत एक होणं, त्याच्याकडे बोलल्याशिवाय एक दिवसही न जाणं, हे काय होतं ग? आता काही नाही मनात म्हणतेस, आत्ताच्या आत्ता त्याला फोन करणं, चॅटिंग करणं, त्याच्याबरोबर फिरणं सगळं बंद. उगाच लोकांच्या मुलाला असं खेळवू नकोस. इतक्यात शरयूची मैत्रीण आली. गँग आता क्वचितच भेटायची. ती आली आणि तिनं सगळ्या घरचा पालटलेला नूर पाहिला, शरयूचा चेहरा पाहिला, आणि तिला कळालं की आपण नको त्या वेळेला आलोय. शरयूनं तिला खोलीत बोलावलं. काय झालं, सगळे असे गप्प गप्प का? तिने विचारलं. शरयूने सगळं सांगितलं. काय, तुझं आणि अर्चितचं तसलं काहीच नाही? काय सांगतेस, शक्यच नाही. सगळ्या गँगनी तुमची मैत्री पाहून हे मैत्रीपेक्षा पुढचं आहे असा अंदाज केला होता. अगोदर आराध्याला सुद्धा तुझ्यात इंटरेस्ट होता, पण तुम्हा दोघांची दोस्ती पाहून तो बिचारा स्वतःहून बाजूला झाला. तू खरंच सांगतेस? ओ माय गॉड, आय कांट बिलीव्ह की तुला त्याच्यापेक्षा चांगला गब्बर बॉयफ्रेंड मिळालाय ग. सगळ्यांच्या एकाच तऱ्हेच्या प्रतिक्रिया पाहून शरयू चक्रावली. तिला काय

0: करावं तेच कळेना. मुलामुलींची निखळ मैत्री असूच शकत नाही का? त्यात लग्न कुठे आलं? मैत्री आणि प्रेम यामध्ये गल्लत कसे करतात हे लोक? आणि हे मोठे लोक तर परस्पर निर्णय घेऊन मोकळे होतात की हे दोघे एवढे एकत्र आहेत तर ते पुढे नवरा बायकोच होणार. एवढंच काय, माझ्या वयाची माझी मैत्रीणही हाच विचार करते. अर्चित माझा फ्रेंड आहे आणि तो फ्रेंड म्हणूनच हवा आहे मला. नवरा? छे. आणि आश्चर्य म्हणजे त्यालाही हेच वाटतंय, तोही मला प्रपोज करायचा विचार करतोय म्हणे. त्या ठोंब्याला हे कसं कळत नाही की एकदाही मी त्याला आय लव्ह यू म्हणाले नाही. शी, या शॉकमधून बाहेरच येऊ शकत नाही मी. दुसऱ्या दिवशी अर्चित जरा नटून थटूनच घरी आला. म्हणाला, चल ब्लू स्टारमध्ये टेबल बुक केलंय. घरात शो नको म्हणून शरयू निघाले. एका जागी गाडी थांबवली आणि म्हणाली, अर्चित चल त्या बाकड्यावर बसू, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. तिचं बोलणं ऐकून अर्चितच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. मला तुझ्याविषयी मैत्रीपेक्षा जास्त वाटतंय. मी प्रेम करतो तुझ्यावर. तुझ्याबरोबर लग्न करून संसार थाटण्याची स्वप्न पाहत आलोय मी. तो कशीबशी आपली बाजू मांडू लागला. त्याला तसाच तिथं सोडून रिक्षा करून शरयू घरी आली. पहाटे पहाटे हॉस्पिटलमधून फोन आला. शरयू रडतच मम्मी पप्पांसह हॉस्पिटलमध्ये गेली. अर्चितने झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. तुझ्यामुळे माझ्या मुलाचं काही बरं वाईट झालं तर बघून घेईन. तिला मुलीसारखी वागणूक देणारे अर्चितचे वडील ते गेल्या गेल्या म्हणाले, प्रेमाचं नाटक केलं या मुलीने. सारखी गळ्यात पडत होती त्याच्या. अर्चितची आई कोणाला तरी सांगत होती. अर्चित कसा आहे ते कळल्याशिवाय परत जायचं नव्हतं शरयूला. पण अर्चितच्या आईचं कुसकं बोलणंही ऐकवत नव्हतं. शेवटी डॉक्टरांनी बाहेर येऊन अर्चित आउट ऑफ डेंजर असल्याचं सांगितलं. अर्चितचे आई वडील आयसीयूमध्ये धावले. शरयू घरी आली. आपण जबाबदार असल्यामुळे शरयूला चैन पडत नव्हती. तिचं कुठं चुकलं हेच कळत नव्हतं तिला. हे खरं होतं की नवऱ्याच्या जागी ती त्याला कल्पूच शकत नव्हती. पण मित्र म्हणून, एक हमदर्द म्हणून खूप चांगला होता तो. 2 दिवस उदासवाने गेले. अर्चितला डिस्चार्ज मिळाला हे ऐकून जरा हायसं वाटलं. शरयूने त्याला फोन करायचा प्रयत्न केला पण तिचा नंबर पाहून फोन कट व्हायचा. तिथं गेली तर अर्चितला भेटायला देतील की नाही याची शाश्वती नव्हती. आणि त्याला भेटल्याशिवाय पाहिल्याशिवाय चैन पडत नव्हती. शरयूची आतल्या आत घुसमट होऊ लागली. तीच आजारी असल्यासारखी दिसू लागली. घरातल्यांनीही तिच्याशी बोलणं टाकलं होतं. आणि अचानक एक दिवस बेल वाजली. दारात अर्चित उभा. आश्चर्यचकित मम्मीला बाजूला सारून तो तडक शरयूच्या खोलीत गेला. तिच्यासमोर एक खुर्ची ओढून तो बसला आणि म्हणाला, शरयू, अगं काय परिस्थिती करून घेतली आहे स्वतःची. तूच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतीस की काय असं वाटतंय. तर तुला मी हे सांगायला आलो होतो की मी खूप विचार केला. मी तुझ्यावर प्रेम केलं, अगदी खरं खुरं प्रेम केलं. आणि असं गृहीत धरलं की तुझंही माझ्यावर प्रेम आहे. पण तू दुःखी मनानं बळजबरीनं माझ्याशी लग्न करावं अशी इच्छा नाही माझी. मला तू नेहमीसारखी हॅप्पी असायला हवीस. माझ्याशी लग्न करून तुझा हॅप्पीनेस तुला सरेंडर करावा लागला तर ते मला आवडणार नाही. मला तुला पूर्वीसारखीच आनंदी अवखळ पाहायचंय. म्हणून मी एक गोष्ट मागायला आलोय. त्याने खिशातून फ्रेंडशिप बेल्ट काढला. लेट अस बी फ्रेंड्स फॉर एव्हर. दोघांचे डोळे घडाघडा वाहत होते.
1: अपूर्वा करपे यांची कथा कोंडी श्रोते हो नुकतीच आपण ऐकली. आपण ऐकत आहात कार्यक्रम तीनही सांजा आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलवरून. आजच्या आपल्या ह्या कार्यक्रमाची सांगता करत आहोत भावगीतानं. ऐकवित आहोत शैलेश रांडे यांच्या स्वरातील हे गीत.

संदीप खरे यांची गीतरचना नुकतीच आपण ऐकली शैलेश रानडे यांच्या स्वरात. आणि श्रोते हो, ह्या भावगीताबरोबरच आजचा आपला हा तीनही सांजा

0: ह्या कालावधी खातीर दर्यादेगेंचेर डॅक बॅड छत्री टेबल आनी खुर्च्यो घेवपाक पात्र खासगी शॅक ऑपरेटर उपाहारगृह आनी हॉटेल मालकाकडल्यान अर्ज मागयल्यात. अर्ज 22 जून ते 3 जुलय मेरेन मडगांव आनी पणजे हांगाच्या प्रादेशीक सुविधा केंद्रांचेर सादर करपात मेळटले. तशेंच पर्यटन खात्याच्या संकेतथळावेल्यानूय अर्ज करूं येता. परवानगी खातीर 56,000 रुपया परवाना शुल्क म्हण भरचो पडटलो. तशेंच अर्जदारांक 10,000 रुपया ही परत न मेळपी अर्ज फी आनी जेल कडेन भरपाची 11,000 रुपया ही परत न मेळपी प्रक्रिया फी भरची पडटली. नव्या अर्जदारांक 50,000 रुपया सुरक्षा ठेव म्हळ्यार सेक्युरिटी डेपोजीट अनिवार्य आसतले अशें पर्यटन खात्यान कळीत केला. गोंय हस्तकला ग्रामीण आनी ल्हान उद्देग उदरगत महामंडळान गोंयच्या मुर्ती कलाकाराकडल्यान 2026 वर्सा खातीर गणपतीची मुर्ती करप्यां खातीर येवजणे खाला अर्थिक मजती खातीर अर्ज मागयल्यात. गोंयांत हे येवजणे खाला नोंदणीकृत कारागिरांक उण्यांत उणी 1 फूट उंचायेची दरेक मातयेच्या मुर्तीक 200 रुपया अनुदान मेळटले. दरेक कारागिराक चडांत चड 250 मुर्तींक अनुदान मेळटले. पयली येवप्याक पयली ह्या तत्वाचेर अनुदान दितले. अर्ज 24 जून ते 24 जुलय मेरेन दरेकी 50 रुपयाच्या मोलान पणजेच्या हस्तकला महामंडळाच्या मुखेल कार्यालयात आनी मडगांवच्या अप्रांत एम्पोरियमात मेळटले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी वेल्यान आयकतात.
1: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: नमस्कार. परतून आता मुखावेल्यो खबरो. क्रिस्ती धर्मियांची आयज सांजावाची परब. हे परबेच्या फाटभुयेर आयज तकलेक फुलांची कोपेलां माळून तशेंच बांयत उडी मारून सांजावाची परब लोकांनी व्हडा उमेदीन मनयली. गोंयांत बार्देश म्हालांतलो शिवोलचो सांजाव फामाद आसा. सेंट एंथनी चर्च सामकार आशिल्ल्या न्हंयेच्या फाट्यांत पारंपारीक सांजाव संकल्पनेचेर आधारीत बोटींतल्या फ्लोटांची मिरवणूक जाली. ह्या वेळार सैम सांबाळात गोंयांक पांचवेचार आनी नितळ दवरात असो संदेश ह्या बोट परेडीन दिलो. तशेंच कातारांचेर सांजावांत वांटो घेतिल्ल्यांनी ठेको धरीत सांजाव मनयलो. पर्यटन खात्यान ह्या वेळार वेगवेगळ्या सर्तींचे तशेंच मन रिजवणेच्या कार्यावळींचे आयोजन केल्ले. शिवोलच्या सांजावाक केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री सुरेश गोपी आनी मानाचे सोयरे म्हण हाजिरी लायिल्ली. ह्या वेळार राज्यसभेचे खासदार सदानंद शेट तानावडे, शिवोलेचे आमदार डिलायला लोबो तशेंच हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. मजगतीं सेंट जॉन द बाप्तीस हांच्या जल्मदिसाच्या उगडासाक मनोवपी सांजावाची परब आयज दक्षिण गोंयांतय व्हडा उर्बे उमेदीन मनयली. बाणावलेच्या सेंट जॉन द बाप्तीस इंगर्जेत आयज खासा मीस जाले. ह्या वेळार फादर एल्विस डायस हांणी शेरमाव सांगले. ह्या वेळार इंगर्जेचे मुखेल पाद्री फादर झेवियर इस्ताबेरो आनी हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. दक्षिण अयोध्या म्हणून सध्या वळखुपी परतगाळी काणकोण हांगाच्या श्री गोकर्ण परतगाळी जिवोत्तम मठात आयज सावन जिवोत्तम विद्यापीठम ह्या नव्या वैदीक पाठशाळेक सुरवात जाली. गोकर्ण परतगाळ मठाधीश श्रीमद विद्याधीश तीर्थ स्वामींच्या उपस्थितीत ही पाठशाळा आयज सावन सुरू जाली. 5 वर्सांच्या ह्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांक संस्कृत, वेद, कर्मांग आनी ज्योतिश जाल्यार 10 वर्सांच्या अभ्यासक्रमात संस्कृत, वेद, कर्मांग, ज्योतिश हांचे सयत न्याय आनी वेदांत हांचे शिक्षण दितले. ह्या उक्तावण सुवाळ्याक केंद्रीय मठ समितीचे अध्यक्ष श्रीनिवास देंपे हांच्या सयत मोहनदास पोय, आर एस शानबाग, रामचंद्र पोय आनी हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. पणजी महापालिका तशेंच भुरग्यांच्या समितीन स्कॅन ह्या संस्थेच्या जोडपालवान आनी इक्विनॉक्साच्या आधारान सीसीपी टाउन हॉलांत प्रोग्रेस हायस्कुलाच्या विद्यार्थ्यां खातीर सेफ्टी फर्स्ट ही कराटे प्रशिक्षण दिवपी मोहीम घडोवन हाडली. स्वताच्या रक्षणाये विशीं प्रशिक्षण, सुरक्षेची जागृताय सत्रां आनी आत्मविश्वास निर्माण करप हो ह्या कार्यावळीचो मुखेल हेत आशिल्लो. तरणाटे सशक्तीकरणाचे म्हत्व दीत हे कार्यावळीचे आयोजन केल्ले. दिल्लीत आयोजित एका उच्चस्तरीय बसकेंत ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी आनी वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांनी दहशतवाद आनी सायबर धोक्यासयत जागतीक सुरक्षे मुखारच्या वाडट्या आव्हानांक फुडो करपाक अदीक घट्ट सहकार्याचे आव्हान केला. ह्या बसकेंत उलयतना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत दोवाल हांणी अधिकाधिक डिजिटल जायत चलिल्ल्या जगांत निर्माण जावपी सुरक्षेचे धोके आनी दहशतवादाच्या बदलत्या स्वरुपांक फुडो करपाक ब्रिक्स देशांनी एकत्रितपणान विचार विनिमय आनी सहकार्य करपाच्या गरजेचेर

शीर बी मुजी गाय आमी आयकले हे थुलपत आयचे हे चावडेर कार्यावळीन ह्या उपरांत फेल्सी आनी सांगाती घेवन येतात हो मांडो.

मीरा हे प्रतीक आमची सांस्कृतिक जीण अधिक समृद्ध करता. मीरा आमका वासनारहित मोग शिकयता, भक्तिमार्ग दाखयता. मीरा आमच्या वांगडा गायता नाचता. मीरेक लोकलज्जेचो भय ना, मीरेक आडपडदेची संवय ना. मीरा नितळ पारदर्शी प्रीतीचो एक आविष्कार. मीरा दुसरी आणि कोण? एक प्रेमावतार.

यशस्विनी कर्तृत्वान अस्तुऱ्यांचे यशस्वी कार्य ऐकात यशस्विनी दर आयतारा दनपारा 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार यशस्वी

ആകാശവാണി. दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशातल्या खाजगी क्षेत्रातल्या कंपन्यांकडून होणारी विक्री या आर्थिक वर्षात 10% जास्त वाढल्याचा रिझर्व्ह बँकेचा अहवाल. होर्मुझच्या समुद्रधुनीतून एक तात्पुरता सागरी मार्ग खुला करण्याची ओमानची घोषणा. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर घसरून 74 अमेरिकी डॉलर्सवर आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मौसमी पावसाची दमदार हजेरी. आणि आता बातम्या विस्तारानं. देशातल्या खासगी क्षेत्रातल्या कंपन्यांकडून होणारी विक्री या आर्थिक वर्षात 10.1% वाढली असल्याचं रिझर्व्ह बँकेच्या आज सादर केलेल्या अहवालामध्ये म्हटलं आहे. या अहवालामध्ये देशातल्या 4,278 कंपन्यांच्या माहितीचं विश्लेषण करण्यात आलं आहे. खासगी क्षेत्रातल्या उत्पादन कंपन्यांचा या वाढीमध्ये मोठा वाटा आहे. कच्च्या मालाच्या किमतीमध्ये वाढ झाली असून त्याच्या विक्रीमध्ये गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 10.8% वाढ झाल्याचं अहवालामध्ये म्हटलं आहे. सेवा क्षेत्रात माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या विक्रीमध्ये 7.9% वाढ झाल्याचं या अहवालामध्ये म्हटलं आहे. होर्मुझच्या समुद्रधुनीतून एक तात्पुरता सागरी मार्ग खुला करण्याची घोषणा ओमाननं केली आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे होर्मुझच्या समुद्रधुनीतून बंद झालेली मालवाहतूक यामुळे सुरू होणार आहे. संयुक्त राष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय सागरी संस्थेच्या सहाय्यानं हा मार्ग खुला केला जाणार असल्याचं ओमान सरकारनं सांगितलं. कोणत्याही शुल्काशिवाय जहाजांना मार्ग वापरण्याची मुभा दिली जाईल असं ओमाननं म्हटलं आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे या प्रदेशामध्ये 11,000 जास्त खलाशी अडकून पडले आहेत. त्यांना टप्प्याटप्प्यानं बाहेर काढण्याचं नियोजन केलं असल्याचं आंतरराष्ट्रीय सागरी संस्थेनं म्हटलं आहे. जागतिक स्तरावर आज कच्च्या तेलाचे दर घसरून गेल्या 4 महिन्यातल्या सर्वात नीचांकी पातळीवर आले आहेत. ब्रेंट कच्च्या तेलाचे भाव 3% कमी होऊन 74 अमेरिकन डॉलरपर्यंत गेला तर वेस्ट टेक्सास इंटरमिजिएट कच्च्या तेलाचे दर 71 डॉलर्सपर्यंत खाली आले आहेत. महाराष्ट्रात बालविवाहाचं प्रमाण कमी करण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी विधी आणि न्याय तसंच ग्रामविकास विभागाच्या मदतीनं कार्यवाही करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज विधानसभेत दिली. राज्यातलं बालविवाहाचं प्रमाण 10% आत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ज्या जिल्ह्यांमध्ये हे प्रमाण जास्त आहे तिथे विशेष मोहीम राबवली जात आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार 2019-2021 या कालावधीमध्ये देशात बालविवाहाचं प्रमाण 23% जास्त आणि राज्यात सुमारे 22% होतं. 2023-2024 काही जिल्ह्यांमध्ये झालेल्या सर्वेक्षणानुसार हे प्रमाण राज्यात 19.7% झाल्याची माहिती त्यांनी दिली. राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्ला कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत दिला. शेतकऱ्यांनी प्रथम आपल्या शेतातली ओलाव्याची पातळी तपासून पुरेसा ओलावा असल्याची खात्री झाल्यावरच पेरणी करावी. हवामानातल्या इतर अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभाग मदत करेल असं आश्वासन देखील भरणे यांनी दिलं. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शोकप्रस्ताव वाचताना झालेल्या चुकांबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलगिरी व्यक्त केली. छापील भाषणाची प्रत अस्पष्ट होती, त्यात काही चुका होत्या, त्यामुळे वाचताना चूक झाल्याचं ते म्हणाले. नाशिकमध्ये टीसीएस कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग, लैंगिक अत्याचार, धर्मांतराचा प्रयत्न आणि धार्मिक भावना दुखावल्याचं प्रकरण अशा घटनांचा अभ्यास करण्यासाठी सध्या लागू असलेले कायदे आणि नियमांचा अभ्यास करून बदल सुचवण्यासाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या महिला सदस्यांची समिती स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत केली. नाशिक प्रकरणी एकंदर 9 गुन्हे दाखल झाले असून संबंधित ऑपरेशन मॅनेजरवर देखील गुन्हा दाखल

0: केल्याची माहिती त्यांनी दिली. एसआयटीनं या प्रकरणाची चौकशी जवळपास पूर्ण केली असून अंतिम अहवाल लवकरच येईल असं त्यांनी सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नैऋत्य मोसमी पावसानं महाराष्ट्राचा बहुतांश भाग व्यापला असून येत्या आठवडाभरात राज्यात सर्वदूर पाऊस होईल असा अंदाज आहे. ऐकूया सविस्तर वृत्त आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुंबईत कालपासून पावसानं संततधार धरल्यानं तापमान कमी होऊन मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. शहराच्या सखल भागात पाणी साचल्यानं रस्ता आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. रेल्वे रुळाखाली जमीन खचल्यानं ट्रान्स हार्बर सेवा पहाटे काही काळ बंद होती. दुपारनंतर पावसाला उतार पडला आहे. ठाणे शहरात मुसळधार पावसामुळे काही ठिकाणं झाडं उन्मळून पडली. सखल भागात पाणी साचून वाहतुकीचा खोळंबा झाला. काही घरांचं नुकसान झालं. पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसानं जोर धरला असून अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला. लांजा तालुक्यात आरगाव इथं बांध कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. मुंबईसह कोकणातल्या सर्व जिल्ह्यांना हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट दिला आहे. मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा दिला आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर तसंच मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता आहे.
0: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार पक्षातून बाहेर पडल्याप्रकरणी खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांनी आज लोकसभा सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली. एका पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले खासदार दुसऱ्या पक्षात जाऊ शकत नाही. त्यांची संख्या पक्षाच्या एकूण खासदारांच्या 2/3 असली तरीही संविधानातल्या 10व्या अनुसूचीतल्या तरतुदीनुसार हे करता येणार नाही असं आपण सभापती बिर्ला यांना सांगितलं अशी माहिती अनिल देसाई यांनी नंतर वार्ताहरांना दिली. या प्रकरणी सभापती संविधान आणि लोकशाहीचा आदर करणारा निर्णय घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अमेरिकन खुल्या सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेमध्ये ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी स्पेनच्या जोडीचा पराभव करून दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला. ट्रिसा आणि गायत्रीनं स्पेनच्या पॉला लोपेज आणि लुसिया रॉड्रिग्ज यांना 21-12, 14-21 आणि 21-13 अशी मात दिली. पुढच्या फेरीमध्ये त्यांचा सामना जपानच्या सुमिरे नकाडे आणि मियू ताकाहाशी यांच्याशी होणार आहे. पुरुष एकेरीमध्ये रोनक चौहान यानं मुख्य फेरीमध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. त्यानं सुरुवातीला फ्रान्सच्या एनोगेट रॉय याचा 21-19, 21-16 असा पराभव केला आणि त्यानंतर चायनीज तैपीच्या कुओ कुआन लिनवर 13-21, 21-14 आणि 21-10 अशी मात केली. फिफा विश्वचषक स्पर्धेमध्ये आज रात्री कॅनडातल्या व्हँक्युअर इथं कॅनडा आणि स्वित्झर्लंड यांच्यात सामना होईल. भारतातून हा सामना रात्री 12:30 पाहता येईल. वॉशिंग्टन इथल्या सिएटल स्टेडियमवर बोस्निया हर्जेगोविना यांचा सामना कतरशी होणार आहे. माहिती अधिकार कायद्यातले प्रस्तावित बदलांच्या विरोधामध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी 5 जुलैपासून उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी आज हजारे यांची भेट घेतली. मात्र ही बैठक निष्फळ ठरली असून अण्णा हजारे यांनी आपण उपोषणावर ठाम असल्याचं म्हटलं आहे. तर आपण सरकारचा निरोप घेऊन गेलो नव्हतो. आंदोलनाच्या बाबत सरकार आणि अण्णा हजारे यांनी निर्णय घ्यायचा आहे असं आयुक्त राहुल पांडे बातमीदारांशी बोलताना म्हणाले. केंद्रीय विद्यालयांसाठीच्या 36व्या राष्ट्रीय युवा सांसद स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ उद्या नवी दिल्लीत होणार आहे. या समारंभामध्ये संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल पारितोषिकं प्रदान करतील. ही स्पर्धा देशभरात 25 विभागातल्या 200 शाळांमध्ये आयोजित करण्यात आली होती. युवा सांसद योजनेचा उद्देश तरुण पिढीमध्ये स्वयंशिस्त, मतांतराविषयीची सहिष्णुता, योग्य प्रकारे मत मांडणं आणि लोकशाही जीवनशैलीशी संबंधित इतर सद्गुण रुजवणं हा आहे. पुण्याच्या हवाई दल तळावरच्या पीएम श्री केंद्रीय विद्यालयाच्या प्रादेशिक विजेत्यांमध्ये समावेश आहे. युरोपमधल्या अनेक देशांमध्ये उष्णतेची लाट आली असून ही बाब आरोग्यासाठी गांभीर्यानं घेण्यासारखी असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. फ्रान्समधला कालचा दिवस हा सर्वात जास्त उकाड्याचा ठरला. तिथल्या काही भागामध्ये तापमान 44.3 अंश सेल्सिअसवरती पोहोचलं.

0: ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशातल्या खासगी क्षेत्रातल्या कंपन्यांकडून होणारी विक्री या आर्थिक वर्षामध्ये 10% जास्त वाढल्याचा रिझर्व्ह बँकेचा अहवाल. होर्मुझच्या समुद्रधुनीतून एक तात्पुरता सागरी मार्ग खुला करण्याची ओमानची घोषणा. जागतिक बाजारामध्ये कच्च्या तेलाचे दर घसरून 74 अमेरिकी डॉलर्सवर आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मोसमी पावसाची दमदार हजेरी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी पणजी केंद्राचं होम हादय चॅनल 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर. आता ऐकूया गीत गजलांची कार्यावळ.

गीत गजलांच्या हे कार्यावळीतल्यान सुरवेक आमी आयकली दिल्लगी ह्या अल्बमातली फामादशी गजल गुलाम अली हांची. ही गजल रचपी फरहत शहजाद आनी ह्या गजली खातीर आमी आयकले रफीक हुसेन हांचे संगीत. गीत गजलांच्या ह्या कार्यावळीन ह्या उपरांची ही प्रस्तुती आसा फरिदा खानम हांची. हांच्या आवाजातली ही तांची सदाबहार अशी गजल आता आयकुया.

0: ਦਲ ਹੇ ਵਾਦਲ ਵੋ ਗੜ ਗੜ ਹਿਓ ਲਖ ਲਖ ਪੀ ਵਿਜ਼ੋ ਦੇਵਾਰ ਵਲਣਾ ਥਾ ਕਿ ਦੇ ਆਸਰੇ ਬਾਪਿਆ ਤੁਜਾ ਮਾਰਾਤ ਕਸਲੇ ਅਰਿਸ਼ਟਾਂਚ ਹੀ ਚਿੰਨ ਕਸਲੇ ਚੁਕੀ ਖਾਤਿਰ ਤੁਵੇ ਮਾਡਣਾ ਰੇ ਵਾ ਕਾਂਤ ਸਾਰਕੇ ਤੀਨ ਦਿਸ ਸਾਲੇ ਹੇ ਵਾਦਲੀ ਵਾਰੇ ਥਾਂਪਾਚੇ ਨਾਵ ਕਾਢਣਾ सत्या नयेची उदकाची पातळी खिणा खिणा वाढत असा खयच्याही खिणात ती आपल्या जबड्यात व गाव घेत हा जो नेम ना सगळ्याक हाहाकार मातला भर दिसाची रात झाल्या फाल्गुनाचो महिना हो तापिल्लो धुल्लो उभय शिगमो खेळपाचो पुढं झालं विपरीत वचत थै उदकाचे व्हाळ दिसूक लागल्यात वचत थै उदकाचे व्हाळ दिसूक लागल्यात
1: खरे तुमच्या वडल्या धनिया आज शिगम्याची पुन गावच्या हळदुण्याचा दिस येदोळ म्हळ्यार रयत कूळ गाव गावकार धोल ताशे वाजयत देवळाकडल्यान हांगा वाड्यार हळदुण्याचो कळस व्हरपाक येवपाचे पूण अजून कोणाची जात जुग ना
0: अजून धोलार बडी पडलेली कानार पडना न्ही
1: फलार बडी पडलेला आवाज कानार पडना पण रुखां झाडां मोडपाचो आवाज मात कानार पडत असा धनिया देवा धनिया धनिया फाटल्या वाड्याचेर वड मोडून पडला दिसता केदा आवाज पळय
0: फाटले वाड्यार वड पडलो
1: हय धनिया धनिया धाकलो बाप धनिया धाकलो बाप

0: विठोबा, अरे विठोबा,
1: ऐसा नहीं है।
0: ए विठोबा,
1: आयलो धनिया।
0: अरे ही हातात कुराड घेऊन खाई गेलो,
1: फाटल्या घरात पडलेलो वड कातरतालो
0: या वादळात, आणि एकलाच कातरतालो।
1: किती करतालो धनिया, म्हणजे काळीच कातरता कोसळलेलो वड अर्ध त्या घरार असा, त्याच्या वजनान जर वंटी आणि पाखे देवले तर। धनिया, सांगता म्हणून आगार जाऊ नका, आम्ही त्या ह्या घरात।
0: विठोबा,
1: चूक झाली धनिया, पण हे मन कळवयटा, या हातांनी खेळलो त्याका, फाटीच्या घोड्यार बसून भोवडयलो, त्याची दशा जायना पळोवंक म्हज्यान, पोराच्या जीवाचे कितें बरे वाईट जाल्यार।
0: उलयले तितके पुरो विठोबा, तू ह्या घराचो जाणटो चाकर म्हणून इतले तुका उलोवंक दिले हांवें।
1: आणि जाणटो म्हणूनच तर सांगता हांव धनिया, पोराक भक्सया, काळात भायर ताका बंद कुडींतल्यान, वनीबाय दीसभर जनेलान उबी रावन नजर काडी नासतना त्या वाड्याकडे पळयत बुकू बुकू दुकां गळयता ते पळोवंक जायना म्हज्यान, उदर तो वड कोसळत सावन ती पाशाण जावन उबी आसा त्या जनेलान।
0: जो तो आपले कर्माची जाप दिता विठोबा, दुःख म्हाकाय जाता, पण माझो निर्णय ठाम असा आणि तो म्हाका बदलूंक मेळना। हांव वडील ह्या घराण्याचो, देसाय ह्या गांवचो, गांवचे सगळे कुळाचार घेऊनच म्हाका फुडें वचचें पडटा। आयचे घडयेक घराच्या प्रस्ना परस गांवचो प्रस्न म्हाजे मुखार मोठो आसा, गांव वाचोवपाची जबाबदारी आसा म्हज्या मुखार।
1: पण कितें करतलो धनिया तूं, कसो वाचयतलो हो गांव?
0: ह्या गांवची देव दैवता देसाय घराण्याचो कुळपुरुष ती सतीमाय आणि तो बाळवंश, हांचे शिवाय ह्या गांवच्या रक्षणाक कोण येतलो रे धावून? हांव तांकां होरायतलो, गांवचे राखणे खातीर तांकां हांव घराणें घालतलो। चल विठोबा, चल वाट काडीत वच हे मोडांतल्यान गांवांत, आणि आपयला सांग हांवें रईत गांवकारांक, तांकां सांग हळडुण्याची न्हावणी घालून सगळ्यांनी मागुया म्हणून रवळनाथाकडे, कोपशांती या आकाशीच्या देवाची।

0: धनिया धनिया या पुरे गाव करूच आता दिसता हांगा
1: आयले
0: हय हो पुरे धोलाचो आवाज येता आयकूंक
1: आरे मागीर वच मरे भितर बेगीन आय तुगे वयनीबाक सांग देवाक कुडीतलो हळदुण्याचो कळस हाडून दवरू चौकार तिजे कार्य ते
0: हय हय वयनीबाय दार का वयनीबाय
1: विठोबा ये विठोबा अरे कितलो वेळ रावता रे तुका भायर तू हांगाच आसा आनी हे दार बंद कित्याक
0: दार बंद करून बसल्यात वयनीबाय हे कुडीन
1: अशें
0: इतले सांगले तरी दार उगडिना
1: दार बंद करून बसल्या हांव पळयता हांव पळयता सत्यवती सत्यवती दार उगड सत्यवती दारात गांवकार पावचे जाल्यात हळदुण्याचो कळस हाडून दवर चौकार तुझ्या हातांनी परंपरा ती देसाय घराण्याची आजवेर सगळे सुनानी ती फुडें व्हेली तुवें इतली वर्सां ती सांबाळली आयजूय व्हर ती फुडें
0: वयनीबाय दार उगड वयनीबाय
1: कसलें रागडें तुजें हें आ कसलें रागडें काय म्हणटा गांवां मुखार घर व्हडणी गांवाचेर आयिल्ल्या वर्षण निवारूंक होरावणी घालूंक जाय देव देवताक आनी ते खातीर पयली कळस सरूंक जाय भायर चल दार उगड न्ही आनी कर संपन्न तुजे कार्य आगो म्हजे वयलो तुजो राग दवर कडेक फाटली 3 वर्सां सावन तुवें मोनेळ पाळ्ळा पण तुज्या कर्तव्याक केन्ना फाट केली ना आयज तुजी कर्तव्य कर सत्यवती तुजी कर्तव्य कर सत्यवती दार उगड दार उगड न्ही बेगीन सत्यवती दार बेगीन उगड

0: हे बंद दा, आता केन्नाच सुगरचना. म्हज्या पोटच्या गुळ्याक, म्हज्या पुरुषोत्तमाक तुवें बंद करून दवरला चारवंटी भितर. फाटल्या 3 वर्सा सावन तो घुसमट्टा थंय बंद कुडीत. ह्या वादळान, पावसान, भयान गुटली जावन बसला म्हजो पोर थंय काळखान. पाख्यार पडिल्लो व्हड केन्ना घात घेत म्हज्या पोराचो हे सांगूंक जायना. एका अट्टल गुन्यांवकारा सारखी ख्यास्त भोगता म्हजो पोर. ताचो गुन्यांव कितें तर ताणें मोग केलो एके गरीब हरिजन चलयेचेर. मालाच्या देसायच्या चल्यान एका हरिजन चलयेचेर मोग करप म्हळ्यार एका खुना परस व्हड गुन्यांव. ताची तुवें ताका ख्यास्त दिली, ताका आपल्याच घरांत बंदखण फावो केली, ताचे हांसते खेळटे जुवानपण काळखे कुडीत दामून दवरले. त्यावूय परस भयानक म्हळ्यार ते चल एक संवसारांतल्यान ना केली. तिचे प्रेत सत्या पाट्यार हुपताना मे हे सत्य गांवचे लोक जाणून आसात. पूण तुज्या दराऱ्या मुखार कोण तोंड उगडनात. आनी हांवें तोंड उगडून कांयच घडचें ना हें जाणून म्हजें तोंड सासणाचें बंद केलां. फाटलीं तीन वर्सां म्हज्या काळजांतलो घुस्मट, तिडक, राग सगळें वोठण बंद करून दवरलां. पूण आतां हे वोट केन्नाच सुगडचें नात. हें बंद दारूय आतां केन्नाच सुगडचें ना. मागीर हो गांव आसूं ना तर नाचूं.
1: विठोबा, ए विठोबा, त्या चौरंगाक मातसो हात धर. दवर. राव दवर. कळस दवरता हांव ताजेर. लवणात बी वचना. गड्डर. शेवटाक म्हाकाच हाडचो पडलो तो आयज.

0: तुझ्या वैनिबान सकल उडयले म्हजे उतर. तू मुकाड्यांनी ऐकता न्ही? जाणा जाणा हांव जाणा हांव जाणा रे बापया, तुवें म्हजेर रागार आसा म्हणून जाणा हांव.
1: ना ना रागार न्हू व्हडल्या भाटकारा तशें न्हू, पूण
0: आसूं आसूं आसूं आसूं आसूं हां आसूं. तुवें म्हाका स्पश्टीकरण दिवपाची गरज ना. म्हजे घराण्याची मान मर्यादा म्हाका सांबाळूंकच जाय. ती पुरसा कुडीचे वंटीर हुमकळटली तरसात फळयले न्ही तुवें विठोबा. दर दसऱ्याक तिची शस्त्र पुजा जाता. आमच्या घराण्यातल्या मूळ पुरसाची माल देसायाची ती तरसात. या मालाच्या राखणे पसत ताणी ती वावुडली. धर्म परंपरे आड येतल्या दुस्मानाक तिच्या वरवी ताणे रक्ताचे न्हान घाले. आणि या घराण्याच्या सतीमयेन घोवाच्या सळणार आपल्याक सती वचूक मेळचे म्हणून आपल्या पोटातले बाळ पुरुषाचो गर्व त्याच तरसादीन फाळून भायर काढलो.
1: जाणा हांव धनिया, जाणा हांव या घराण्याचे प्रथा कर्तव्यांक केन्नाच फाट केली ना देसायान.
0: सारखे.
1: पूण धनिया ते वेगळे आणि
0: पूण तुझे पूण म्हणतो ते अजूनही असा मरे.
1: धनिया पोटच्या पोरासारखो जीव केला हवे धाकल्या धनियाचे ताका असो.
0: अरे अरे म्हाका एक सगळ्यात तुम्ही सगळी किती समजतात रे. हा तुमकाच काळीज असा म्हाका ना
1: धनिया.
0: असू असू असू वो विषय हांगाच बंद. ओपळे ओपळे पावलं धारात तुम्ही. अरे येत येत येत येत गावकारांनो तुमचीच वाट पळयतालो हांव. येत येत हे किदे. अरे इतलेच लोक?
2: हाय देसायनो इतकेच जाण येत आम्ही. जाता त्या जाव उडून गेल्या वसो म्हणून ढोल तासो हातात घेऊन या मोड पावसात बाहेर सरल्यात.
3: पहिली देवाचा कोप झाला तो आणि जाऊ नका म्हणून जीवाची पर्वा करनासताना पुढे सरल्यात आम्ही.
4: मोडातल्या आम्ही हंगा पावनात काय झाले? कांबळी कापोती सांभाळटा सर नाक पुरो जाल्ले. रवनाथाचे नाव घेत एक एक पावल घालीत पावले हंगा.
0: अरे रावरे चिप्प भिजल्यात मरे तुम्ही. विठोबा विठोबा तांकां माथे पुसूंक दिल्या पाप्या कितें तरी.
2: काय नाका देसायनो पुराय धरणीत उदकान थपथपल्या तर आमची कितें पाड.
3: ही मोडाची चिन्नां पळयल्यार आता उदकच पिवून उडयतले दिसता ह्या गांवांत.
0: आयब उलोवंक नाका रे पाप्या.
4: खरें तेचे देसायनो हांव ह्या गांवचो वडील गांवकार. म्हज्या उब्या आयुश्यांत हांवें केन्ना भर शिमग्या दिसांनी अशें मोड वारें आनी न्हंयेक वारें येयल्लो पळयलोच ना.
3: कलियुग हें मनशाचीच कर्मा मनशाक भोगल्यात. धरणेर पातकां चड जाल्यात म्हणून मळबाक अशें चिरो पडल्यात.
0: कांयच कांयच सुचनाशें जालां. त्या रवळनाथ मूळ पुरुष सतीमाय आनी बाळवंशाच्या मनांत कितें आसा कितें आसा कांयच कळना.
2: सगळो गांव भिरांतेन थरथरता देसाया.
0: आमच्या हातात आता एकूच असा व हळडुण्याचो कळस घेऊन सतीमायच्या पायाकडे या. थंयच्या तीर्थान कळस भरून हाडून रवळनाथाक नावणी घालूया आणि उलो करूया ताका आणि सगळे देव देवता गाव राखणे खातीर. खवळिल्ले न्हंयेक धाड सांगूया ताका सैमाक. उबार उबार उबार रे वर्षागारा तो कळस माथ्यार चढाय. उबार उबार उबार म्हणा म्हणा म्हणत रे म्हणत रे. हर हर
5: पुढे वाचा नका.
0: दत्तो किती आले रे? दत्तो किती झाला रे? असं थांबत किद्याक आयलो तू आणि कळस घेऊन पुढे वचनाका अशी किद्याक सांगता रे तू?
3: देसायनो गुन्हे भोगसियात हे संकट गाराणे घालून निवारण जावपाचे न्ही. ते निवारण जातले जाल्यार गावातले ते दुश्चिन पहिले ना करूक जाय.
2: दुश्चिन
5: कसली दुश्चिन?
1: किती उलयता रे?
0: किती उलयता रे तू दत्तो? घुडाची भास ना करे स्पष्ट उलय.
3: देसाया व्हडले देसाया साबा वेळपाल्या सुनेगर भुरगो झाला. पुताच्या ज्युस्त बाराव्या दिसा राण बायलेगेर भुरगे जावप म्हणल्यार पहिलेच एक दुश्चिन आणि तेथून बापायच्या बाराव्या दिसा म्हणल्यार
2: शी शी शी शी दुश्चिन दुश्चिन
4: त्याचा पायगुणच वाईट.
1: पहिले फावट घडला हे गावात
3: ह्या वाटेन भुरगो झाला आणि त्या वाटेन मोड सुरू झाला. खाई शाबान ही गोष्ट लिप

0: बंद दौरलेली सुंदऱ्या वैजनीक त्याने सोपूत घातलेलो खाय कोणाकूच सांगू नका म्हणून वादळान भुरग्याचे रडणे वंटी भितरच उरले. तीन दीस सुंदरे वनीन तोंडाक गुड्डो घालून दवरलो पूण आता गांवच ना जावचेर पावला म्हणटकच तिच्यान रावक जाले ना. धांवत येयली ती माझ्या म्हऱ्यान आणि आयकताच हांव येयलो धांवन हांगा.
1: तशें जाल्यार हे दुश्चिंत जाता तितले बेगीन गांवांतल्यान ना करूंक जाय.
0: ताका ओडोक जाय न्हय तोंडात जिळून जावली ती कथा
2: रे. पूण कोण आनी कांयच ना देसायानो. आमी सगळे गांवकार हात जोडून मागता तुजे कडेन ह्या गांवाक राख. एकट्याक लागून आख्खो गांव काबार जावंक दिवं नाकात.
3: ना ना ना ना ना ना जावंक दिवचो हांव गांव काबार.
4: पूण धनिया ही खबर कोणे पुलिशे.
3: चोप चोप विठोबा म्हाका शिकोवपी तूं न्ही. ह्या गांवांत पोलिसांक कसलेंच काम ना कळे. चलात चलात रे यार आमी या शाबा मेळपाले घरे या. चलात चलात
4: धनिया
3: विठोबा चलात रे चला चला चला.

0: त्या भुरग्याक म्हजे कडेन
1: ना ना म्हज्या भुरग्याक हांव दिवची ना.
0: हे पळय भुरगो न्हय तो दुश्चिंत ना करूंक जाय ताका गांवांतल्यान ना तर हो गांव उरचो ना.
1: ना तुमकां मारूंक कशीच दिवची ना हांव म्हज्या भुरग्याक. म्हज्या घोवाची याद ती म्हजो जगपाचो आधार.
0: शाबा शाबा समजाय तुज्या सुनेक गांवच्या हिता वयर चढू नाका म्हणून सांग तिका. दे काढून त्या भुरग्याक म्हजे कडेन दे.
1: ना ना नाका बाप्पा म्हज्या पोराक मारूंक दिवं नाका. तुज्याच पुताचो अंश तो.
2: देसायाच्या पुताचो अंश.
0: भुरग्याक घेते
3: दी गे बाये दी. ह्या गावात देसायांचे उतर कोणूच सकल उडवू शकना. दी ताका हांगा दी. धनिया घे.
0: चला रे तर या रे. चला चला चला
4: चल चल या या या चला चला चला या या या.
1: नाका नाका रे नाका रे. म्हज्या भुरग्याक बुडोवन व्हरू नाकात रे. जाय जाल्यार हांव म्हज्या पोराक घेवन वता रे गांव सोडून. देवा सती मये वरी बाय वरी बाय वरी बाय. म्हज्या भुरग्याक वाचय
5: मोनीबाय. हे मायेची तळटली आहे मोनीबाय. दार उघड मोनीबाय.
1: माझ्या रक्ता गुळ्याक राख मोनीबाय. माझी ओटी रिती जाऊ देऊ नका. वडलो देसाय आणि गावचे लोक माझ्या भुरग्याक बुडोंग घेऊन गेल्यात ते दुश्चिंत म्हणून. बापायच्या 12व्या दिसा जल्माक आयला म्हणून ते समजतात. त्याच्या पायगुणान या गावाचे रवर्षण आयला. माझ्या पोराक राग होनी बाय. पोराक राग. या गावात व्हडल्या देसायक आडवपाची ताक फक्त तुझे कडेन आसा. तुका तुझ्या पुरुषोत्तम बाबाचो सोपूत असाव नी बाय. माझ्या छातयेंतल्यान व्हावतल्या दुधाचो सोपूत असा घेवो नी बाय. तुका
5: दार उघड मोनीबाय. मोनीबाय त्याच्या आवयच्या आवयपण राख मोनीबाय.
1: झोपली निमणी आस्त झोपली मोनीबाय. वतले म्हजे दूध आता वाऱ्यार. देवा कसली रे तुझी ही नीत.
6: ना दुवे ना
7: मोनीबाय.
6: ना वच्चे तुझे दूध वाऱ्यार. ही सत्यवती राखतली तुझे दूध. पिठोबा देसायांच्या कुळपुरसाची तरसाप घेऊन यो बेगीन पुरसा कुडीतल्यान. पळता पळता हा कोण कसो रिती करता. हे मायेची वटी साचावून साचावून काढतली एका एकाक. मागीर मुखार आसा तो आपलो काय परकी म्हण पळोवची ना आज हांव.

0: दृष्टीनं तुझ्या पदरात आणि जा शांत कर पैस तुझ्या रागणे या गावाविले येत रे फुडे येत दवडत हा या बाळकाक आता उदकात
1: खबरदार खबरदार त्या बाळकाक उदकान दवडशात तर हे तरसा दिन उडके करतली एक एकाचे सरात फटी
0: कोण सत्यवती तू हांगा
2: वहिनी बाय हांगा आवईस दर्शा दर्शा मध्ये तिच्या हातात सामकी खंकाळली दुर्गात कशी दिसता मरे ती
1: यात
0: ना
1: सोडात
0: ना दिवचो हाव
1: असे दिना ते पाळत हा
0: ना म्हणू सांगले
1: मी
0: सत्यवती सत्यवती सत्यवती
1: घे घे धुवे घे तुझे बाळक धरता का तुझ्या खाक्यात माझे बाबू माझे बाबू माझे बाळ
0: माझे हातातले भुरगे ओढून काढपा येत्या तुझ्या धाडसाले सत्यवती हा जो परिणाम बरो जावचो ना पुट्टू काव मागीर पळोवन घेता पहिली हे कार्य पुराय करता बमेया फटी सरत फडेली काढत त्या बाळका त्या अस्तुरेचे खाक्यातले ओढून काढा धरून
1: पहिली सरत फटी कोणूच हात लावचो ना त्या बाळकाक
0: सत्यवती
1: आणि लायत झाल्यार हे तरसा दिन त्या हातूच कापून वडयतली
0: सत्यवती सत्यवती तुझ्या मर्यादेत राव
1: आज सोपली सगळी मर्यादा इतको ते हे मर्यादे खातीरच पळले उघड्या डोळ्यांनी तुम्ही चलेले सगळे सगळे अत्याचार स्वतःच्या पोराचो घुसमट पळलो एके जुवान चलयेची वाविली रक्तां पळली कुणाच खोट्या भ्रमान दोळे लेगीत फुटूंक नाशिल्ल्या एका कवळ्या निष्पाप जिवाचो तुम्ही प्राण घेऊन बाहेर चालल्यात ते कसेच पळोवंक शकची ना हा
0: सत्यवती सत्यवती स्वतःच्या खोबा वयर चडटा तू
1: आज हांव तुमची बायल न्ही आज हांव देसायांची सुनय न्ही आज हांव हांगा उबी आसा ती एक आवय एके आवयच्या आवयपणाची राखण करू
0: सत्यवती सत्यवती सतीची परंपरा आसा आमच्या घराण्यात ती तरी याद दवर
1: तिणेच तर बळ दिला आज म्हाका ते सतीन सती वचून आपले सत्व राखले पूण हांव सत्व राखूंक विधवा जावंकय आज फाटी सरची ना
0: सत्यवती सत्यवती तुझ्या तेमा मुखाराच हतबल झाला व जीवोत्तम देसाय तू तुझे खरे करूंक पेटल्या पूण हे गांवचे किदें हे गांवचे किदें ताचो विचार कर कोणा काळार आमच्या पूर्वजांनी वसयिल्लो हो गांव उदकापना वचपाचो जाला हे चीत
1: ना वचचो हो गांव उदकापनाक हे मोड हो हुवार म्हाका खात्री आसा ह्या गांवांत तुम्ही जे अधर्म चलयले ते धुवन वडोवंक आयिल्लो पूण आयच्यान ताचो अंत जाला ह्या फुडें कसलेच अधर्मी कृत्य ह्या गांवांत हांव जावंक दिवची ना आतां हे मोडय शांत जातले आनी पावसय थांबतलो
2: अरे बाबा केदे धाडस हे वहिनी बायचे
3: प्रत्यक्ष देसाई हारलो तिच्या मुखार
1: पळयात उदेन तेचे दिकेन पळयात ह्या आवयच्या तोंडार उदेला तसो हासो मळबाच्या तोंडारय उदेला
2: अरे खरेच मरे
1: काळ्या कुपातल्यान एक लखलखीत सूर्य किरणान तोंड भायर काढला
3: खरेच सूर्यान किरण सोडला मळबात
1: आता आसरतलो पावस देवतालो हुवार
2: धन्य धन्य ती वहिनी बाय तिचे सत्वा मुखार आकाशीचा देवय नमलो
4: हीच खरी सती या गावची
1: वहिनी बाय
3: वाजयत रे वाजप मनाव्या रे खुशी संकट निवाल्याची
5: निकतेच तुम्ही ऐकले नभोनाट्य सती बरोवपी आशिल्ल्यो डॉक्टर जयंती नायक हातूंत वांटो घेवपी कलाकार जिवोत्तम देसाय अजीत केरकार सत्यवती सायली आमोणकार विठोबा अभिजीत एकावडे ती ज्योती पै शाबा मिलिंद माटे आणि गांवचो लोक

0: हरीश देशपांडे, तानाजी गावडे आणि नमिकेत साळगावकर. बरोपी डॉक्टर जयंती नाईक. सादर करपी साईश देशपांडे. हे नभोनाट्य आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान 23 नोव्हेंबर 2014 ह्या दिसा वितरायल्ले.
1: गोयचे रंगकर्मी आणि आकाशवाणी पणजी केंद्राचे नभोनाट्य कलाकार श्री अजित केरकर हे ह्या महिन्यात संसाराक अंतरले. तांका श्रद्धांजली म्हणून आयज तांची भूमिका आशिल्ले नभोनाट्य निकतेच तुम्ही ऐकले. हे ध्वनीमुद्रण आमच्या संग्रहालयातले आशिल्ले. तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं हो म्हादय चॅनल 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर.
2: नमस्कार, हांव चंद्रिका पाडगांवकर, गोंयची एक साहित्यीक. अंदू वर्सा आकाशवाणी पणजी केंद्र 90वें प्रसारण वर्स मनयता त्या निमतान हांव केंद्राक मना काळजान सावन परबी भेटयता. फाटली 90 वर्सां सातत्यान तरेकवार कार्यावळींची पर्वणी घेवन आकाशवाणी दिसभर आमची मना रेजोवपाचे कार्य करीत आयल्या. ताज्यो ताज्यो खबरो, संवाद, साहित्य, संस्कृती, संगीत आनी तरेकवार विषयांचेर माहिती सातत्यान दीत आयल्या. शुभप्रभात अस्तुरी कार्यावळींत अस्तुऱ्यां खातीर खाशेले कार्यक्रम, युवाणींत मेळटात युवकांक उदरगतीचे मार्ग, खळार मळार किलबील भुरग्यां खातीर स्पेशल, संजीवनींत निरोगी जिविताचेर मार्गदर्शन, सगळ्यां खातीर कार्यावळी आकाशवाणी वेल्यान प्रसारीत जातात. अशा ह्या आकाशवाणी केंद्रावेल्यान म्हज्योय कविता, गीतां, नाटकुली रसीक श्रोत्या मेरेन पावोवपाचे भाग्य म्हाका लाभले. म्हज्या साहित्यीक वावराची दखल आकाशवाणीन घेवन म्हाका प्रोत्साहित केला, त्या बद्दल आकाशवाणीचे हांव उपकारी आसाच. आनी त्याच भावनेन परतून एकदा 90वें प्रसारण वर्सा म्हज्यो शुभेच्छा आनी परबी आकाशवाणीक भेटयता.

यशस्विनी, कर्तृत्वान अस्तुऱ्यांचे यशस्वी कार्य ऐकात यशस्विनी दर आयतारा दनपारा 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार यशस्विनी।

वीर जवान जवानांच्या अनुभवांची गाथा घेऊन येता आकाशवाणी वीर जवान दर महिन्याच्या दुसऱ्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर महादय वाहिनींत आणि दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रारा सकाळी 7:30 वरांचेर FM रेनबोंत वीर जवान

आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर. आता ऐकुया हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत. आयचे हे कार्यावळींत धोंडुताई कुलकर्णी हांचे गायन. ताणे गायिल्लो राग मीरा मल्हार आनी उपरांत राग सुहा. चला तर आयचे हे कार्यावळीन सुरवेक ऐकुया धोंडुताई कुलकर्णी हांणी गायिल्लो हो राग मीरा मल्हार.

हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीन तुम्ही ऐकतात धोंडुताई कुलकर्णी हांचे गायन, ताणें गायिल्लो राग मीरा मल्हार निकतोच तुम्ही ऐकलो. आयची